नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर श्रोते हो. आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 17, श्रावण शके 1948, दिनांक 8 ऑगस्ट 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत तमाम रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर ऐकू शकता. याचबरोबर प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:57 होत आहेत. आमच्या प्रथम सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करीत आहोत सनईच्या मंगलसुरांनी.

श्रोते हो, श्रद्धा हा शब्द संस्कृत भाषेतून आला असून याचा मुख्य अर्थ आहे गाढ विश्वास, भक्ती, आस्था आणि आदर असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या व्यक्ती, विचार, गुरु किंवा ईश्वरावर असलेला नितांत दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धा ही केवळ अंधविश्वास किंवा केवळ विश्वास या शब्दापुरती मर्यादित नाही, यामध्ये आदराची भावना आणि समर्पण असावे लागते. ज्ञानधारणा, विश्वास आध्यात्मिक दृष्टीने संत, गुरु आणि शास्त्रांच्या वचनावर किंवा शिकवणीवर असलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. सकारात्मक कृती, श्रद्धेविषयी सकारात्मक कृती करणे म्हणजे श्रद्धेला केवळ विचारापुरते मर्यादित न ठेवता तिला आचरणात आणणे. याचा अर्थ स्वतःवर, कर्मावर आणि चांगुलपणावर ठाम विश्वास ठेवणे, त्यानुसार कृती करणे. श्रद्धेतील प्रमुख सकारात्मक कृती, अपयशाने खचून न जाता प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल या भावनेने सातत्यपूर्ण काम करणे म्हणजे श्रद्धा. कृतज्ञता व्यक्त करणे, दररोज सकाळी उठून आपल्या सभोवती असलेला निसर्ग, सहवासात असलेले चांगले लोक आणि आयुष्यातील चांगल्या गोष्टीने आभार मानणे हा श्रद्धेचा भाग आहे. इतरांना मदत करणे, समाजा प्रति कृतज्ञता बाळगून निस्वार्थ भावाने इतरांना मदत करणे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. श्रद्धा ही अशी ऊर्जा आहे जी माणसाला कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद देते आणि योग्य कृती करण्याची प्रेरणा देते. श्रोते हो, श्रद्धा या विषयावर बरेच काही बोलता येईल. ज्ञानाचा प्रसार करणे, समाजामध्ये चांगला विचाराचा प्रसार करण्यासाठी आधी आपल्याजवळ सकारात्मक विचार आणि स्वकर्तृत्वावर श्रद्धा पाहिजे, म्हणजे स्वतःच्या कृतीवर विश्वास असला पाहिजे. श्रद्धा ह्या शब्दाचा अर्थच विश्वास आहे, ज्यामुळे सकारात्मक विचार मार्गी लागतात. जर सकारात्मक विचार हे दृढ नसतील तर नकारात्मक ऊर्जा जन्म घेते आणि अंधश्रद्धा बळावते. असे होऊ नये म्हणून धार्मिक ग्रंथ, विचारवंताच्या कादंबऱ्यांचे वाचन, सत्संगती, चांगल्या विचारांची देवाणघेवाण यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन चांगल्या गोष्टीवर आपली श्रद्धा वाढते. जेव्हा संकटात सापडतो तेव्हा विविध मार्गाने देवाला आपण आठवत असतो. नामस्मरण, पूजा, स्तोत्र हे मार्ग निवडून त्या ईश्वराची भक्ती करतो. कारण काय की माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे, परमेश्वरान मला हे संकटातून बचाव करेलच. आपण बघतो रडणारे छोटे बाळ आईच्या कुशीतच छान झोपते, कारण त्याला माहीत असते आई एवढे प्रेम करणारे दुसरे कोणी या जगात नाही. येथे विश्वास, श्रद्धा दिसून येते. दुसरे श्रद्धास्थान हे आपले गुरु असतात, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाचा मार्ग हा यशस्वी होतो. म्हणून गुरुला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुविषयीची श्रद्धा आठवण्यासाठी त्यांच्या विचारांच्या सान्निध्यात जाऊन सत्संग करणे गरजेचे असते. येथे श्रद्धा वाढवण्यासाठी सातत्याची गरज आहे. कुठलेही कार्य करताना सातत्य, कर्म चांगले, सद्विचार सुसंग असावे लागते, तरच श्रद्धा ही अंधश्रद्धा होत नाही. जेव्हा एखाद्या कार्याची उभारणी श्रद्धेने केली जाते ते कार्य करण्याच्या हितासाठी कुठलेही पावती लागत नाही. सत्कर्म

0: प्रमाणे लावलेले बीज हे श्रद्धेचा आधार घेत मोठे होते, तेव्हा त्याला लागलेली फळेही मधुर असतात, तर मूळ घट्ट आणि फांद्या पाने चमकदार असतात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमामध्ये श्रद्धा याविषयी शुभदा गोळेगावकर यांचे विचार ऐकलेत. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 6:10 झाली आहे. प्रसारित करीत आहोत भक्तिरसपूर्ण कार्यक्रम मंगल प्रभात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये संत तुकाराम महाराज यांचा अभंग श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या भक्तिरसाचा.

आशा भोसले यांच्या स्वरामध्ये सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली, ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात

सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये निळकंठ अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेलं, अण्णा जोशी यांचं भक्तिगीत श्रोते हो आत्ताचं पण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

विठ्ठल शिंदे यांच्या स्वरामध्ये विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

किशोरी अमोणकर यांच्या स्वरामध्ये त्यांनी संगीतबद्ध केलेलं संत ज्ञानेश्वर यांचं भक्तिगीत अर्थात अभंग श्रोते होत, तसं पण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

0: श्रोते हो, आत्ताच आपण हरिहरण आणि सहकारांच्या स्वरामध्ये कवी नारायण अग्रवाल यांनी रचलेली भक्तिरचना ऐकलीत. संगीत होतं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज,

0: अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
2: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा विशेष कार्यक्रम कृषीवाणी. या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत खत देताना घ्यावयाची काळजी, याविषयी माहिती देत आहे डॉक्टर पपिता गौरखेडे.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहोत की खते आपण जमिनीला भरपूर देतो, संतुलित खते देण्याचा प्रयत्न करतो, पण खते देताना आपल्याला काळजी पण घेणे गरजेचे आहे. किंवा एकाच पिकात आपण कोणकोणत्या पद्धतीने खतं देऊ शकतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे युरिया व बियाणे एकत्र करून आपण पेरू नये. किंवा आपण खूपदा असं वाटतो उगन शक्तीवर त्याचा परिणाम होतो, म्हणून आपण सांगतो स्फुरद आणि पालाशुक्त खते हे पेरणीच्या वेळेस द्या, पण नत्र हे आपण पेरणी झाल्यानंतर द्या असं सजेस्ट करतो. दुसरं आहे कोरड्या जमिनीमध्ये आपल्याला खतं टाकून द्यायची नाही आहेत. त्यामुळं काय होते की जमिनीमधून ते लिचिंगद्वारे वाया जातात किंवा त्याचं बाष्पीभवन होते, किंवा जमिनीमध्ये पुरेसा वापसा नसतानाही आपण खते दिली तर त्याचे वेगवेगळे प्रकारचे लॉसेस आपल्याला सहन करावे लागतात. म्हणून जमिनीमध्ये योग्य ओलावा असतानाच आपल्याला खते द्यायची आहे. पोटॅश व युरियायुक्त खत आपण मिसळून ठेवू नये. जेव्हा आपल्याला द्यायचं आहे तेव्हाच आपण एकत्र करायचं आहे, कारण या पोटॅश आणि युरियामध्ये ओलावा शोषून घेतो वातावरणामधला, आणि ही खते नंतर याची घट्ट झालेली त्याचा एक दगड झालेला आपल्याला दिसून येतो. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये आपण फवारणी करायची नाही आहे. त्यामुळं काय होते की पाणी करपतात. सकाळी 6 वाजता ते 10 वाजेपर्यंत किंवा आपण सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत फवारणी करू शकतो. शिफारशीपेक्षा आपल्याला जास्त खते द्यायची नाही आहेत. माती परीक्षण अहवालानुसारच विविध पिकांच्या शिफारशीनुसारच आपल्याला खतांचा उपयोग करायचा आहे. जर आपण विचार केला की एकाच पिकात आपण 2-3 पद्धतीनेही खतं देता येतात का, तर होय, आपल्याला निश्चितच देता येतात. त्यालाच आपण स्प्लिट अप्लिकेशन पण म्हणतो. जर आपण कापसाचा विचार केला तर पेरणीच्या वेळेस आपल्याला 20 टन शेणखत फेकून DAP हे साळ्याच्या साह्याने द्यायचं आहे. 30 दिवसांनी आपल्याला 40% नत्र जो आहे रिंग पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे. 60 दिवसांनी नत्र आपल्याला 30% नत्र ठिबकातून द्यायचं आहे 13-0-45 ह्या खताच्या स्वरूपामध्ये. आणि पाते किंवा फुले लागायच्या वेळी आपल्याला 0-52-34 1% आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये जसं झिंक सल्फेट असेल, लोह सल्फेट असेल, ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करायची आहे. जर आपण बघितलं नत्रयुक्त खतांचा संपूर्ण मात्रा एकदाच किंवा पेरणीच्या वेळेस देणे हे संयुक्तिक नाही आहे. सेंद्रिय खते व जैविक खताचा वापर व्यवस्थितपणे करणं, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर हा दुर्लक्ष न करता त्याची कमतरता आपल्याला दिसून आली आहे म्हणून त्याचा नियमित वापर करणं, योग्य खते देणं हे आवश्यक आहे. आणि सर्वसाधारणपणे 30-50% नत्र, स्फुरद 15-20% आणि पालाश 60-70% कार्यक्षमतेने वापरला जाऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण ह्या खतांचा योग्य रीतीने उपयोग करून घेतला तर निश्चितच आपल्याला उत्पादनामध्ये फरक जाणवतो. धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला कृषीवाणी हा कार्यक्रम आजचा विषय होता खत देताना घ्यावयाची काळजी. माहिती देत होत्या डॉक्टर पपिता गौरखेडे. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं.

6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्य धनसंपदा. आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण प्रीटर्म बाळाच्या दीर्घकालीन आरोग्य आणि विकास स्तनपानाची भूमिका याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यत प्रेग्नन्सीच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात. अशा बाळांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन संस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच विशेष पोषणाची गरज असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित अन्न आहे. आईच्या दुधामध्ये प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती, एन्झाइम्स आणि वाढीस मदत करणारे अनेक जैव सक्रिय घटक असतात. हे घटक प्रीटर्म बाळाच्या गरजेनुसार नैसर्गिकरित्या पोषण देतात. स्तनपानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संसर्गापासून संरक्षण. अकाली जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना न्यूमोनिया, जुलाब आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आईच्या दुधातील प्रतिपिंडे आणि इतर संरक्षणात्मक घटक या धोक्याला कमी करतात. प्रीटर्म बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे. आईच्या दुधातील आवश्यक स्निग्ध आमले आणि इतर पोषक तत्वे मेंदू आणि न्यूरॉन्सच्या विकासाला चालना देतात. रिसर्चनुसार आईचे दूध पिणाऱ्या प्रीटर्म बाळांमध्ये शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकास अधिक चांगला आढळतो. याशिवाय स्तनपानामुळे पचन संस्था अधिक सक्षम बनते. प्रीटर्म बेबीजमध्ये आतड्यांचा आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगले होते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि काही हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाहीत तर पुढील आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करतात. स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते. हा जिव्हाळ्याचा स्पर्श बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठीही तितकाच महत्वाचा असतो. जर प्रीटर्म बाळाला सुरुवातीला थेट स्तनपान करता येत नसेल तर आईने नियमितपणे दूध काढून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला द्यावे. बाळ सक्षम झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर थेट स्तनपानास सुरुवात करावी. आवश्यक असल्यास कांगारू मदर केअरचा अवलंब करावा. यामुळे स्तनपान अधिक प्रभावी होते आणि बाळाची वाढ चांगली होते. श्रोते हो, प्रीटर्म बाळासाठी आईचे दूध हे केवळ अन्न नसून जीवनाची मजबूत पायाभरणी आहे. निरोगी शरीर, सक्षम मेंदू, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि चांगल्या भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अनमोल आहे. त्यामुळे प्रत्येक प्रीटर्म बाळाला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या काळ आईचे दूध मिळावे यासाठी कुटुंब, आरोग्य कर्मचारी आणि समाज या सर्वांनी एकत्रित प्रयत्न

0: करणे आवश्यक आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. श्रोतेहो नमस्कार. या आपल्या माहिती मालिकेच्या आजच्या या शेवटच्या भागात या भ्रमंतीत जे महत्वाचे नियम पाळायचे असतात त्याविषयी जाणून घेऊया. हे नियम लक्षात ठेवले तर आपली पावसाळी भटकंती अधिक सुरक्षित, अधिक आनंददायी आणि अधिक जबाबदार होईल. पहिला नियम म्हणजे अशा भटकंतीसाठी आपण एकटं बाहेर पडू नये. दुसरा नियम म्हणजे हवामानाचा अंदाज तपासल्याशिवाय अजिबात अशा भ्रमंतीचं नियोजन करायचं नाही. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण तिथे गेल्यावर स्थानिकांनी जर काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. चौथा नियम महत्वाचा म्हणजे उगाचच धोकादायक ठिकाणी जाऊन केवळ एखाद्या सेल्फीसाठी म्हणून अजिबात धोका पत्करायचा नाही. पाचवा नियम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर ही खबरदारी घ्यायचीच, पण पावसाळा नसताना सुद्धा कुठल्याही धबधब्याखाली किंवा वेगवान प्रवाहामध्ये उतरायचं नाही. सहावा महत्वाचा नियम म्हणजे दारू किंवा इतर कुठल्याही व्यसनांच्या प्रभावाखाली ही भटकंती करू नये. ही कळकळची विनंती सगळ्याच भटक्या लोकांसाठी. सातवा महत्वाचा नियम आणि स्वयंशिस्त म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर अजिबात आपण नेलेला कचरा तिथेच टाकून परत येऊ नये. आठवा नियम म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत पाळावा, तो म्हणजे आपली भटकंती योजना जर ठरली असेल तर घरच्यांना किंवा मित्रांना या आपल्या भटकंतीबद्दल संपूर्ण माहिती देऊन मगच भटकंतीसाठी निघावं. नववा नियम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. शक्य झालं तर आपलं स्थान कळवावं आणि सुरक्षित जागी थांबून राहावं. आणि दहावा महत्वाचा नियम म्हणजे असे भटकंती करणारे साहस करण्यासाठीच जातात, पण साहस आणि अतिसाहस यातली एक पुसटशी रेषा जी असते ती आपल्याला माहिती हवी. अजिबात अतिसाहस करायला जाऊ नये. सह्याद्री हजारो वर्षांपासून उभा आहे, तो उद्याही तिथेच असणार आहे. म्हणून एखादा धबधबा, एखादी कठीण जागा आज जवळून पाहिली नाही तरी चालेल, एखाद्या कड्यावरचा फोटो आज मिळाला नाही तरीही चालेल, पण पुढच्या अनेक भटकंतींसाठी आज सुरक्षितपणे घरी पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हाच आहे. प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकर सुरक्षित राहावा, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि खरं म्हणजे कोणालाही रेस्क्यूची वेळ येऊ देऊ नये. यंदाचा हा पावसाळाही भ्रमंतीतून सौंदर्य टिपण्याचा पण तितकाच सुरक्षिततेचा, जबाबदारीचा

0: आणि निसर्ग प्रेम वृद्धिंगत करणाराच करूया. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित.

रूपरेषेनंतर लगेचच ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास ठीक 7:25 7:40 प्रसारण होईल भावधारा या भावगीतांवर आधारित कार्यक्रमाचं.

आठ वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ठीक 8:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम मेहराब अंतर्गत गझल. ठीक 9 सहक्षेपित करण्यात येतील प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमात आज प्रसारित होतील कुछ दिल ने कहा, करीब कुछ ना कहो, कही प्यार ना हो जाए या चित्रपटातील गीतं. 9:35 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू उर्दू कार्यक्रम. यानंतर ठीक 10 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत हा कार्यक्रम. 10:15 प्रसारण होईल एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमात आज प्रसारित होतील कहो ना प्यार है या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतरचना आहेत सावन कुमार टाक, इब्राहिम अश्क आणि विजय अखिला यांच्या. संगीत आहे राजेश रोशन यांचं. ठीक 10:30 आपण ऐकू शकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:05 आपण ऐकू शकाल स्वर लहरी हा कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला आहे आनंद पोहनेरकर यांनी. गीत संकलन आहे वंदना सरपाते यांचं आणि सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. यानंतर ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याचबरोबर FM बँडच्या 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. 1 हिंदी बातम्या, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्ता चंद्रपूर, वार्तापत्र चंद्रपूर. यानंतर 1:45 भावधारा, 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा पुनःप्रसारित करण्यात येईल. 2:10 पुनःप्रसारण ऐकू शकाल परिसर या कार्यक्रमाचं. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम 2:30 आपण ऐकू शकाल. 3 प्रादेशिक मराठी बातम्या. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकालीन प्रसारण सभेत आपण शकाल। ठीक 5 वाजता नादब्रह्म हा कार्यक्रम, 5:30 योवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू मराठी प्रादेशिक बातम्या ठीक 6:10। यानंतर

याचबरोबर छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू मराठी प्रादेशिक बातम्या ठीक 6:10. यानंतर ठीक 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून.

ठीक 9:30 युवा भारती हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल. 10 आपण ऐकू शकाल अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, ही होती आज दिवसभर प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
1: IVF म्हणजे नेमकं काय? IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय फरक आहे? कोणत्या जोडप्यांना IVF ची गरज भासते? IVF करण्यासाठी योग्य वय किती? असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर.
2: शेतकरी बंधूंनो, ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30. तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या. तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर सहक्षेपित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून काही क्षणात.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना संसदेच्या दोन्ही सदनात आदरांजली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा. जालना जिल्ह्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अवघ्या 57 दिवसात निकाल. बीड जिल्ह्यात 2 कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त. 4 आस्थापनांचे परवाने निलंबित. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. हातमाग क्षेत्र भारताची असामान्यता दर्शवतं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त काल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनात घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. विणकरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला थेट प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
1: हमारे हथकोथा सेक्टर में भारत की रूरल प्रीमियम इकोनॉमी का सबसे सुंदर और मानवीय उदाहरण बनने की संभावनाएं बलबती हुई. महत्वपूर्ण हैंडलूम क्लस्टर्स को आधुनिक प्रौद्योगिकी और सामूहिक प्रशिक्षण विधियों से जोड़ा जा रहा है. बुनकरों की आय बढ़ाने के लिए अनेक पारदर्शी उपाय सरकार ने हाथ में लिए है. बुनकरों को उनकी मेहनत का पूरा लाभ सीधे मिलने के रास्ते खुले है.

0: या कार्यक्रमात 3 विणकरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि 19 कारागिरांना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं अनावरण करण्यात आलं. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो. नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ सादर करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि मुंबईच्या बुनकर सेवा केंद्रातर्फे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. नीट परीक्षा मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. दरम्यान सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक लोकसभेनं काल मंजूर केलं. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. राज्यसभेतही भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. उद्या 9 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाला 84 वर्ष पूर्ण होत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 622,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता काल जमा करण्यात आला. मुंबईत कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. अजूनही 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत. साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट मध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण देणार आहोत.
0: या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम आणि दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,05,540 शेतकऱ्यांना काल 231,15,00,000 रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून काल जमा झाले. ई KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश असल्याचं छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे उपनिबंधक समृत जाधव यांनी सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील 12,224 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 105,86,54,704 रुपये जमा करण्यात आले, त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला असून आगामी खरीप हंगामासाठी नव्या पीक कर्जाचा मार्गही मोकळा झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 37,471 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी असून 14,156 शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याचं निदर्शनास आलं आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. मुंबई इथं ब्रिक्स वेव्ज बाजारच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाचा काल समारोप झाला. मराठवाड्याची मागास प्रतिमा बदलून विकासाचं नवं पर्व सुरू करण्यासाठी प्रत्येक विभागानं जबाबदारी आणि एकात्मतेनं कार्य करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे. विकसित महाराष्ट्र कृती आराखडा 2030 अंमलबजावणीअंतर्गत विकसित मराठवाडा संकल्पना राबवण्यात काल छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक विभागाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रलंबित तथा प्राधान्याच्या विषयांचे निराकरण केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. जालना इथल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं बाललैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला अवघ्या 57 दिवसात आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी हा निकाल दिला. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित बालिकेला 3,00,000 रुपये अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. 10 जून रोजी ही घटना घडली होती. नसरापूर प्रकरणापेक्षाही कमी कालावधीत हा निकाल लागल्यानं जिल्ह्यातला हा सर्वात जलद गतीनं निकाल निघालेला खटला ठरला आहे. खाद्य तेलाचं रिपॅकिंग तसंच साठवणूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात 4 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून सुमारे 2 कोटी रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बीड शहरातील 2 ऑइल रिपॅकिंग युनिट, वडवणी इथली 1 आस्थापना तसंच माजलगाव इथल्या 1 गोदामाचा समावेश आहे. या कारवाईत तब्बल 1,93,00,000 रुपये किमतीचा 1,18,940 किलोहून अधिक खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव अभियानाच्या 2 टप्प्यात 10,00,000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या 33 हेक्टर क्षेत्रात येत्या 14 ऑगस्ट रोजी अवघ्या 12 तासात 10,00,000 वृक्षांची घन वन पद्धतीनं लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनानं केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं 5 उपविभागांतर्गत पोलीस पाटील यांचा महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लातूर, निलंगा, उदगीर, औसा रेणापूर आणि अहमदपूर या 5 उपविभागातील पोलीस पाटील यांचा यात समावेश आहे. जालना जिल्ह्यातल्या आंबड इथल्या उपकृषी अधीक्षक विश्वनाथ गावित याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 17,500 रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाची मोका तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी गावित यानं या लाचीची मागणी केली होती. संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या 650 जयंतीनिमित्त वाराणसी इथून निघालेली कलशयात्रा काल छत्रपती संभाजीनगर इथं पोहोचली. देशभरात आयोजित समरसता संकल्प अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे याचं आयोजन करण्यात आलं. काल सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात कलशाचं पूजन करून विविध जिल्ह्यांकडे ही यात्रा रवाना झाली. येत्या फेब्रुवारी 2027 पर्यंत देशभरात ही यात्रा सुरू असणार आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज तसंच अस्मिता चाहिला या दोघींमध्ये उपांत्य फेरीचा एक सामना होणार आहे. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी राय यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. पैठणच्या जायकवाडी धरणातून 6,228 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या 10,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा 93% स्थिर आहे. दरम्यान हवामान विभागानं मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 3 दिवस जोरदार वाऱ्यासह

0: पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तसंच लातूर जिल्ह्यांना आज, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना उद्यासुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे, FM बँडच्या 102 MHz. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत. आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
4: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
5: IVF म्हणजे नेमकं काय? IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय फरक आहे? कोणत्या जोडप्यांना IVF ची गरज भासते? IVF करण्यासाठी योग्य वय किती? असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो दिनांक 13 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत दुर्गा या रागावर आधारित चित्रपट गीत।

आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणात

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळची 7:25 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो, प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनं यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेल्या आहेत, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचं फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिटकू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 2003 किंवा 2004 पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECI नेट मोबाईल ॲपमध्ये, तसेच वोटर्स

0: .eci.gov.in या वेबसाईटमध्ये उपलब्ध आहे.
1: अच्छा.
0: तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायची असेल तर तिथे माहिती भरायचं आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायची आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही. स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचं आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले चांगलं आहे, परंतु मिळालं नाही त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणना पत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल तर द्यावे. त्या व्यतिरिक्त आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक हे मागणी केलेले आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावं लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये. ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून BLO कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राची पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत. ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या व्यतिरिक्त काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल. समजा आपल्या सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपल्या नाव गेझेटला नोटिफाय करून आपण बदललेले आहेत, तसा काही बदललं असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहेत. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काही फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असा 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11 द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहित धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या ताकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहेत, त्या वेळेला दिलं तर पुरेसं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये

0: काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, तर त्याविषयी पण तुम्ही सांगितलं ते फक्त ओळख म्हणून ती ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी SIR मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी BLO बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात.
1: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे BLO. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी 1,00,000 BLO आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत, असा अंदाजित 3,00,000 लोक कार्यरत आहेत. त्यांच्या दोन महत्वाचे उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याच्या महत्वाचं काम करत आहेत. BLO ला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या शिक्षण संचालनालयांनी, इतर शिक्षकांनी त्यांचा लोड घ्यावे जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात, त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या व्यतिरिक्त हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन भाग आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ECIच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे BLO ला या काम जास्त आहे त्या ठिकाणी डिजिटायझेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे जेणेकरून BLO चा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व BLO सर्व मतदार नोंदणी अधिकारी असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे BLO चं काम थोडं सोपं झालेलं आहे.
0: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण SIR म्हणजे काय त्याबरोबरच त्याची गरज का आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, BLO ना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. Chokkalingam सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 PM. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं परभणी केंद्र. 7:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस

0: गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.

लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची गीतरचना श्रोते हो आपण ऐकलेत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील यशवंत देव यांची गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो आपण ऐकत आहात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94 03 26 83 07 या नंबरवर.

लिली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या सदबहार भावगीताचा.

अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत श्रोते हो आत्ताचं पण ऐकलं. आणि श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा हा भावगीतांचा विशेष कार्यक्रम आम्ही संपन्न करीत आहोत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8 वाजत आहेत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली आयआयटीचा 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील, पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या अग्रगण्य संस्थेनं संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेच्या सोनीपत कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या परमप्रज्ञा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करतील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या स्कॅन अँड शेअर सेवेनं 25 कोटी ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण नोंदणीचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर 2022 स्कॅन अँड शेअर सेवा सुरू झाली. याद्वारे QR कोड स्कॅन करून रुग्णालयातील नोंदणी डिजिटल पद्धतीनं पूर्ण करण्याची सुविधा दिली जाते. 25 कोटींचा टप्पा हे भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेवर नागरिक आणि आरोग्यसेवा पुरवठादारांनी ठेवलेला वाढता विश्वास दर्शवत असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील कुमार बरनवाल यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शाह यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था ऑटोसिफू प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे, असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा एकंदर 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असा निर्वाळा PCI अर्थात पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानं दिला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं PCI एका निवेदनात स्पष्ट केलं आहे. UPI विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यांमध्ये बँका, फिनटेक कंपन्या, NPCI आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं PCI सांगितलं. व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना आगामी काळातही ग्राहकांना आणि व्यवसायांना UPI विश्वसनीय सेवा मिळणं सुनिश्चित करण्यासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं PCI नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या

Unii Kendra Uruna e Cătahat. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणं आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. परदेशातून येणाऱ्या निधीच्या नियमनामध्ये सुधारणा करणाऱ्या प्रस्तावित विधेयकाबाबत अमेरिकेच्या एका लोकप्रतिनिधीनं उपस्थित केलेले आक्षेप भारतानं फेटाळून लावले आहेत. कायदेविषयक बाबी ही देशाची अंतर्गत बाब असून त्याबाबतचे निर्णय संसद घेत असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका मांडली. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये परदेशी निधीचं नियमन केलं जात असल्याचं जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल नवी दिल्ली इथं ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि श्रीलंकेचे बंदर आणि नागरी विमान वाहतूक मंत्री तसंच ऊर्जा मंत्री अनुरा करुणाथिलके उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित भारत श्रीलंका HVDC वीज जोडणी आणि संपूर सौर ऊर्जा प्रकल्पासह सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकासासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. MMRDA रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि सिंगापूरच्या टेमासिक समूहातील सुरवाना जुरांग आणि मॅपल ट्री यांच्यात काल सामंजस्य करार झाला, त्यानंतर ते बोलत होते. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात काल पहिली अधिकृत चर्चा झाली. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियामध्ये आसा इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षित रामराज आणि अश्मिता चालिया यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत उद्या अश्मिता आणि रक्षित आमनेसामने असतील. भारतीय हवामान विभागानं आज ओडिशा आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पाऊस तसंच वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पाऊस आणि वादळासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली IIT 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. या राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

1300 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम प्रसारण. सकाळचे 8:40

वीस मिनटं झालेली आहेत. चला तर ऐकूयात कार्यक्रम मेहराब अंतर्गत गझल.

रूपकुमार राठोड यांच्या स्वरामध्ये राजेश रेड्डी यांनी संगीतबद्ध केलेली गालिब यांची गझल श्रोते हो आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

श्रोते हो, आत्ताच आपण तलत अजीज यांच्या स्वरामध्ये गालिब यांची गझल ऐकलीत आणि संगीत होतं राजेश रेड्डी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

मेहंदी हसन यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण गालिब यांची गझल ऐकलात. संगीत होतं राजेश रेड्डी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ही गझल.

श्रोते हो, आत्ताच आपण राजेश रेड्डी यांनी संगीतबद्ध केलेली गालिब यांची गझल ऐकलीत रफिक हुसैन यांच्या स्वरामध्ये. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मेहराब अंतर्गत गझल हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: શ્રી પાસ્કિલો હર્ટસવરમ. આમચી યાનંતરચી ઉદ્ઘોષણા લગેચ.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: सकाळचे 9:11 झालेली आहेत. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम लखलख चंदेरी.

उदित नारायण यांच्या स्वरामध्ये कुछ दिल ने कहा या चित्रपटातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत. गीतरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं निखिल विनय यांचं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हे सदाबहार गीत.

शंकर महादेवन, सुजा आणि सुजाता भट्टाचार्य यांच्या युगुलस्वरामध्ये श्रोते हो आत्ताच आपण कुछ ना कहो या चित्रपटातील गीत ऐकलं. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

श्रोते हो, आत्ताच आपण संजीवनी बेलांडे आणि कुमार सानू यांच्या युगुलस्वरातील गीत ऐकलं. चित्रपट होता करीब, संगीत होतं अनु मलिक यांचं आणि गीतरचना होती राहत इंदोरी यांची. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 9:30 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: श्रोते हो, ऐकूयात एक निवेदन.

मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी व प्रधानमंत्री इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ITI उत्तीर्ण झालेले व अंतिम वर्षात प्रशिक्षण घेतलेले आणि इतर

पात्र उमेदवारांनी सदर मेळाव्यास हजर राहून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र परभणी विकास आडे यांनी केले आहे. निवेदन संपलं.

0: IVF म्हणजे नेमकं काय? IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय फरक आहे? कोणत्या जोडप्यांना IVF ची गरज भासते? IVF करण्यासाठी योग्य वय किती? असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर.
1: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेत शिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

0: श्रोते हो दिनांक 13 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमाअंतर्गत दुर्गा या रागावर आधारित चित्रपट गीत.
1: आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

0: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची।
3: श्रोते हो, प्रसारित करता आहोत मिश्र संगीत।

महानंदा या नाटकातील नाट्यपद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत शौनक अभिषेकी यांच्या स्वरामध्ये. पदरचना होती अशोक परांजपे यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत श्रोते हो आत्ताचं आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात.

संतोष नायक आणि शैला चिखले यांच्या युगलस्वरातील तसंच सहकाऱ्यांच्या स्वरातील श्रोते हो आत्ताच आपण कोळी गीत ऐकलत. संगीत होतं विजय कठीण यांचं आणि गीते होती वेसावकर मंडळी आणि यांची. आणि श्रोते हो या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:15 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात प्रसारित होत आहेत कहो ना प्यार है या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतरचना आहेत सावन कुमार टाक, इब्राहिम अश्क आणि विजय अकेला यांच्या, तर संगीत आहे राजेश रोशन यांचं.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगुल स्वरातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आनंद घेऊयात या सदबहार गीताचा.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातील गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमात आज प्रसारित करण्यात आले कहो ना प्यार है या चित्रपटातील काही निवडक गीतं. गीतरचना होत्या सावंतकुमार टाक, इब्राहिम अश्क, विजय अकेला आणि संगीत होतं राजेश रोशन यांचं. या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नाही ज्याला काही अडचणी नाहीत, आणि जगात अशी कोणतीही अडचण नाही की ज्याचं समाधान नाही. ध्येय कितीही उंचीवर असो, पण मार्ग मात्र आपल्या पायांच्या खालूनच जातो. मनुष्याजवळचं सर्वात मोठं धन म्हणजे त्याचे चांगले विचार आहेत, कारण धन आणि बळ कोणालाही फक्त वाईट मार्गावरच नेऊ शकतात, परंतु चांगले विचार नेहमीच चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देत राहतात. या छान अशा विचारांनी मी मोहिनी कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करते गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. चला तर वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे आणि सुरुवात करूयात या सुमधुर अशा स्वरांनी.

येणाऱ्या श्रावणाची सुरेल, ज्या सुरेल स्वरांनी स्वागत केलेलं आहे, आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल श्रोते हो की आज आपण ऐकणार आहात सुरेल आवाजाच्या गायिका संगीतकार पद्मजा फेणानी जोगळेकर यांना. श्रोते हो, पद्मजा फेणानी अर्थात अथक परिश्रम घेण्याची वृत्ती, अतिशय मेहनती आणि संगीत विषयक अतिशय प्रेम असणारं व्यक्तिमत्व. पद्मजा फेणानी यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी कोल्हापूर येथे झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड त्यांनी जपली होती. पद्मजाताईंचं शिक्षण हे मायक्रोबायोलॉजी या विषयातील पदवी असं आहे. पद्मजाताईंना पंडित जसराज, पंडित रामनारायण आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे दिग्गज गुरु लाभले. श्रोते हो, कार्यक्रमात त्यांच्याविषयी जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूयात

निवडूंग चित्रपटातील केव्हा तरी पहाटे, तसंच लव लव करी पातळ ही पद्मजाताईंची गाजलेली चित्रपटगीतं. त्यांचे शास्त्रीय गायनाचे तसंच गझल, भजन, भावगीतांचे कार्यक्रम भारतभर आणि परदेशातही होतात. पद्मजाताईंनी आजवर मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, पंजाबी, उर्दू, कन्नड, कोकणी अशा विविध भाषांमधून गीतं गायलेली आहेत. त्यांनी ही शुभ्र फुलांची ज्वाला, रंग बावरा श्रावण आणि घर नाचले नाचले या तीनही अल्बममधील गीतांना पद्मजाताईंनी स्वरबद्ध केलेला आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच त्यांना लाभलेल्या यशाचा आलेख हा सातत्याने चढताच राहिला आहे.

श्रोते हो, पद्मजाताईंच्या सुरांची जादू नेहमीच रसिक मनाला भुरळ घालते. गारवा हवेतला हे आत्ताच आपण ऐकलेल्या गीताचे शब्द हवेतल्या गारव्याचं चपखल वर्णन जरूर करतात, परंतु त्या शब्दांना योग्य न्याय दिला आहे तो पद्मजाताईंनी. श्रोते हो, पद्मजाताई या फक्त गायिकाच नाहीत तर उत्तम संगीतकार देखील आहेत. अनेक गीतांना त्यांनी संगीत देऊन आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. त्यापैकी उंच उंच माझा झोका या गीताची झलक ऐकली की याची प्रचिती नक्कीच येते.

श्रोते हो, पद्मजाताईंनी गायलेल्या काही गीतांचा या ठिकाणी आवर्जूनच उल्लेख करावासा वाटतो. दिवे लागले रे एवढे तरी करून जा, केव्हा तरी पहाटे याहो या सूर्यनारायणा, अर्धीच रात्र वेळी योगा मागोनी चालिली युगे, केव्हा कसा येतो वारा तुझ्या डोळ्यांमध्ये, सर्वस्व तुझला वाहुनी निळ्या आकाशी असती, प्रीती जडली तुझ्यावरी. श्रोते हो, पद्मजाताईंच्या या सांगीतिक कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 1988 पद्मजाताईंना मिया तानसेन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याच वर्षी प्रतिष्ठेचा मानला जाणारा भारत निर्माण या पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या. नोव्हेंबर 2000 माणिक वर्मा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 2001 भारत सरकारने पद्मजाताईंना पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित केलं. श्रोते हो, कार्यक्रमात या क्षणी आनंद घेऊयात त्यांच्या स्वरातील या सुरेल गीताचा.

वातावरणाशी अनुरूप असं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, पद्मजाताईंना स्वच्छ आणि अगदी पाण्यासारखा नितळ प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक स्वर लाभला आहे. अशा सुरेल स्वरांचा आनंद श्रोते हो आज आपण घेतलात. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपलेली आहे, तेव्हा तुर्तास मी मोहिनी कुलकर्णी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपल्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
4: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
5: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
6: शेतकरी बंधूंनो, ऑगस्ट महिन्यापासून दर गुरुवारी प्रसारित होणारा अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30. तेव्हा या कार्यक्रमासाठी भरपूर पत्र पाठवा आणि आपल्या आवडीच्या फरमाईश गीताचा आनंद घ्या. तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळी राजाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: IVF म्हणजे नेमकं काय? IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय फरक आहे? कोणत्या जोडप्यांना IVF ची गरज भासते? IVF करण्यासाठी योग्य वय किती? असे सगळे प्रश्न तुमच्याही मनात आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देतील IVF स्पेशालिस्ट आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर प्रसारित करीत आहोत स्वरलहरी हा फोन इन कार्यक्रम. या कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनवर संवाद साधला आहे आनंद पोहनेरकर यांनी. गीतसंकलन केलं आहे वंदना सरपाते यांनी आणि सादरकर्ते आहेत सदानंद कामडी.

आजच्या आपल्या स्वरलहरी कार्यक्रमात छानशी अशी मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. या गीतांसाठी सहकार्य केलं आहे वंदना सरपाते यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ऐकूया कार्यक्रम स्वरलहरी.

0: हेलो,
1: स्वरधारी कार्यक्रम कोण बोलताय?
0: आपण कोण बोलायले सर?
1: मी आनंद पोहनेरकर बोलतोय. आपण कोण
0: हो ना,
1: बोलताय?
0: मी नभा ओहळे बोलायले परभणीतून. बरं, मी पहिल्यांदाच लावायले सर, घ्या माझा फोन.
1: बर बर बर, आपण काय करता मॅडम?
0: मी गृहिणी आहे सर. नमस्कार आकाशवाणीतली सर्वांना.
1: नमस्कार नमस्कार. आपला पहिल्यांदाच लागला का मॅडम फोन?
0: हा, पहिल्यांदाच लागला म्हणून तर म्हणलं कट करू नका, पहिल्यांदाच
1: नाही नाही
0: बोलायले.
1: नाही कट कट कुठलाच करत नाही आम्ही फोन. आकाशवाणीचे कार्यक्रम

0: हॅलो,
1: स्वरलहरी कार्यक्रम कोण बोलत आहे?
0: आपण कोण बोलायले सर?
1: मी आनंद पोहनेरकर बोलतोय. आपण कोण
0: हो ना,
1: बोलत आहे?
0: मी नभा ओहळे बोलायले परभणीतून. बरं, मी पहिल्यांदाच लावायले सर, घ्या माझा फोन.
1: बर बर बर, आपण काय करता मॅडम?
0: मी गृहिणी आहे सर. नमस्कार आकाशवाणीतली सर्वांना.
1: नमस्कार नमस्कार. आपला पहिल्यांदाच लागला का मॅडम फोन?
0: हा, पहिल्यांदाच लागला म्हणून तर म्हणलं कट करू नका, पहिल्यांदाच
1: नाही नाही
0: बोलायले.
1: नाही कट कट कुठलाच करत नाही आम्ही फोन. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता सगळे?
0: सगळे ऐकत असते, सगळे छान वाटतात, सादरीकरण छान आहे,
1: हां, कार्यक्रम कोणकोणते ऐकता आमच्यावर तुम्ही?
0: सगळेच ऐकते सगळे बातम्या, आकाशवाणी, हॅलो आकाशवाणी, सर्व सर्व ऐकतात,
1: सगळे ऐकता कार्यक्रम?
0: सगळे ऐकते. हो
1: बर बर बर, छान वाटतात ऐकायला.
0: हां, सादरीकरण छान आहे आणि हा कार्यक्रम सुरू केला ना, खूप आनंद झाला. स्वरलहरी, हॅलो आकाशवाणी,
1: हो
0: खूप
1: हो आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या पसंती किंवा आग्रह खातर पुन्हा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
0: हो ना. आणि कसं आहे सर, कुठं काय जगात काय चालू आहे, कोण बोलायले, सगळ्यांच्या ओळखी होतात, काय चाललंय ते
1: हो हो
0: कळते
1: हो
0: घरात बसून.
1: बरोबर बरोबर बरोबर,
0: आणि
1: ओळखी होते.
0: ती गृहिणी आहे, चारोळ्या करते, कविता
1: बर बर
0: करते.
1: बर बर बर बर बर. आणि आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकता मॅडम मग?
0: आज मला एक भक्ती गीतच लावा सर.
1: कोणतं
0: विठू
1: कोणतं
0: माऊली
1: ऐकता
0: तू
1: सांगा,
0: माऊली जग, विठू माऊली तू माऊली जगाची,
1: ते ऐकायचं.
0: पूर्ण लावा सर. हा,
1: बर बर ठीक आहे, काय हरकत नाही.
0: नाही नाही थांबा ना, ऐका ना, एक स्वरलहरीवर चार ओळी सांगते.
1: हो सांगा सांगा मॅडम.
0: नेहमीच असते घरी, नेहमीच असते घरी, नाही जात बाजारी, ऐकत असते स्वरलहरी, वाटत स्वर्ग आला माझ्या दारी.
1: वा वा, क्या बात है क्या बात है.
0: आणि अजून एक दुसरं सांगते,
1: हाँ
0: परभणी केंद्रावर
1: हाँ
0: कमीच बोलावं पण परभणी केंद्र ऐकावं, कमीच बोलावं पण परभणी केंद्र ऐकावं, नेहमी हसावं जीवन फुलवावं.
1: वा वा, चांगल्या चांगल्या चारोळ्या केल्यात मॅडम. आपण
0: हां,
1: आता आपण काय करा, गाणं कोणतं आहे ते सांगा, कारण आपल्या दुसऱ्या भगिनी आहेत त्या सुद्धा वाट पाहिल्यात. हो
0: मैत्री
1: सांग सांगा
0: या,
1: सांगा सांगा.
0: नैना पाठक आणि प्रभा आंबेकर.
1: चालते, आपण या मैत्रिणीसोबत ऐका गाणं. फोन केला
0: पूर्ण
1: त्याबद्दल
0: लावा.
1: धन्यवाद.
0: हो, धन्यवाद, तुम्हाला नमस्कार, फोन
1: नमस्कार
0: घेतल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो, स्वर लहरी कार्यक्रम।
1: हाँ हेलो सर, दुधगांव
0: हाँ, स्वर लहरी कार्यक्रम, कौन बोलता है?
1: बोल दो सर,
0: कौन बोलता है दादा? दुधगांव,
1: माधव माधव तिथे दुधगांव।
0: जिंतूर तालुका है।
1: हाँ जिंतूर तालुका, खेती।
0: बर बर, काय करता आपण?
1: फॅमिली
0: शेती करता। बर, सध्या मग पाऊस नाही आपल्याकडं,
1: सर?
0: परभणी जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस नाही म्हणलं सध्या।
1: नाही नाही पाऊस नाही।
0: हां, त्याच्यामुळं सगळ्या अडचणी निर्माण झाल्यात।
1: हो सर,
0: बर बर, मग आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकतं सांगा बरं
1: दिलवाले म्हणले टाका सर,
0: दादा। आज मराठी गाण्याचा कार्यक्रम आहे।
1: मराठी आहे का?
0: हां,
1: नाही मॅन, हिंदी पे गाणो
0: नाही, मराठी गाण्याचा आहे। कोणतं
1: मग
0: गाणं ऐकतं
1: दादा
0: सांग
1: कोणत्याचं टाकाय, मग दादा कोणत्याचं?
0: दादा, कोणकेचं ऐकायचं?
1: हो
0: बर, चालेल, आपण ऐका आपल्या मित्रपरिवाराचं गाणं।
1: हो सर, धन्यवाद
0: फोन केला त्याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद।
2: अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला, अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला। आता बोंबला

0: जमला गई मला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझा रब्बा

0: सगळी जमला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझा
0: आता बमला।

0: हां नमस्कार ताई,
1: हाँ नमस्कार
0: नमस्कार
1: नमस्कार सर.
0: नमस्कार, काय नाव म्हटलं आपलं?
1: विश्रांती साहेबराव आणि बोलायली मी नांदेडवरून.
0: नांदेडहून बोलताय? बर
1: हाँ
0: बर
1: नांदेडवरून एअरपोर्ट तांगीला राहता आम्ही.
0: बर बर,
1: आम्ही परभणीचे कार्यक्रम ऐकत आहात सर.
0: परभणीचे कार्यक्रम ऐकताय?
1: हो
0: बर बर,
1: परभणी
0: कोण
1: केंद्रावरली.
0: कोणते ऐकता कार्यक्रम सांगा बरं आम्हाला.
1: लय म्हणलं तर आम्हाला काय आवडते संध्याकाळी 5:30 ला रविवारी गाणी असतात की
0: हां,
1: फरमाश असते ती आवडती.
0: बर बर. आणि दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम असतो,
1: हाँ ते भी आवडतं.
0: तो पण ऐकता?
1: हो
0: बर
1: ते
0: बर
1: ऐकता
0: बर
1: परभणी
0: बर,
1: केंद्र नेहमी ऐकता
0: नेहमी
1: आम्ही.
0: ऐकतात. बर बर, कधी पाहिलं का परभणी आकाशवाणी केंद्र येऊन?
1: नाही ना सर खूप इच्छा आहे पाहायची. एकदा ते आमचा एक अपंग मुलगा आहे त्याला घेऊन एकदा यायचं त्या केंद्र बाहेर.
0: बर बर बर, काय करा, शनिवार आणि रविवार सोडून या, म्हणजे सुट्टी
1: हाँ
0: असते
1: ते
0: शनिवार रविवारी, मग त्यावेळेस
1: हाँ
0: तुम्हाला यायचं, त्यावेळेस साहेब आमचे सांगतील त्याप्रमाणे यायचं भेटायला. तुम्ही श्रोते
1: हाँ
0: आहात, त्याच्यामुळं
1: यायचं.
0: तुम्ही श्रोते आहात आमचे, त्याच्यामुळे या तुम्ही, काही हरकत नाही, स्वागत आहे तुमचं.
1: हो ना थँक्यू
0: चालतं
1: सर.
0: चालतं.
1: हो
0: आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकताय? मराठी गाणं आहे, मराठी गाण्याचा
1: बुद्ध
0: कार्यक्रम.
1: गीत जमते का सर.
0: हो चालतं चालतं, सांगा कोणतं ऐकायचं.
1: ते वैर जिंकावं प्रेमाने युद्धाने वाढते
0: युद्धानं
1: सर.
0: वाढते. बर बर,
1: हाँ
0: खूप चांगलं चांगलं गाणं. तर
1: ठीक आहे सर.
0: आपण ऐका हे आपल्या परिवाराचं गाणं. फोन
1: हाँ बुद्ध
0: केल्यावर
1: गीत
0: त्याबद्दल
1: टाकूया.
0: धन्यवाद.

0: हेलो स्वर्ण लहरी कार्यक्रम।
1: राम राम साहेब, पौने कर साहेब, तुमचे
0: राम राम राम राम। बोला बोला बोला।
1: कार्यक्रम रोज ऐकत होतो आम्ही रेडिओ रेडिओ मायापाशी.
0: बरं, पण दादा कोण बोलता आधी सांगा ना मला।
1: झरीऊन
0: झरीऊन बोलताय, पण नाव आपलं
1: शिवाजी अण्णा.
0: शिवाजी।
1: हा, अण्णा जगाडे.
0: बर बर बर, काय म्हणता दादा
1: हो,
0: अजून?
1: काय आपलं शेतात इथे शेतातून बोलायलो.
0: शेतातून बोलायले, काय काम चालू आहे सध्या
1: पोनेरकर
0: शेत?
1: साहेब, पोनेरकर साहेब आहेत ना.
0: हो, आनंद पोहनेरकर बोलतो मी।
1: हा, तुमचे रोजचे ऐक ओळख ना आपली, ते वैशाली पांडे ते.
0: हो, कार्यक्रम असतात तुमच्यासाठी सगळे आमचे।
1: हो, आता जे आलो डॉक्टरचा कार्यक्रम नेमकाच झाला ना.
0: हो, चालूच आहे आता नवीन नवीन कार्यक्रम आपले आकाशवाणी चालू करते। तुमची
1: हो
0: तुमच्या फरमाईश असतात, हे कार्यक्रम चालू करा, ते करा, मग करायचो करतो आपण।
1: हो हो
0: बरं बरं, शेतीचे काय काम चालू आहे सध्या?
1: शेतीत काय नाही, हळद निघाली, हळद लावली.
0: बरं, पावसाचं प्रमाण कसं आहे सध्या? काहीच नाही वाटतं।
1: पाऊस कमी झाला माय, या वर्षी पाऊस कमी आहे साहेब.
0: उन्हा आता आषाढी झाली, त्याच्यामुळं पंढरपूरचा
1: हो
0: जो आहे विठुराया,
1: हो
0: त्याच्या आशीर्वादानं पडल पाणी असं वाटायलं आता। हां,
1: हो
0: वारकरी गेलेले आले ना परत वापस आता गावाकडं।
1: हो जत्रा आम्ही वापस आलो.
0: हां, त्याच्यामुळं संघ पाऊस घेऊन येतील असं वाटायले।
1: हो,
0: बरं, आज गाणं कोणतं ऐकतं शिवाजीराव सांगा।
1: गाणं मराठी
0: हो, मराठी गाणं सांगा।
1: गाणं कोण खेळता का ते हे पळापळीचे.
0: पळवा पळवी। बर बर,
1: हो
0: काय हरकत नाही, आपण गाणं ऐका हे। फोन फोन केला त्याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद. राम राम.
0: राम राम राम राम।

जीवझर तो या मरतू या तुझा भरल्या अंगावरी अंग घासू का तुझा गोऱ्या रंगावरी उसळू दे प्रीत घुसळू दे माझा गुलाबाचा फुल।

0: हॅलो,
1: हां, आकाशवाणी परभणी स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे.
0: नमस्कार सर. नमस्कार,
1: नमस्कार नमस्कार, कोण बोलता सर?
0: मी राजेश शाह बोलतोय सर.
1: राजेश शहाजी बोलताय. बरं
0: हो
1: बरं,
0: सर,
1: कुठून बोलता सर आपण?
0: मी परभणीहून बोलतोय, स्टेशन
1: परभणीहून.
0: रोडला राहतो.
1: बरं बरं बरं, कुठं राहता सर आपण?
0: लक्ष्मीनारायण मंदिर, स्टेशन रोड.
1: बरं बरं बरं. आणि सर आपला व्यवसाय काय करता आपण?
0: माझं मल्टी सर्व्हिसेसचं काम आहे, ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून
1: ऑनलाईन
0: देतो.
1: सेवा.
0: हो,
1: बरं बरं, चांगलं काम आहे. म्हणजे अल्पावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये
0: हो.
1: आणि बसल्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून सुविधा मिळतात आता.
0: येस सर, येस सर, येस
1: बरं
0: सर,
1: बरं.
0: एकदम करेक्ट.
1: राजेशजी, आज स्वरलहरी कार्यक्रम आहे मराठी गाण्यांचा. गाणं आपण एखादं सांगता आपल्या आवडीचं, छंद वगैरे काही आहेत का आपले,
0: कधी कधी असं शोकिया गायक आहे मी. हो.
1: म्हणजे मित्रपरिवारानं म्हणलं तर म्हणायचं मग.
0: हो, म्हणजे असं काय प्रशिक्षण वगैरे काय घेतलं नाही,
1: बर
0: पण
1: बर
0: असा
1: बर बर,
0: हौशी गायक आहे.
1: तसं आज कोणतं गाणं ऐकता मराठीमध्ये सांगा आपण.
0: पाहिले ना मी तुला, तू मला न पाहिले.
1: क्या बात है, क्या बात. वहिनीसाठी गाणं म्हणलेलं आहे का आपण पहिल्यांदा? आता तुम्ही
0: यस यस
1: फोनवर
0: यस,
1: बोलताय त्यामुळं मित्रत्वाचं नातं आहे असं आपलं गृहीत धरायला हरकत नाही. मग
0: बिल्कुल बिल्कुल, म्हणजे
1: त्या
0: तुम्ही
1: त्या
0: संभाषणच
1: नात्यातून
0: त्या
1: तुम्हाला
0: प्रकारे
1: बोलतोय
0: होत
1: मी.
0: आहे. यस यस यस.
1: चालते चालते. मग राजेशजी, हे गाणं आता आपण सांगितलेलं आहे, आम्हाला दोन गोळी गुणगुणता का?
0: हो,
1: ऐकू आम्हाला दोन ओळी.
0: बिल्कुल बिल्कुल.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार।
0: नमस्कार सर।
1: स्वर लहरी कार्यक्रम चालू आहे, सही
0: हाँ,
1: कुठून बोलता है आपण? धन्यवाद
0: संगीता
1: धन्यवाद।
0: लाटकर। मी सर परभणीहून बोलते।
1: परभणीहून बोलतात, काय सर्विस
0: हाँ,
1: वगैरे करतात आहे का? कुठं?
0: मी गृहिणी आहे सर।
1: गृहिणी आहेत?
0: हो
1: बरोबर। ताई, गृहिणी म्हणलं तरी आज मोठं काम आहे असं म्हणायला हरकत नाही,
0: हो
1: कारण
0: बरोबर।
1: आपले घरातली कर्ता म्हणून पुरुष जो आहे तो कामाला जातो, घरातली मुलं आहेत, लहान मुलं असेल तर त्यांचा डब्बा करणं आहे, त्यांचं आवरणं आहे, हे करताना महिलांची देखील कसरत होते।
0: हो सर, बरोबर।
1: काही छंद वगैरे काय आहेत का ताई आपल्याला?
0: छंद म्हटलं तर पुस्तक वाचन आणि मराठी हिंदी जुने गाणे वगैरे मी एकटी असले की बऱ्यापैकी ऐकते,
1: बर
0: स्वतःचा
1: बर
0: आनंद घेत असते स्वतःच्या
1: बरोबर।
0: जीवनात।
1: आणि पुस्तक आपण म्हणलं तर कोणकोणते पुस्तक वाचतं बरं आपण?
0: आध्यात्मिक परत विचारावर, जे सकारात्मक विचारावर असतात ते
1: ते ऐकायचे।
0: ध्यानाचे, अशा
1: बर बरोबर।
0: प्रकारचे।
1: सकारात्मक विचारामुळं आणि कामं आणि आपलं मन सुद्धा सकारात्मक बनतं।
0: हो सर।
1: बर बर। आज मराठी गीतांचा कार्यक्रम आहे तर कोणतं गीत ऐकता बरं ताई, सांगा आपण।
0: मराठी गाण्यामध्ये म्हटलं तर ते रजनी म्हणजे हिरोईनचं नाव आहे आणि तिचं म्हणजे बहुतेक जेंट्स आवाज आहे, पाहिले न मी तुला तू मला न पाहिले।
1: बर बर। ताई, ते एकानं
0: हाँ
1: सांगितलं श्रोत्यांनी, तर आपण
0: हाँ
1: मुंबईचा फौजदार मधलं ऐकायचं, रजनी रंजनाचं गाणं,
0: हो सर, तुम्ही पण छान आहे मुंबईच्या फौजदार
1: मुंबईचा
0: मधले
1: फौजदार
0: पण।
1: मधलं।
0: हो,
1: बर
0: चालेल
1: बर।
0: सर।
1: आपण ऐकत आहे हे गाणं, फोन केला त्याबद्दल धन्यवाद।
0: धन्यवाद।

0: हॅलो, स्वरलहरी कार्यक्रम.
1: शिवराज पंडित मुंडे बोलतो, राहणार बडवणी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी. शिवराज मुंडे
0: मुंडे बोलताय. कुठून बोलता दादा आपण?
1: आम्ही बडवणीहून.
0: वडवणी का बडवणी?
1: बडवणी बडवणी
0: बडवणी. काय करता आपण?
1: काय नाही, सध्या घरीच आहे.
0: म्हणजे शिक्षण वगैरे सध्या नोकरीच्या शोधात आहात का? मग
1: नाही, शिक्षण नाही, सध्या
0: शिक्षण बंद केलंय का?
1: आहे. हा, शिक्षण बंद आहे.
0: बर बर,
1: घरीच आहे. आई वडिलाला काम करू करू
0: बर बर बर बर,
1: लागतो.
0: चांगलं चांगलं, काही हरकत नाही. आई वडिलांची सेवा ही महत्वाची आहे. आज गाणं कोणतं ऐकता? मराठी गाण्याचा कार्यक्रम आहे.
1: गाणं दुनियादारी मधलं.
0: कोणतं ऐकता?
1: दुनियादारी मधलं. द्या कोणते टाकून.
0: बर बर, टिक टिक वाजते डोक्यात.
1: हा.

0: कोण बोलता सर? स्वरलहरी गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे सध्या.
1: अच्छा,
0: हा, कोण बोलता सर आपण?
1: मी मनोज काबरा बोलतो सर.
0: मनोज काबराजी बोलताय. बरं बरं.
1: हा,
0: मनोजजी आपण कुठून बोलता म्हणलं?
1: मी परभणीतच असते सर. मी स्पेशल रोडला माझं गौरी स्टेशनरी नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे.
0: बरं. स्टेशनरी म्हणजे सगळं शालेय साहित्य पुरवठा आपलं सगळं आहे.
1: शालेय ऑफिशियल सगळं.
0: बर बर बर सर. याच्यामध्ये आता एक आहे की शाळेनं सगळं उपलब्ध केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, मग थोडा व्यवसायावर परिणाम झाला असं म्हणता येईल सर?
1: हो, नक्कीच म्हणता येईल.
0: बरोबर.
1: चांगलाच परिणाम झालेला आहे.
0: बरोबर. आणि सर तुम्हालाही आठवत असेल तुमच्या लहानपणी किंवा माझ्या लहानपणी वह्याचा जो वास असायचा.

0: किंवा पुस्तकाचा वास,
1: हो
0: तर तो वेगळाच आनंद असायचा. जूनमध्ये वडिलांसोबत घरच्यांसोबत जायचं, ती खरेदी करायची आणि आल्यावर मग कोणत्या पुस्तकामध्ये कोणता धडा आहे तो पाहायचा, तो आनंद वेगळाच होता.
1: बरोबर बरोबर.
0: सर, आज कार्यक्रम मराठी गाण्यांचा आहे, आपले
1: अच्छा
0: छंद वगैरे काय आहेत का सर? छंद मग आपण दुकान आहात आहात, मग बाकीचे छंद जोपासता का?
1: हो, मला हिंदी मराठी गाण्यांचे ऐकण्याची आवड आहे.
0: ऐकण्याची आवड आहे.
1: हो,
0: गुणगुणता का सर कधी गाणी?
1: कधी गुणगुणतो. हो,
0: म्हणजे चांगल्यापैकी गुणगुणता आपण.
1: आता चांगल्यापैकी म्हणजे ठीक आहे,
0: बर बर,
1: गुणगुणतो.
0: म्हणजे स्वतःचा छंद जोपासता.
1: हो.
0: बर बर, आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकतं सर मग आपण मराठी, सांगा जरा. तुमच्यासोबत आमचे श्रोते गाणं ऐकतील.
1: अच्छा, आजच्या कार्यक्रमामध्ये दिसती मजला सुखचित्र नव्हे हे गाणं
0: क्या बात,
1: ऐकायची
0: क्या
1: माझी
0: बात
1: इच्छा.
0: है सर, खूप खूप सुंदर. आपल्या मित्रांचे नावं सांगा सर काही.
1: भरपूर मित्र आहेत, प्रामुख्याने रवींद्र सातपुते, सुनील
0: हां,
1: कदमवार, अनिल दाभाडकर,
0: बर बर, हे आपले जुने
1: सचिन धर्मापुरीकर, हे
0: बालमित्र.
1: बालमित्र सगळे.
0: बर बर सर, आपण आपल्या या सर्व मित्रांसोबत ऐका कानं, फोन
1: नक्की
0: केला
1: सर.
0: त्याबद्दल धन्यवाद सर.
1: यस सर, धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप
0: धन्यवाद,
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर, धन्यवाद.

0: हॅलो, परभणी ह्या सरलरी कार्यक्रमचं नारायण घोरपडे बोलतो.
1: नारायणजी घोरपडे बोलताय?
0: हो,
1: बरं, कुठून बोलता नारायणजी?
0: मी धानोरा देवगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी.
1: जिंतूर तालुक्यातून बोलताय?
0: हां,
1: बरं बरं बरं. आपला व्यवसाय काय करता आपण?
0: मी शाळा शिकतो नांदेडला.
1: म्हणजे शिक्षक आहात आपण?
0: नाही नाही, विद्यार्थी साहेब, पण शाळा शिकतो.
1: बरं बरं बरं. नांदेडला शिकताय?
0: हां.
1: बर बर, कितवीला आहेत आपण?
0: आम्ही याला आता ऍडमिशन केलं 13वीच.
1: आणि बाकी मग छंद वगैरे आपले का जाण्या येण्यातच वेळ जातो सगळा?
0: हो,
1: म्हणजे रोजचा अपडाऊन आहे का? नांदेडला स्थायिक झालात सध्या शिकण्यापुरतं?
0: नाही नाही, रेडिओ रेडिओ रेडिओ
1: कार्यक्रम. म्हणजे तिथं ऍडमिशन घेतलं जाता तिथं का कसं म्हणलं?
0: हा, जातोच ना.
1: हा हा, रोज अपडाऊन करायचं.
0: हा,
1: बर बर, चालते चालते. शिक्षण घ्या पण मोठं व्हा. आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकतं सांगा.
0: गाणं एक मराठी टाकून द्या.
1: कोणतं टाकायचं सांगा?
0: एखादं देवाचं टाकून द्या.
1: देवाचं भजन ऐकायचं.
0: बर बर, ओके सर,
1: ठीक आहे. धन्यवाद फोन केल्याबद्दल. धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद.

तर श्रोते हो, असा होता आजचा स्वर लहरी कार्यक्रम। या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य केलं होतं वंदना सरपाती यांनी, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी। हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आमच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात। तोपर्यंत आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय। धन्यवाद।

श्रोते हो, आत्ताच प्रसारित करण्यात आला स्वरलहरी हा कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनवरून संवाद साधला होता आनंद पोहनेरकर यांनी. गीत संकलन होतं वंदना सरपाते यांचं आणि सादर करते सदानंद कांबळी. श्रोते हो, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तसंच इतर सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. याचबरोबर FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणात

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात अत्यंत गरजेच्या, संवेदनशील आणि तितक्याच कठीण विषयावर आपण बोलणार आहोत. लहान मुलं, त्यांचं भावविश्व यावर आघात करणारी एक गोष्ट म्हणजे या मुलांना केले जाणारे अप्रिय स्पर्श. अशा घटना घडतात, त्यातून दुःखद गोष्टी होतात आणि समाजापुढं प्रश्न उभे राहतात. खरं तर लहान मुलं सुरक्षित असावीत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लहान मुलं जिज्ञासू असतात, त्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. ती देणं, खरी योग्य शब्दात देणं, हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मैत्रिणींनो, मुलांना सुरक्षित ठेवणं हे त्यांच्यावर लक्ष ठेवून होईलच, त्याचबरोबर त्यांना स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी तयार करणं, त्यासाठी आत्मविश्वास देणं हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज ऐकणार आहोत ओळख स्पर्शाची. समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: अत्यंत अवघड आणि संवेदनशील असा हा विषय आहे, पण बोलणं गरजेचं आहे. सुरुवातच या विषयाची, मुलांशी बोलण्याची कधी करायला हवी?
2: आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच संवेदनशील आहे. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श हे मुलांना आपण अगदी लहान वयामध्ये सांगू शकतो. साधारण पहिलीपासून मुलांना आपले शारीरिक अवयव जसजसे कळायला लागतात, सगळे अवयव तो सांगू शकायला लागतो, तेव्हापासून सुद्धा आपण हा स्पर्श सांगू शकतो. जसं आपल्या शरीराचे सगळे अवयव सांगतो, त्याचप्रमाणे काही गुप्त अवयव पण आपल्याकडे असतात, तर ते सुद्धा सांगायला काही हरकत नाही. त्यालाही खूप चांगले चांगले शब्द आपल्याकडे आहेत. सगळ्या अवयवांची माहिती त्याला आधीपासून आपण द्यायला लागलो तर त्याला हे आपोआपच कळतं की हाही बाबा आपल्या शरीराचा एक भाग आहे. त्यामुळं अगदी लहान वयापासनं हसत खेळत आणि एकदम घरगुती वातावरणामध्ये कुठलाही दबाव नसताना तर त्या पद्धतीनं ह्या गोष्टी खूप लहान वयात सांगूच शकतो, खूप सोप्या पद्धतीनं सांगू शकतो.
1: म्हणजे आपण लहान मुलांना तुझे डोळे दाखव, कान दाखव असं विचारतो आणि त्यावेळी शिकवलेलं असतं. हे अवयव
2: त्यामुळं हा तेवढ्या वयापासून आपण ते सांगू शकतो.
1: मग ह्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा जेंडर वाईज काही फरक करता येतो का?
2: बाळ लहान आहे ना तेव्हा फारसा काही फरक पडत नाही. जसं जसं मोठे व्हायला लागतील तसं मग फरक पडतो की मुलींना कशा पद्धतीनं सांगायचे, मुलांना कोणत्या पद्धतीनं सांगायचे. प्राथमिक वयोगट घेतला आपण, म्हणजे पहिली ते सातवीचा वयोगट घेतला आपण, तर एखादी कार्यशाळा जर घेत असू तर त्याच्यामध्ये आपण मुलांना बाहुलीच्या अवयवांना हात लावून वगैरे सांगू शकतो आपण त्यांना. ते म्हणजे मुलांना जसं आवडेल, त्यांना समजेल, त्यांचं भावविश्व काय आहे तर समजून घेऊन त्यांना हे सांगता येऊ शकतं. एखादी बाहुली घ्यायची हातात आणि बाहुलीचे अवयव दाखवायचे, मग सांगायचं तुझे अवयव दाखव बरं काय आहेत, आणि मग त्यांना आपण आपले पार्ट्स दाखवत दाखवत मग काही अवयव आपण असे सांगतो ज्याला कोणी प्रायव्हेट पार्ट्स म्हणतं, अगदी ते माझे खाजगी अवयव आहेत जिथं कोणीच हात नाही लावू शकत, असे अवयव त्यांना दाखवायचे. जसं की ओठ आहेत, छाती आहे, मांड्यांच्या मधला भाग आहे, आपला मागचा पृष्ठभाग आहे. हे सगळं जेव्हा आपण त्यांना दाखवतो आणि काही ॲक्ट करून दाखवतो त्यावेळेस ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं, ते विसरत नाहीत आणि त्यांना किमान एवढं तरी लक्षात येतं की या अवयवांना जर कोणी हात लावायला आलं तर आपण त्यांना विरोध करायचा आहे. पहिली ते सातवीच्या गटाला तरी जेंडर प्रॉब्लेम काही येऊ नये असं मला वाटतं.
1: आणि ह्यात सातत्य असायला पाहिजे सांगण्यात, म्हणजे एकदा सांगितलं आणि थांबलं असं नाही उपयोगी.
2: हा, कारण वेगवेगळे अनुभव मुलं घेत असतात. ती काही फक्त घरातच शिकतात किंवा फक्त शाळेतच शिकतात असं नाही. घरातले लोकांची त्यांना एक सुरक्षित जागा असते, त्यामुळे घरातलं वातावरण त्यांना हळूहळू माहितीचं झालेलं असतं. मग ते मूल शाळेत जायला लागतं, मग शाळेतल्या शिक्षकांबरोबर त्याचं बॉन्डिंग व्हायला लागतं, मग तो शाळेतलं वातावरण शिकतो, मग हळूहळू बाहेर म्हणजे बाजारात जाणं, ट्युशन्सला जातात मुलं, तिकडं जाणं, म्हणजे घराच्या बाहेर ती मुलं जेव्हा जायला

बघायला लागतात तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव येणार आहेत, वेगवेगळे लोक भेटणार आहेत. मग तसं तसं त्यांना ते सांगत राहिलं पाहिजे, म्हणजे कोण कोण आहे घरात आपल्या, मग आज कोण पाहुणे आले, मग त्यांनी तुला जवळ घेतलं तर कसं वाटलं, आई जवळ घेते तेव्हा कसं वाटतं, बाबा जवळ घेतात तेव्हा कसं वाटतं, मग एखादा काका आलाय, शेजारचा कोणी दादा आलाय, त्यांनी जवळ घेतलं तर तुला आवडलं का, हे विचारत नाही आपण, हे विचारायला हवंय. मग त्यांना त्या स्पर्शाची जाणीव होईल, त्यांना कळेल की हा काका आले तर मला फारसं काही नाही वाटलं त्यांनी जवळ घेतलं तरी. पण जेव्हा मूल काहीतरी सांगत असते की मला त्या काकांचं जवळ घेणं नाही आवडलं किंवा एखाद्याचा स्पर्श नाही आवडला, ते मूल सांगत असतं, त्यावेळेला मात्र पालकांनी तिकडे लक्ष देणं, त्याचं लक्ष देऊन ऐकणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला असं म्हटलं जातं हा तुझा काहीतरी गैरसमज झालाय, किंवा ते काका आपलेच आहेत ते असं नाही करणार, त्यांच्या स्पर्श करण्यात न आवडण्यासारखं काय आहे, त्यांनी बोलवलं तरी जायचं. तर असं आपण न सांगता का नाही आवडत आहे, किंवा खरंच एखादा माणूस आपल्या बाळाला त्रास देतोय का किंवा त्याचा स्पर्श चुकतोय का, ह्याचं कुठेतरी निरीक्षण

0: किंवा दुर्लक्ष केलं जातं, किंवा त्याला असं म्हणलं जातं हा तुझा काहीतरी गैरसमज झालाय, किंवा ते काका आपलेच आहेत ते असं नाही करणार. त्यांच्या स्पर्श करण्यात न आवडण्यासारखं काय आहे, त्यांनी बोलवलं तरी जायचं. तर असं आपण न सांगता का नाही आवडत आहे, किंवा खरंच एखादा माणूस आपल्या बाळाला त्रास देतोय का, किंवा त्याचा स्पर्श चुकतोय का, ह्याचं कुठेतरी निरीक्षण आईबाबांनी पण करणं गरजेचं आहे. आणि ते सांगत असेल तर त्याचं लक्ष देऊन ऐकणं आणि त्याला समजून घेणं आणि त्याच्या भाषेत पुन्हा त्याला समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांशी भेटल्यानंतर किंवा कधी काही आपल्याला लक्षात आल्या गोष्टी, तर त्या त्या वेळेला हे सांगणं गरजेचंच आहे.
1: पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे.
0: हा, अगदीच.
1: होय की नाही? म्हणजे निरीक्षण पालकांचं पण हवंय आणि मूल आपलं जे सांगतंय ऐकणं हेही खूप महत्वाचं आहे. आणि थोडीशी उपजत जाणीव पण असेलच ना मुलांच्या मध्ये की कुठं स्पर्श केल्यावर आपल्याला आवडतंय नाही आवडतंय, असती का जाणीव?
0: अगदी लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं तर थोडं अवघड आहे, पण जसं जसं ते मोठं व्हायला लागतं तसं कळतं. आणि नैसर्गिकरित्या जर बघायचं झालं तर हा स्पर्श मोस्टली चांगलाच वाटतो. हां, तो कधी वाईट वाटतो? जेव्हा तो नको असताना स्पर्श होतो किंवा तो एक जबरदस्तीचा स्पर्श असतो, तो मुलांना मात्र कळतो. हां, तुम्ही जर अगदी लाड करतो म्हणून जवळ घेतलात आणि त्याला जर प्रेमाने स्पर्श करायला लागलात तर त्याला तो चांगलं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना ते चांगलं वाटू शकतं आणि खरी भीती म्हणा किंवा असुरक्षितता म्हणा तिथं असू शकते. कारण एकदा ती सवय लागली किंवा ते छान वाटणं आवडायला लागलं तर मग कदाचित त्याची सवय लागून जाईल मुलांना आणि मग त्यातून मुलांना बाहेर काढणं परत अवघड जाईल, असं होऊ शकतं.
1: खूपच अवघड विषय आहे हा. मुलांना सांगणं आणि काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळणं, त्यासाठी सगळ्यांचीच भूमिका खूप महत्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं की असा अनुभव घरातल्या लोकांकडूनच काही वेळा येत असतो की तो स्पर्श त्यांच्याकडून केला जातो आणि आपला आपल्या घरातल्यांवर विश्वास असतो. आता तुम्ही जसा उल्लेख केलात की त्यांचं ऐकून घेणं हे महत्त्वाचं आहे, पण तरीसुद्धा समजा आपल्यापर्यंत ते आलंच नाहीत आणि मुलांच्या वागण्यात काही बदल झालेला, त्याकडं कसं बघायला हवं?
0: आपलं मूल आपल्याला माहीत पाहिजे ते कसं वागतंय, त्याचं वर्तन कसं आहे, म्हणजे ते शांत आहे, ते दंगेखोर आहे, खोडकर आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे आणि ते आईला माहिती असतं. पण कधी कधी असं जर काही त्याच्या आयुष्यात चालू असेल तर समजा खूप बडबड करणारं मूल असतं ते शांत होण्याची शक्यता असते, किंवा शांत असणारं मूल खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतं, त्याला जर काही भीती वाटत असेल एखादी तर ते सारखं आईचा पदर धरून राहायला लागतं किंवा आईच्या बरोबरीनं राहायला लागतं. स्वतंत्रपणे खेळणारं मूल अचानक शांत व्हायला लागतं, म्हणजे ते बाहेर जायचं बंद करतं, मुलांमध्ये मिसळणं बंद करतं, किंवा त्याला आईने एखादं काम सांगितलं तर ते करायला धजावत नाही, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचंसुद्धा तो फारसा प्रयत्न करत नाही, किंवा झोपताना तो आईच्या कुशीतच झोपायला लागतो, जो की थोडा वेळ तरी समजा त्याला झोप लागल्यानंतर ते बाजूला झोपायचं, ते मूल बाजूला होतच नाही, ते चिकटूनच झोपतं. अशा खूप गोष्टी आपल्याला त्याच्यात झालेले बदल लक्षात येतात. आणि जर असं काही बदलत असेल त्या मुलाचं तेव्हा मात्र आपण लक्ष देऊन त्याच्याकडे त्याला बोलतं करणं गरजेचं आहे. तो बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर ते बोलत नसेल तर मात्र मग थोड्याशा वेगळ्या काही उपाययोजना करून किंवा काही समुपदेशकांची मदत घेऊन, शाळेतल्या शिक्षकांची मदत घेऊन, त्याच्या मित्रमैत्रिणी असतात त्यांची मदत घेऊन आपण त्याला बोलतं करू शकतो.
1: मगाशी बोलताना जो उल्लेख आला की हा स्पर्श आवडू शकतो, अशा केसमध्ये लक्षात ज्यावेळी येईल त्यावेळी अवघड असतं, म्हणजे त्या मुलांना समजावून सांगणं, त्यांचं वय, अशा केसेसमध्ये काय भूमिका पालकांनी घ्यावी, कसं बघावं त्याकडे?
0: अगोदर हे समजून घ्यावं लागेल की खरंच ही गोष्ट घडतीये का, याची सवय लागली आहे का, आणि ते मुलीला किंवा मुलाला, मुलगा पण असू शकतो ह्याच्यामध्ये, हे आवडत आहे का. आणि हे जर आई वडिलांच्या लक्षात आलं तर मात्र त्यांच्या दृष्टीने ही खरंच थोडीशी कठीण बाब आहे की यातनं मुलांना बाजूला कसं करायचं. तर मला वाटतं इथे समुपदेशकांची मदत घेणं जास्त गरजेचं असतं, कारण पालकांना काही मर्यादा येऊ शकतात कदाचित पालक वेगळ्या भूमिकेत जाऊ शकतात, मारतील त्या मुलाला किंवा ओरडतील, रागवून बोलतील, चिडचिड करतील किंवा काही

0: वेगळंच दोषारोप करायची सवय होते. तू अशीच वागणार, तू तशीच वागणार, तुला हेच करायचंय, उद्या मोठी झाल्यावर काय करणार. तर असं सगळं व्हायला लागतं आणि घरातलं वातावरण बिघडतं. एक तर याचं कुठंही प्रशिक्षण नाही आहे की पालकांनी नेमकं अशा वेळेला काय करावं. तर त्यासाठी मला असं वाटतं की समुपदेशकांची मदत जास्त होऊ शकते. तर त्यांनी तशी मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
1: पण मग या केसमध्ये ते ओळखायचं कसं?
0: मला असं वाटतंय एखादी मुलगी पुरुषाकडे अट्रॅक्ट होते, मग तो मुलगा तिच्या वयाचा असो, थोडा मोठा असो, किंवा मग घरातलं कोणी भावंड असेल तिकडे असो, तर ते लक्षात येण्यासाठी पालकांचं ऑब्झर्वेशन हेच महत्त्वाचं आहे. तिचं मुलांकडे जास्त कल आहे का, मुलांबरोबर जास्त खेळती आहे का ती. पण ह्या सगळ्याचा संबंध फक्त त्याच सवयीशी असेल असं पण नाही. त्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टीला निर्णयाकडे जाऊ नये, म्हणजे थोडे दिवस निरीक्षण करावं, अशक्य असेल तर नोंदी कराव्यात एखाद्या समुपदेशकाशी किंवा कुठल्याही तज्ज्ञाशी, अगदी शाळेतले शिक्षक असू देत, त्यांच्याशी बोलून घ्यावं की मला असं दिसतंय किंवा मला असं वाटतंय, आणि मग आपण उपाययोजनांकडे जावं. लगेच दोष दिला ना की मग त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. आणि मुलांचं मन इतकं नाजूक असतं, कौतुक सगळ्या लोकांमध्ये करावं आणि मुलांना रागवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती एकांतात करावी. जे काही तुम्हाला रागवून ठणकावून सांगायचं आहे ते शांतपणे सांगावं.
1: कारण तसं जर नसेल तर वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं आणि आईवडिलांप्रती असणारा जो काही विश्वास असेल तो गमवायला सुरुवात होऊ शकते.
0: एकतर मुलांवर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे, कारण त्यांना माहिती नाही ना, हा स्पर्श चांगला वाटतोय तर चांगलाच आहे असंच वाटणार ना त्यांना. त्यांना माहिती नाही आहे हे चुकीचं आहे, आपल्याबद्दल काय व्हायला लागलंय. कारण काही ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी घडल्या, अशा मुली आल्या, त्यावेळेला असंच होतं की त्यांनी लाड केले, म्हणजे माझे ते लाड करतात, मग ते मला खूप आवडतात म्हणून मी त्यांच्याजवळ जाते. मग लक्षात येतं की तो समोरचा व्यक्ती चुकीचाच असतो ना, तो मोठा आहे ना, त्याला कळलं पाहिजे. पण ह्यात आपल्या वेळाची काही चूक नसते ना. पण शेवटी असं होतंच की आपल्या मुलींना पण आपण दोष द्यायला लागतो. ते जरी लहान असलं तरी सुद्धा त्याच्याकडे रागवतो, चिडतो, बोलतोच ना.
1: काही वेळा सामाजिक दबाव या गोष्टींमध्ये कदाचित असू शकतो की कुटुंबातलं कोणी असेल किंवा आजूबाजूची प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि त्याच्याकडून हे घडत असेल तर तो एक दबाव आईवडिलांवर पण येऊ शकतो आणि त्या दबावाचा परिणाम पण या सगळ्या गोष्टींवर होत असेल.
0: कितीतरी घटना ह्या ना बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त होतात. घरातलेच कोणी ना कोणी व्यक्ती असतात जे मुलांना त्रास देतात, अशा पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं त्या मुलांची हतबलता असते. ती मुलं आरडाओरडा करू शकत नाहीत, कदाचित तोंडावर हात ठेवलेला असू शकतो, शरीर दाबून धरलेलं असतं, पळून जाऊ शकत नाही, काहीही असू शकतं. आणि त्याच्या परिणामांचं सांगते मी तुम्हाला काय होतं. लहानपणी जर अशी एखादी घटना घडली असेल, ती दबली गेली असेल, ते ना आईवडिलांना सांगू शकलो ना शिक्षकांना सांगू शकलो, जेव्हा ती मोठी होतात तोपर्यंत सुद्धा ते सगळं त्यांच्या मनामध्ये असतं. एक उदाहरण सांगते, एका मुलीच्या बाबतीत असं घडलेलं आणि ती मोठी झाली तरीसुद्धा तिला असं वाटायला लागलं की माझ्या बाबतीत जे घडलंय ते खूप वाईट घडले, मी पापी आहे, मी चांगली मुलगी नाही आहे आणि मी काहीच करू शकत नाही, माझा कुणालाच काहीच उपयोग नाही. स्वतःचं स्वतःला दोष देणं सुरू होतं आणि मोठं होईपर्यंत म्हणजे कायमस्वरूपी राहण्याची शक्यता खूप असते जर वेळेवर काही उपाययोजना नाही केल्या तर. त्यामुळे प्रचंड त्रास होतोय आजही अशा मुलींना ज्या ज्या लहान वयात त्या प्रसंगातून गेलेल्या असतील, सगळ्यांना याचा त्रास होतो. नंतरचं जे असतं ना, यश दुरावतं आपल्यापासनं, कॉन्फिडन्स कमी होतो, संवाद कौशल्य म्हणतो आपण ते कमी होतं, लोकांवरचा विश्वास कमी होतो, कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं करताना अगोदर भीतीच येते पहिल्यांदा आणि मग थोड्या वेळाने ते पुन्हा जातो सरकतो पुढं, पण भीतीची भावना असते, अपराधी भावना असते. मग ह्या सगळ्या भावनांमधून बाहेर कसं पडायचं आणि त्याच्यामुळं मग जे परिणाम होतात ते आहेतच,
1: ते पूर्ण आयुष्यभर राहणारे परिणाम.
0: हो, आणि म्हणून जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्या मुलांना त्या त्या वेळेला त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. हा जरी एखादी चूक झाली असं समजूया, तरी सुद्धा ती चूक समजून घेऊन पुढं गेलं पाहिजे, ना की त्याला सतत टोमणे मारून, सतत दोषारोप करून त्याचा

0: उपयोग होत नाही.
1: काय पद्धतीनं बोलायला हवं मुलांशी अशा बाबतीत बोलताना?
0: एकतर विश्वास द्यायला पाहिजे, चला ठीक आहे जे काही घडलं ते घडून गेलंय, आता आपण पुन्हा अशी गोष्ट करणार नाही आहोत, किंवा तुला माहितीच नव्हतं हे काय आहे, किंवा हा वाईट स्पर्श आहे हे तुला माहितीच नव्हतं, तर आता तुला कळलेलं आहे, तर आता तू कशा पद्धतीनं वागायचं आहे, आता तुला कोणालाही जवळ येऊन द्यायचं नाही आहे, किंवा किती अंतरावर ठेवायचं आहे, स्पर्श करून घेताना जे काही आपले खाजगी अवयव आहेत त्याला कुणीही स्पर्श करणार नाही हे पक्कं डोक्यात ठेवायचं आहे, समोरच्याच्या आपण किती जवळ जायचं हे ठरवायचं आहे, हे आधी सांगावं लागेल. दुसरी व्यक्ती त्रास देत असेल तर, आणि मुलांना आधीपासूनच जर सांगितलं या सगळ्या गोष्टी तर मुलांना समजतात. अगदीच काही प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं घडेल असंही नाही. सुरुवातीपासून ह्या अवयवांची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. निदान त्या मुलांना बोलता तरी येईल की मला आज इकडे स्पर्श झाला, आणि आता मुलं बोलायला लागली आहेत, सांगायला लागली आहेत, त्यांना कळायला लागलंय. काही शाळांमध्ये कार्यशाळा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या, तिथली मुलं सांगतात की मला कालच असं झालं, मग असं झालं होतं, असं होतं.
1: म्हणजे प्रत्येक ठिकाणी संवाद खूप महत्वाचा आहे, आणि विश्वास असणं.
0: हो हो.
1: आणि आई वडील असतील, आजी आजोबा असतील, किंवा जवळची काही अशा व्यक्ती आपण तयार केल्या पाहिजेत की ज्यांच्याशी मुलं कोणतीही गोष्ट अत्यंत बिनधास्तपणे बोलू शकतील.
0: हो, आजकाल काय झालंय अशी बोलणारी माणसं पण कमी झाली
1: आहेत,
0: पण शोधली तर सापडतात. ती आपल्याला शोधता आली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात, पालकांचं मित्रमंडळ असतं, शाळेतले शिक्षक तर मी सारखं म्हणतेय कारण तो खूप महत्वाचा आणि खूप मोठा दुवा आहे या सगळ्यामधला, तर ते लोक असतात, नातेवाईक असतात समजा काही. म्हणजे मूल आपलं कोणाचं ऐकतंय, कुणाशी जास्त त्याचं जुळतंय, तो कम्फर्टेबल कुणाबरोबर आहे हे लक्षात येतं. मग त्यांनी जरी संवाद साधला तरी सुद्धा चालू शकतं, पण अशी माणसं शोधली तर सापडतात, असतात आपल्या आजूबाजूला.
1: आपण संवादावर भर देतोय, पण संवाद साधताना प्रत्येक वेळी ऑर्गन्स अवयवांना स्पर्श करणं हे चुकीचं आहे हे सांगतोय, त्याचवेळी हा विश्वास पण त्यांना द्यायला पाहिजे ना की काही स्पर्श चांगलेही असतात, तर विश्वास मुलांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून हा संवाद पण महत्वाचा आहे, तर तो कशा प्रकारे बॅलन्स साधला जावा.
0: जी लोकं आपल्यावर प्रेम करतात ना, ती लोकं आपल्या खाजगी अवयवांना हात नाही लावत. अशीच व्यक्ती त्यांना स्पर्श करणार आहे ज्या व्यक्तीच्या मनात काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत, त्या मुलाला काहीतरी त्रास द्यायचा आहे, त्याच्यावर अन्याय करायचे असंच असेल असं नाही, पण माझी भावना आहे ना, ते मला स्पर्श करावासा वाट, माझ्या इमोशनला कुठेतरी आउटलेट मिळतंय, आणि मग पटकन माझ्यासमोर एखादी मुलगी येते आणि मग मी तिला लाड करायचा म्हणून जवळ घेतो आणि माझ्या मनातली विचित्र भावना तिकडे उतरवतो, आणि म्हणून मी तसा स्पर्श करतो. फक्त त्यांना आधी आपण हेच सांगितलंच पाहिजे की मला आधी सांग जे पण तुझ्या आयुष्यात घडतं ते मला तू सांगायला हवं, आणि त्याच्यासाठी आईवडिलांनी काय केलं पाहिजे किंवा घरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा दिवसभर आपण काय काय केलेलं असतं, आपण काही लोकांना भेटलेलो असतो, आपण कुठल्या तरी गावाला जाऊन आलेलो असतो, तर हे सगळं शांतपणे संध्याकाळी मूल शाळेतून आलं की त्याला सगळं सांगायचं, ते लहान असतं तेव्हासुद्धा, तर मग त्यालाही वाटायला लागतं की अरे आपलं हे सगळं सांगायला पाहिजे, मग ते मूल बोलायला लागतं. मुलांना बोलतं करणं ह्याच्याकरता खूप गोष्टी आहेत, म्हणजे शिकण्यासारख्या पालकांनी, की नेमकं मुलांना कसं बोलतं करायचं, त्यांना हातात मोबाईल देऊन जेवायला देणं, खायला घालणं, हे तर सगळ्यांना आता कॉमन झालं आहे, हे चुकीचंच आहे, तर त्यातनं आधी बाहेर पडलं पाहिजे. त्यांना आधी कसं आपलं बालपण आठवून आपल्याला आपल्या आईवडिलांनी जसं वाढवलं आहे जेव्हा मोबाईल नव्हता, त्या पद्धतीनं आताच्या आजी आजोबांनी जरी आपल्या नातवंडांना ते सुख देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा खूप फरक पडेल. म्हणजे त्यांना गोष्टी सांगणं, वाचून दाखवा हे करायला हवंय. त्यांना बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, जे आहे ते तरी दाखवू या ना मुलांना, जेवढे पक्षी सापडतील, जेवढे प्राणी सापडतील, निरीक्षण करायला शिकवूया त्यांना. जितके अनुभव देऊन त्यांना आपण बोलतं करू ना, तेवढी ती मुलं बोलती होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, आणि त्यांना हे कळून चुकतं की आपण काही गोष्टी लपवायच्या नाही आहेत, कारण आईबाबा आपल्यापासून कुठली गोष्ट लपवत नाही आहेत. सगळं असं मुक्त घरातलं वातावरण असेल तर मग मुलं सगळी गोष्टी सांगायला घाबरत नाहीत.
1: हे महत्वाचं आहे. किंवा असं काही करता

0: येईल का, एखादी घटना, प्रसंग मुद्दाहून घडवायचा, प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो तसं, की असं काही घडलं तर हे असं असं करायचं आहे, हे चुकीचं आहे, हे घडवून एखादा प्रसंग म्हणा किंवा एखादं छोटंसं नाटुकलं त्याबद्दलचं बसवून हे मुलांना सांगणं, अशा बघण्यातून जास्त पटकन मुलांपर्यंत पोहोचेल का, तसा प्रयोग करता येतो का?
1: अगदीच करता येतो. शाळांमध्ये जेव्हा अशा कार्यशाळा होतात तेव्हा त्या कार्यशाळांमधून आपल्याला अशा गोष्टी करता येतात. म्हणजे सुरुवातीला आपण असं घेऊ शकतो की आजीचा स्पर्श दाखवायचा आहे मुलांना, आजीचा स्पर्श कसा असतो. मग एखादी मुलगी असते, मग आजी समजा बसली आहे काहीतरी जप वगैरे करत, आणि मग मुलगी शाळेतून येते, पटकन आजीला मिठी मारते, माझी डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते, आणि मग त्या दोघींच्या गप्पा सुरू आहेत. शाळेतलं सगळं ती मुलगी आजीला सांगतीये, आणि मग त्या मुलीला कळायला लागले, आणि हे सगळं समोर बसलेली मुलं बघतायत. तर त्यावेळेला त्या मुलांना लक्षात येतं की अरे आजीचं स्पर्श खूप छान असतो, मस्त वाटतं. आणि ते बघताना ती मुलं ना स्वतःच्या आजीबरोबर कुठेतरी जोडायला बघतात तो संबंध. म्हणजे समोर चाललेलं नाटुकलं बघणाऱ्या मुलांना आपली आजी आठवू शकते, ती सगळी नाती आठवू शकतात. जसं आजीचं आपण सांगतो तसंच आईवडिलांचं सांगू शकतो. आणि त्याचबरोबर जसं हे सगळं सुरक्षित स्पर्शाबद्दलचं नाटुकलं करून दाखवू शकतो, तसंच मग एखादा असुरक्षित स्पर्शाचं नाटुकलं पण करू शकतो. म्हणजे मुलगी खेळतीये घरामध्ये आणि मग कोणी बाहेरचं आलं आणि तिला स्पर्श करतोय चुकीच्या पद्धतीनं, आणि मग ती मुलगी सुरुवातीला काही बोलत नाही, घाबरते, आरडाओरडा पण करत नाही, आणि मग तो स्पर्श करून निघून जातो. मग ती रडायला लागते, मग आई वडिलांना सांगते असं असं झालं वगैरे. हे सगळं आपण छोट्या नाटुकल्यामधनं दाखवू शकतो. आणि मग तिथं आपण शेवटी असंही करू शकतो, पुन्हा एखादा तोच मनुष्य आलाय किंवा दुसरं कोणी आलंय आणि ते तिला तसा वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करतायत, आणि ही मात्र हिमतीने त्याला विरोध करतीये, ओरडतीये जोरात किंवा हकलून काढतीये, तर असं आपण दाखवू शकतो काही ऍक्शन्समधून. खूप छान प्रतिसाद येतो मुलांचा अशा वेळेला. आणि कुठेतरी असं काही घडत असेल तर मग तो विरोध नक्कीच करणार त्या ठिकाणी.
0: आपण जर विचार केला की छोटासा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच्यावर असा अप्रिय स्पर्श करणारा मोठा माणूस, तर विरोध करायचा म्हणजे मुलांनी काय करायला हवं असं आपण मुलांना शिकवायला हवं. कारण शक्ती जर बघितली तर खूप फरक आहे. तर कशा प्रकारे मुलांना आपण त्यासाठी ट्रेन करायला हवं, काय सांगायला हवं की तुम्ही असं करा?
1: लहान मुलांना शिकवताना आपण अवयव सांगितले, जसे त्या अवयवांना कोणी स्पर्श करत असेल तर, म्हणजे एकतर कोणी म्हणजे कोणीही तिथं हात लावू शकत नाही हे आपण सांगतो. ओठ, छाती, मांड्यांच्या मधला भाग आणि आपला मागचा पृष्ठभाग, या अवयवांना कोणीही म्हणजे कोणीही हात लावू शकत नाही, पहिली गोष्ट. कधी कधी आई जर आपल्याला आंघोळ घालत असेल तर आईचा स्पर्श होऊ शकतो. जर तुम्ही आजारी असाल, डॉक्टर काकांकडे गेला असाल, तर तुमच्या आजारानुसार त्यांचा स्पर्श होऊ शकतो. इतर वेळेला किंवा इतर कोणी व्यक्ती अशा अवयवांना हात लावत असेल तर तो स्पर्श चांगला नाही हे त्यांना पूर्ण प्रशिक्षित करणं आधी गरजेचं आहे. आता तरीही जर कोणी आपल्याला स्पर्श करत असेल, कोणी येत असेल आपल्याकडं, तर मात्र आरडाओरडा करू शकतो, चावू शकतो, एखादी वस्तू असेल तर फेकून मारू शकतो. जे पण जितका विरोध करणं शक्य आहे तेवढा विरोध करायचा. कार्यशाळेत जेव्हा असे प्रश्न विचारतो मुलं इतकी छान छान उत्तरं देतात, म्हणजे लाथ मारायची, गुच्छी घालायची, तिखट टाकायचं डोळ्यामध्ये, बोट घालायचं डोळ्यामध्ये, अशी काही काही उत्तरं सांगतात. पण याच्यामधल्या मर्यादा सांगते मी तुम्हाला काय आहे. मुलांना हे सांगणं खूप सोपं आहे, त्यांना समजतात गोष्टी, विरोध करायचा आहे, पण ते विरोध करण्यासाठी ज्या वेळेला स्वतःवर तो प्रसंग ओढवेल तेव्हा ते मूल घाबरणार आहे. त्याला तेवढं कळणार पण नाही आहे, सुचणार नाही आहे. आणि जरी सुचलं, जरी त्यांनी विरोध करायचं म्हटलं, तरी त्याची ताकद कमी पडणार आहे. म्हणून ह्या ज्या कार्यशाळेत, हा एक फक्त जनजागृतीचा कार्यक्रम असतो. मुलांमध्ये जागृती आणणं की कमीत कमी त्यांना इतकं तरी कळावं की हा स्पर्श चुकीचा आहे आणि असं झालं तर काय करायचं. अगदीच एखाद्या मुलाला तोंड गच्च दाबून आणि शरीरावर असा एकदम त्याच्या बांधून वगैरे काही हातपायावर दाब टाकून जर कोणी काही करत असेल तर ते मूल खरंच काही नाही करू शकत आणि त्याचं वाईटही वाटतं. असं जर घडत असेल तर त्या खूप दुर्दैवी घटना असतात. फक्त

0: कार्यशाळेने हे सगळं थांबू शकत नाही.
1: म्हणजे आता लक्षात येते की मुलांना जसं शिकवणं गरजेचं आहे, मोठ्या माणसांना सुद्धा या गोष्टी खरं म्हणजे कळायला पाहिजेत आणि त्यासाठी काय करता येईल.
0: सगळ्याच गोष्टीचं मूळ बालपणात असतं. म्हणजे जसं मुलींना आपण संस्कारी क्या वाजेपर्यंत घरी आलं पाहिजे किंवा असं नाही वागलं पाहिजे, खूप सगळ्या गोष्टी सांगत असतो. आता जरी थोडं बदललं असलं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी सांगायचं सुटलेलं नाही आहे. मुलांना पण सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आपण मुलींना काय शिकवतो, पुरुषांचा आदर कर, तसं मुलांना पण सांगता येऊ शकतं ना, मुलींचा आदर कर, ही तुझी बहीण आहे, ही आई आहे, किंवा ही तुझी मैत्रीण आहे, त्यांना दुखवायचं नाही आहे कुठल्याही गोष्टीसाठी. तर हे लहानपणापासून सांगितलं गेलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. तो जसजसा मोठा व्हायला लागतो, 7वी 8वी, तो पण वयात यायला लागतो, तर त्याचेही प्रश्न वेगळे असतात. मुलगा मोठा होताना हा अजून मोठा प्रश्न आहे, तर त्याकडं फारसं अजून आपण गांभीर्यानं बघत नाही, पण तिकडेही बघणं गरजेचं आहे. पण त्यावेळेला त्याच्या काही गरजा वेगळ्या होतात, आकर्षण वाढतं. आत्ताचं गांभीर्य इतकं का वाढलंय, कारण त्या मुलाला जर बघावं असं वाटतंय तर त्याला बघायला मिळतायत गोष्टी सहज. मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे तो आणखीन एक जास्त, म्हणजे त्यांचा मानसिक तोल ढळतो म्हणूया किंवा भावनिक संतुलन बिघडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळं मुलं कुठंतरी असं विचित्र वागायला बघतात, असं होऊ शकतं. बालपणापासून आपण ह्या गोष्टी सांगत आलो तर कदाचित ह्याचं प्रमाण कमी व्हायची शक्यता आहे. आणि मग हीच मुलं मोठी होणार आहेत. आकर्षण तर प्रत्येकामध्ये आहे, पण सगळी मुलं ते पाऊल नाही उचलत. काहीच मुलं अशी का वागतात, तर ती सगळी जी काही इमोशनची गल्लत आहे ती जास्त प्रमाणात असते आणि त्यांच्यावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. त्यावेळेला पालकांनी स्वतः फारसं सांगण्यापेक्षा तज्ञांची मदत घ्यावी हे जास्त महत्वाचं आहे.
1: बऱ्याचदा मुलांना सुद्धा अशा समस्येला, अशा स्पर्शांना सामोरं जावं लागतं.
0: मुलांवर सुद्धा अन्याय अत्याचार होतो. मुली जेव्हा मुलाला असा त्रास देतात तेव्हा ते अगदी अटॅक जरी नसला तरी इमोशनल ब्लॅकमेल करणं, त्यांना भावनिकरित्या कमकुवत करण्याचं काम करणं, मुलांना अशा पद्धतीचा त्रास मुली देतात हे खरंय. अशा पद्धतीच्या अनेक घटना आता घडायला लागलेल्या आहेत आणि खूपशी मुलं त्याच्यातून आत्मविश्वास गमावलेली आहेत. त्यांचा मानसिक त्रास म्हटलं तर भयानक आहे, कारण ही मुलांना कोणाला बोलू नाही शकत, त्यामुळं टोकाचं पाऊल सुद्धा उचललं जात. मला माझ्या भावना काय आहेत हे कळलं ना की आपण समोरच्याच्या भावना समजून घेऊ शकतो. आपलं मूल बदललं हे खरंच लक्षात येत असतं जर आई त्या रोजच्या याच्यामध्ये मुलाचं निरीक्षण करत असेल तर. पण बऱ्याचदा काय होतं ना, झालं असेल काहीतरी किरकोळ म्हणून हा असा बसला असेल, मग एक दिवस, दोन दिवस, तो किती दिवस बसतोय. आणि जर तो दोन दोन तीन तीन दिवस जर त्याच भावनेत असेल, त्याच अवस्थेत असेल, तर मात्र त्याला बोलतं करणं खूप गरजेचं असतं किंवा तज्ज्ञांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. आत्ता मुलांना वेळ नाही दिला तर त्याचं भविष्य काय असणार आहे. पण मग मुलांसाठी करतोय तर नेमकं काय करतोय, फक्त पैसे मिळवले म्हणजे सगळं केलं असं होतंय का? तर त्यांनी थोडा विचार करावा आणि थोडा मुलांना वेळ द्यावा. असंही म्हणत नाही की तुम्ही सगळं काम सोडा आणि मुलांना वेळ द्या. जितका वेळ आपण घरी असतो तेवढा ऐका ना मुलांचं, का आत्ता नाही नंतर, जा तू आता अभ्यासाला बस, जा तू आत्ता हे काम कर, जा तू ते कर. त्यापेक्षा ते जवळ आलंय तर त्याला जवळ घ्या आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या असतील सांगा, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग उद्या काही बिघडलं तर मग पुन्हा असं म्हणतात की आमचं काय चुकलं कोणास ठाऊक, आम्ही याच्यावर संस्कार करायला कमी पडलो का? तर खरोखरच आपण एकदा स्वतःला विचारावं, खरंच आपण कमी पडतोय का, आणि पडत असू तर आपल्याला काय करायला पाहिजे.
1: या निमित्तानं तुम्ही अनेकांशी संवाद साधलेला आहे. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे काय हे शिकवता तुम्ही मुलांना शाळांमध्ये जाऊन, पालकांशी संवाद साधता. तर तुम्हाला असे अनुभव आले असतील, त्यातला एखादा अनुभव की ज्यातून आपले जे श्रोते आहेत त्यांना कळेल की आपण नक्की काय करायला हवं.
0: खूप कार्यशाळा घेतलेल्या आहेत, खूप लोकांशी बोलणं झालेलं आहे, शिक्षकांशी, पालकांशी, आणि त्यातून खूपदा असं काही काही विचित्र पण अनुभव येतात. एकदा एका मुलीने सांगितलं होतं की परवा दिवशीच मला ना असा स्पर्श एकाने केला, एक नर्सरीतला अनुभव असा होता की एक मुलगा आणि एक मुलगी खेळत होते, म्हणजे ते असे छान मिठी मारून झोपलेले होते, आणि असं मग शिक्षकांना राग आला एकदम की हे काय आहे, म्हणजे हे विचित्र खेळतायत मुलं काहीतरी. मग त्यांनी पालकांना बोलवून थोडंसं

0: बोलणं वगैरे झालं होतं. पण हे लहान गटातलं मूल किंवा प्ले स्कूलमधलं मूल अशा पद्धतीचं का खेळेल, त्याला काय वाटतं आहे, हे कसं समजावून सांगायचं आहे, मग हे तिथे चिडचिड न करता न ओरडता काही गोष्टी समजावून घेऊन आणि त्यांना रागवण्यापेक्षा डायव्हर्ट करणं, त्यांना वेगळ्या खेळामध्ये गुंतवणं हे शिक्षकाचं कौशल्य असतं. मग जसं मुलं मोठी होत आहेत, म्हणजे जसं 5वी 7वी ह्या वयोगटातले, त्यांना कळत नाही हे आकर्षण आहे का प्रेम आहे का काय आहे, फक्त त्यांना भेटायचं असतं, बोलायचं असतं, मला तुझ्याशी बोलू वाटतंय ह्या लेवलला असतात. आणि मग हळूहळू कदाचित ते खूप जास्त आकर्षण असेल तर पुढच्या स्तराला पण पोहोचू शकतात. अशा वेळेला मुलांवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्यांना सांगणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण कार्यशाळेत मुलं बोलायला लागलेली आहेत, शिक्षकांना सांगायला लागलेली आहेत. बऱ्याचदा मुलांना असं असतं की माझ्या मनात जे पण काही विचार येतात ते चुकीचेच आहेत, म्हणजे मी चुकीचाच आहे, मी चांगला नाहीच आहे, असंच यायला लागतं काही मुलांच्या मनामध्ये. आणि मग ते बोलत नाहीत ना, पण ते विचारत नाहीत कोणाला की मला असं होतंय हे बरोबर आहे का चूक आहे. मग ते कोणाशी बोलतात, त्याचा वर्गमित्र असतो, वर्गमैत्रीण असते, पण त्यांचीही तीच समस्या असते. मग ते आपापसात बोलून काहीतरी त्याचं उत्तर शोधतात, पण ते उत्तर चुकीचं असू शकतं. पण अशा खूप घटना घडतात आणि अशा कोणत्याही प्रसंगात घाबरून न जाता मुलांशी संवाद साधत राहा आणि त्यांना समजून घेत राहा, एवढंच मला सांगा असं वाटतं.
1: छान. म्हणजे मुलांचा IQ वाढवण्यासाठी, त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तर त्याच पद्धतीनं भावनिक गोष्टी सुद्धा मुलांच्या चांगल्या राहाव्यात, भावनिक दृष्ट्या ते सक्षम व्हावीत मुलं, यासाठी सुद्धा पालक म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. आणि मुलांचा सहभाग त्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो संवाद,
0: अगदी
1: एकमेकांशी बोलत राहणं, वेळ देत राहणं. तर आपल्या या संवादामधून आपले जे श्रोते आहेत त्यांना खूप काही मिळालेलं आहे आणि याचा वापर ते आपल्या मुलांना घडवताना करतील आणि पुढची पिढी त्यामुळं सक्षम होईल. आज तुम्ही आकाशवाणी तालात आणि श्रोत्यांशी इतका छान संवाद साधलात त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: ओळख स्पर्शाची समुपदेशक अर्चना मुळे यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद आपण ऐकला.

0: वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, मन ही अशी गोष्ट आहे की ती दिसत तर नाही पण सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. मन, त्यात येणारे विचार, त्याचा आपल्या सगळ्या गोष्टींवर होणारा परिणाम. मन एखाद्या खोल विहिरीसारखं असतं, त्यात उमटणारे विचार त्याहून गहिरे. या मनाचा एक हळवा कोपरा असतो, आनंद आणि दुःख देणारा. आज हे तुमच्याशी बोलतीये कारण आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध हळवा कोपरा.
1: अगदी लहानपणापासूनच मन आणि मनाविषयीच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. बरेचदा त्याविषयी एक पक्की जागा मनात निर्माण होते आणि या बालपणीच्या गोष्टींना आयुष्यात एक जागा तयार होते. मनाचे कंगोरे, मनाचे बंध, मनाचे कोपरे, मनात राहणे, मन भरून येणे, मन पाखरू होणे, मन पिसारा लावून फुलणे, मन मखमल लेवून येणे, मन पाणीपाणी होणे, मन मोकळं होणे, मन उदास होणे, मनापासून करणे, मन मुराद, अशा अनेक मनोमय शब्दातून मन आपल्यासोबत समांतर चालताना पण दिसतं. मनाचा कोपरा हा त्यातील एक महत्त्वाचा शब्द. अगदी ऐकल्याबरोबर मनाचा कोपरा म्हणलं की मनाचा आकार मनातच आकार घेऊ लागतो. प्रत्येक आकारामध्ये मन मात्र भरून राहत असतं. अशातच जेव्हा सॉफ्ट कॉर्नर, हळवा कोपरा अशा संकल्पना समोर येतात तेव्हा मात्र हेच मन कातर होतं. असं हे मन खरोखरीच अनाकलनीय, अनपेक्षित, मुक्त असतं हे मात्र मान्यच करावं लागेल. अशा या मनाच्या गिरक्या आणि मुरक्या नुसत्या अलगद मौशार झेलायच्या म्हटल्या तरी जीवनाचे रंग उलगडतील हे मात्र नक्की. मनुष्य स्वभावाच्या अनेक पैलूंपैकी आणि छटांपैकी निवडक काही छटा हाताळायच्या म्हटल्या तरीही आयुष्य उणं पडेल. नेहमी म्हणतो अगदी तसंच, मन मनास उमगत नाही, म्हणावं आणि शांत राहावं की माझ्या मना बन दगड म्हणून ओझं जुगारून चालत राहावं तेही कधीतरी कळेनासं होतं. या अशा अस्पष्ट, अनिश्चित, टू बी ऑर नॉट टू बी अवस्थेत कुठंतरी या सॉफ्ट कॉर्नरचा जन्म होत असावा. पण अगदी अचूक अशा या मनाच्या कोपऱ्या

त्याच्यामध्ये किती किती गूढ गुपितं, कितीतरी अस्पष्ट व्यथा कथा, आनंदाचं थुईथुई नाचणारं कारंजं, स्फटिका इतकी पारदर्शक शांतता, दुःखाचं मन पोखरणारे हुंकार, काही अव्यक्त विचारांच्या कलिका, आत्मक्लेश, आत्मानंद, सुख, समाधान, तरल स्थितप्रज्ञता, सगळं अत्तरासारखं कुपीबंद असतं. अत्तरजापणेप्रमाणे काही काळाने उडून जातं, अगदी तसंच दुःख उडून जायला हवं. आणि सुगंधामुळे मिळणारं सुख मात्र मनात दीर्घकाळ टिकतं, तसंच आनंदाचंही झालं पाहिजे. आनंदी राहणं हा आपला स्वभाव बनला पाहिजे. मनाचा सेवक व्हायचं की मनाचा मालक व्हायचं हे सुद्धा नेमकं ठरवावं, तेव्हाच स्वला भाव देता येईल. मनाचा ठाव लागत नसला तरीही त्याला वाव हा द्यावाच लागतो. कुठल्याही एक्सरेमध्ये स्कॅनिंगमध्ये मन नावाचा अवयव स्पष्टपणे दाखवता येत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र सतत जाणवत राहतं. मनाचे खेळ इतके मनमोहक आणि आश्चर्यकारक असतात की कधी आनंदाच्या झुल्यावर मनप्पूत झुलणारं मन दुःखाच्या खाईतही तेवढ्याच ताकदीनं ढकलून देत असतं. पण तरीही या दोन अक्षरी शब्दाशिवाय एकही दिवस पुढं जात नाही. अलीकडं तरी सॉफ्टवेअरच्या जगात हार्ड कॉपी म्हणजे जुन्याचं लेणं असंच चित्र तयार झालं आहे. तरीही अशा या डिजिटल जगातसुद्धा सॉफ्ट कॉर्नर मात्र तेवढाच फेमस आणि सर्वात जवळचा विषय आहे, हे मात्र नक्की. एखाद्याबद्दलचा हळवा कप्पा, उबदार भावना, चांगुलपणा म्हणजेच हा मृदू कोपरा होय. या सगळ्या गोष्टी अगदी मनोमय आहेत. सुप्त मनात याची उपज आणि निपज होऊन त्याचा सुंदर उलगडा होत असतो. हा उलगडा बाह्यात कधी होतो आणि मग हलका फुलका मऊशारपणा हळूहळू जाणवू लागतो. या मऊशारपणाची दुलई सर्वांसाठी असत नाही, तर काही ठराविक व्यक्तीच त्याच्या वाटेकरी असतात. मुळातच एखाद्याच्या मनात घर करणं, जागा मिळवणं हेही सोपं नसतं, आणि त्यातही त्या येवल्याशा मनाच्या इटोकल्या कोपऱ्यात मऊशार जागा व्यापणं हे तर खरोखरच निगुतीचंच लक्षण. मुळातच एखाद्या गोष्टीचा कॉर्नर सॉफ्ट असणं हेच एक वेगळेपण आहे. कोणतेही तीक्ष्ण काठ नसणं हेही एक आपसुकच मृदूपणाचं लक्षण आहे. या सॉफ्ट कॉर्नर उर्फ मृदू कोपऱ्यांचंही तसंच आहे. उगाचच एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल उबदार विचार येणं, अलगदच त्याची बाजू घेऊन जाणं, त्या व्यक्तीच्या दुःखात स्वतः नाराज होणं, त्याच्या चांगल्या होण्यानं मन खुश होऊन जाणं, असे भावनांचे वेगवेगळे तरंग मनात उठू लागतात. आणि हो, हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे लौकिक अर्थातील साचेबद्ध प्रेम नव्हे, तर एक वेगळीच पण सकारात्मक साधीसुधी जाणीव आहे, बरं का. काही वेळा इतरांच्या दृष्टीनं हा सॉफ्ट कॉर्नर थोडासा नकोसाही होतो. वेगाने चाललेली गाडी वळणावर ज्याप्रमाणे अपसुकच थोडी मंदावते, झुकते, तसं अगदी तसंच वर्णन या सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचंही करता येईल. कधीकधी असंही वाटतं की हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काम डाऊन कॉर्नर की काय. कधीकधी मन उगीचच तावतं, उगीचच गावतं. अशावेळी अशा काही भावनांचा वर्षाव होणं खरंच निकडीचं असतं, जिथे मन शांतता, गारवा यात नाहून निघायची आतुरतेनं वाट बघत असतं. आसवांचा बांध खळकण तुटतो, जणू काही तो काचेचाच असावा. फुटून अगदी अस्ताव्यस्त होण्याचीही तमा ज्या ठिकाणी नसते तिथेच हा सॉफ्ट कॉर्नर सापडतो का हो. हाच तो कमी दाबाचा पट्टा की जो काम डाऊन कॉर्नरच्या आकारात बदलू लागतो. असे कित्येक प्रश्न मनात रुंजी घालत असतात. प्रश्नांच्या नागमोडी आकारात स्वस्थतेची शांततेची चिन्ह शोधत राहतात. खरी मजा अशी की सॉफ्ट कॉर्नर असं एक्सप्रेशन इंग्रज लोक वापरीत नाहीत, ती शब्दशलाका ही आपलीच आहे. उलट ते लोक सॉफ्ट स्पॉट असा उल्लेख करतात. उल्लेख कसाही करा तरी तो उबदारपणा मात्र जाणवतोच. हा मऊशार कोपरा प्रत्येकासाठी आवश्यक असतोच आणि महत्त्वाचा सुद्धा असतो. कमी दाबाच्या या पट्ट्यामुळे भौगोलिक बदल जसे संभवतात, वातावरण बदलत असतं, अगदी तसाच विचार केला तर दाब कमी करणारा हा पट्टा म्हणून जीवनात या सॉफ्ट कॉर्नरचा उपयोग होत असतो, हे मात्र नक्कीच. नात्यांच्या गोड गुंतागुंतीमध्ये सुद्धा हा मऊशार कोपरा अस्तित्वात असतोच. कुणीतरी कुणासाठी तरी हळवं असतंच, त्याला वयाचं नात्याचं काहीही बंधन नसतं. संवेदनांच्या मोठ्या पेटारातून, भावभावनांच्या विशिष्ट जागेतून हळवेपण अधिकाधिक तरल होत जातं. कोणाला कोणाचे कढ येतील हे निश्चित नाही, पण हे उतू येणारे कढच एखाद्यासाठी प्रोत्साहनाचे दावे करतील. नेमक्या कोणत्या तरी विशिष्ट क्षणी मनाच्या या कोपऱ्यावरही

0: प्रकाश योजना सांधली जाईल. म्हणूनच काही अनपेक्षित सतत नावात न बांधता येणाऱ्या या सॉफ्ट कॉर्नर नात्याला कारण शोधत राहण्याची खरंच आवश्यकता नाही. कोण कोणासाठी का अशा कोणत्याही प्रश्नार्थक शब्दात अडकून त्या उबदार भावनेकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष परिस्थितीचा पुरेपूर अनुभव घेणं हे सर्वात फायदेशीर भावनिक धोरण ठरेल. प्रत्येक गोष्टीत तांत्रिक बाबींचा उहापोह करत राहण्यापेक्षा त्यामागचा भावनिक ठेवा जपण्याचा प्रयत्न अधिक महत्त्वपूर्णच नाही का? जीवनाच्या रेट्यामध्ये जेव्हा एक प्रकारचा कोरडेपणा, निराशा, अनास्था, गोंधळलेपणा येतो तेव्हा आपसुकच मन शांतता शोधण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागतं. या वाटचालीतही चढ उतार येतातच. इथेच खरी ओळख होते ती नात्यांची, आपुलकीची आणि चढावडीची. द्वेषाची, अप्पलपोटेपणाची, साधेपणाची, सरळपणाची पारख होते ती या सॉफ्ट कॉर्नरमध्येच. मऊशार कोपरा ही खरं तर प्रत्येकाचीच मानसिक गरज आहे. प्रत्येक व्यक्ती, मग ती मोठी असो वा लहान, तिला अशा मानसिक उबेची निकड असतेच. ही ऊब एखाद्या इन्क्युबेटरसारखे काम करत असते. प्रेरणा, विश्वास, चांगुलपणा अशा त्रिसूत्रीनं नियंत्रित असणारा हा सॉफ्ट कॉर्नर खरोखरीच एखाद्याला मनोव्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मनाचं व्यवस्थापन ही खरोखरीच एक मनुष्य अंतर्बाह्य बदलून टाकणारी यंत्रणा आहे. मन हा केवळ दोनच अक्षरी शब्द असला तरी त्याची व्याप्ती मात्र केवळ शब्दातीत आहे. मानसिक अस्ताव्यस्तता, अचंबित करणारे मनोव्यापार आणि अनेकविध भावभावनांच्या गर्दीतून सापडणारी खात्रीशीर पायवाट म्हणजे हा मऊशार उबदार कोपरा होय. सॉफ्ट हा शब्द जरी उच्चारला तरीही मनाला कुठेतरी मऊशार मलम लावल्याचा भास निर्माण होतो. मनाच्या त्या अलवार कोपऱ्यावर मलमपट्टी होणं म्हणजे सॉफ्ट कॉर्नर अस्तित्वात असण्याची नेमकी खूण आहे. नात्यांच्या जपणुकीचं नेमकं कौशल्य, त्यांच्या जाणीवा विकसित करणं, ज्या ठिकाणी निर्माण होतं ती मनोमय जागा म्हणजेच हा उबदार कोपरा उर्फ सॉफ्ट कॉर्नर. एखाद्याबद्दल काही विशिष्ट मृदुभावना असणं आणि तशी ती काही कारणामुळं नसणं हेच खरं तर सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचं मूळ असावं. ही भावना त्या विशिष्ट माणसापुरती अगदी सर्वसमावेशकही असते. त्या व्यक्तीचे सर्व गुणदोष माफ होत असतात. सॉफ्ट कॉर्नर ही एका अर्थानं उपचारात्मक मानसशास्त्रीय पद्धतीच आहे. कारण काही वेळा फक्त पाठीवर कोणाचा तरी हात असणं हे देखील महत्त्वपूर्ण असतंच. थोडा एकटेपणा तीव्र जाणवत असतो तेव्हा ही पाठीवरची थापसुद्धा मोठी प्रेरणा देते. शेवटी मन ही एक अनाकलनीय चिदवस्तू आहे जी दिसत नसली तरीही तिच्याशिवाय काहीही चालत नाही. म्हणूनच कुणीतरी म्हणून ठेवलं आहे, युअर ओनली लिमिट इज युअर माइंड. मौनातले इशारे देणारा हा हळवा कोपरा तेवढाच मन मोकळा असतो. कारण कोणत्याही नात्याची मोहोर त्यासाठी लागत नाही. कोणीही कोणासाठीही कधीही केव्हाही अशा आकाराचा हा कोपरा ज्यामुळं दोन्ही बाजूंचा सकारात्मक प्रवास सुरू होतो. सुधीर मोगे म्हणतात, तसा हा मनोळ बंध आहे. मन तेजाचे राऊळ, मन देवाचे देऊळ, असा हा सुंदर, निकोप, अगदी अकृत्रिम असा नातेविरहित कोपरा म्हणजे सॉफ्ट कॉर्नर उर्फ उबदार कोपरा. अशा या हळव्या कोपऱ्यासाठी, त्याच्या दोन शेवटांसाठी सुधीर मोघेंचीच कविता कुठेतरी जवळची वाटते. म्हणूनच त्या कवितेनेच या उबदार हळव्या कोपऱ्याला मनातच विसावा देणं उत्तम असा शेवट होईल. ना सांगताच तू मला उमगते सारे, कळतात तुलाही मौनातील इशारे. दोघात कशाला मग शब्दांचे बंध, कळण्याचा चाले कळण्याशी संवाद. कळण्याचा चाले कळण्याशी संवाद.
1: हळवा कोपरा, प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध आपण ऐकला.

याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तू तिथे मी या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातील हे गीत आहे. विजय कवलकर यांचं संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवार यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, चित्रपट वाजवा रे वाजवा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील हे गीत आहे, अजय झनकर यांचं, संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी. चित्रपट सरकारनामा.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सैराट या चित्रपटातील हे गीत आहे अजय गोगावले आणि चिन्मय श्रीपाद यांच्या स्वरात. अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांचं हे गीत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: सैराट चित्रपटातील या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू 1:40. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
2: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थे. आज आईआईटी दिल्ली में एआई से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
1: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या संसदेनं एक विधेयक बहुमतानं मंजूर केलं आहे.

विधेयकातल्या तरतुदींमुळे रशियाकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत चीन स्लोवाकिया हंगेरी अशा देशांमधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100% अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा मार्ग खुला होणार आहे. याचा थेट परिणाम भारतातल्या निर्यातदारांवर होणार असल्याची शक्यता द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्रात आणि इतर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. हे विधेयक रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा भाग असू शकतं असं त्याचं समर्थन करणाऱ्या गटानं म्हटलं आहे. सध्या हे अतिरिक्त आयात शुल्क लागू झालेलं नाही, तसंच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. युक्रेनची राजधानी किव्हजवळ काल रात्रभर झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये एका बालकासह किमान 3 जण ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले. आज पहाटेसुद्धा किव्हच्या पूर्व भागात हल्ले चढवण्यात आले. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं पोहोचले आहेत. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. झेलेन्स्की युक्रेनसाठी अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमध्ये इम्फाळच्या 2 जिल्ह्यातून बंदी घातलेल्या 2 संघटनांच्या 4 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. काकचिंग जिल्ह्यात वायखोंग पोलीस ठाणे क्षेत्रात बंदी घातलेल्या SORPA या संघटनेच्या 2 सदस्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ अटक करण्यात आली तर इम्फाळच्या पूर्व भागातून या संघटनेच्याच आणखी एकाला अटक केली असून सेजिंग अवांग इथून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 1 सदस्याला अटक केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13 16-21 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या स्पर्धेत याआधीच्या भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत 2 बाद 127 धावा केल्या आहेत. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे, तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ LPG सिलेंडरनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. कारला दुचाकीस्वारानं धडक दिल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशाच्या उत्तर भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले 185 रस्ते बंद पडले आहेत. राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.
अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदीकाठच्या रहिवाशांना

0: सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. 73 निवारा शिबिरांमध्ये मदतकार्य सुरू आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज ओदिशा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. अल निनोमुळे राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस लांबला. जिल्ह्यातील धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला, परंतु चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील धानाची पेरणी प्रलंबित होती. आता पेरणी आटोपली, परंतु पावसाने हुलकावणी दिली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 43,968 शेतकरी पात्र ठरले आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 36,775 तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 7,211 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ऍग्री स्टॉक नोंदणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. सहकारी संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आपले आधार प्रमाणीकरण त्वरित करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी संलग्नित केले नाही, त्यांनी तात्काळ संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून ते लिंक करून घ्यावे. शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलं आहे. चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या धानपट्ट्यात पेरणीच्या कामाने वेग घेतला असून शेतकरी महिलांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना तळोधी येथील धानाच्या बांधावर पोहोचल्या. चिखलात उभ्या राहून मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेतीसंबंधी समस्या आणि अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने पाहून तातडीने कार्यवाही करावी, प्रत्यक्ष शेतात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा अशा सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरपना येथे छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान राबविण्यात आलं. या माध्यमातून प्रशासन लोकांपर्यंत पोहोचून एकाच छताखाली त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले. पांदन रस्ते हे ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानले जातात. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या विकासासाठी महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या दोन्ही विभागाच्या अभिसरण योजनांमधून आतापर्यंत 6,020 पांदन रस्त्याची कामे पूर्ण झाली असून 1,367 कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील कोळसा खाणी, कोल वॉशरीज आणि कोळशाच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण हे या परिसरातील प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहे. कोळसा खाणी, कोल वॉशरीजमुळे शरीरामुळे हवेचे आणि पाण्याची गुणवत्ता घसरून प्रदूषण होत आहे. केवळ चर्चेवर भर न देता प्रत्यक्ष कृतीसाठी 3 टप्प्यात कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. प्रदूषण रोखण्यासाठी अल्प, मध्यम आणि प्रदीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण आढावा बैठकीत संबंधित अधिकारी आणि उद्योगपती शिष्टमंडळाला दिले आहेत. 1740 कृषी पंपांना वीज जोडणी बल्लारपूर येथील विसापूरच्या 31.35 हेक्टर जागेवर ESIC रुग्णालय SRPF वसाहत आणि महिला सहकारी औद्योगिक वसाहत उभारणे स्वतंत्र विदर्भ क्षेत्र वीज प्रोत्साहन योजना चंद्रपूर महालक्ष्मी विद्युत केंद्रातील वसाहत

0: तसंच 800 मेगावॅट संच अशा विविध विकास कामांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने वेग येणार आहे. या सर्व विकास कामांविषयी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रलंबित बाबी विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना बोर्डीकर यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये या मुख्य उद्दिष्टाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक अद्ययावत आणि त्रुटीविरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत 17,92,173 मतदारांचे डिजिटायझेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास 17 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देऊन सुधारित कालावधी जाहीर केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त असून सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचं हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 5 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत.

0: श्रोते हो, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:55 होत आहेत श्रोते हो, यानंतर आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया अमृता प्रीतम यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
2: अमृता प्रीतम हे नाव समोर येताच आपल्याला त्यांचं रशिदी तिकीट हे आत्मचरित्र आठवतं. त्यांनी साहिर लुधियानवी यांच्यावर केलेल्या एकतर्फी प्रेमाच्या कथा आठवतात. अमृता प्रीतम आणि इम्रोज यांची आगळीवेगळी मैत्री आठवते. त्या दोघांमधील मैत्री म्हणा, प्रेम म्हणा, एक दंतकथा बनून राहिली आहे. आजच्या भाषेत त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येईल. ही साथ त्या दोघांनी 50 वर्षापेक्षा जास्त आनंदानं निभावली. अमृता आणि इम्रोज यांच्यातील पत्रव्यवहारातील काही वैशिष्ट्यच आज आपण बघणार आहोत. अमृताजी इम्रोजला मेरे राजा, विश्वास, राही, गीतों की जान, जाने बहार, मिर्जा, मेरे महजब, मेरे ईमान वगैरे नावानं संबोधत असत. तर इम्रोज त्यांना मेरा प्यार, अशी, दोस्त बेगम, मेरी किस्मत, मेरी मलिका या विविध नावाने संबोधित असत. इम्रोज यांना जे नाव सुंदर वाटे त्या नावानं ते अमृताजींना हाक मारू लागत. जे पसंत पडेल ते नाव त्यांना ठेवत असत. जेव्हा त्यांनी जोरबा द ग्रीक ही कादंबरी वाचली तेव्हापासून ते अमृताजींना जोरबी म्हणू लागले. स्पॅनिश आर्टिस्ट गोया यांच्यावर लिहिलेली द नेकेड माजा ही कादंबरी वाचल्यावर कितीतरी काळ इम्रोज अमृता यांना माजा या नावानं हाक मारित असत. ही सगळी संबोधनं त्यांच्या पत्रातून देखील आपल्याला वाचायला मिळतात. अमृता प्रीतम यांनी इम्रोज यांना लिहिलेलं पहिलं पत्र होतं ते फक्त एका ओळीचं होतं. इम्रोज तेव्हा गुरुदत्त यांच्याबरोबर काम करण्यासाठी दिल्लीवरून मुंबईला आले होते. तेव्हा त्यांना ते पत्र मिळालं होतं. मुंबई आपल्याकडे आलेल्या कलावंताचं स्वागतच करते. या पत्रात अमृतानं इम्रोज यांना कोणत्याही नावानं संबोधित केलेलं नव्हतं. पत्राखाली आपलं नाव देखील लिहिलेलं नव्हतं. ज्या दिवशी इम्रोज यांना हे पत्र मुंबईत मिळालं त्या दिवशी त्यांना वाटलं की अमृताच्या अस्तित्वाचं नाव मुंबई आहे. तर अमृता यांनी साहिर यांना जे शेवटचं पत्र लिहिलं होतं ते पत्र त्यांनी 1956 लिहिलं होतं. त्याच वर्षी अमृता आणि इम्रोज यांची ओळख झाली होती. त्या दिवसात ते उर्दू नियतकालिक क्षमा आणि आयनासाठी काम करत होते. जेव्हा हे शेवटचं पत्र आयनामध्ये छापण्यासाठी आलं तेव्हा इम्रोज यांनी अमृता यांना विचारलं, हे पत्र तू कुणाला लिहिलं आहेस? जर तू हे सांगितलंस तर मी त्याची चित्र बनवीन. अमृता यांनी काही सांगणं टाळलं आणि इम्रोज यांनी त्या शेवटच्या पत्राबरोबर त्यांची कितीतरी चित्रं काढली होती. खतोंका सफरनामा या पुस्तकातील अमृता इम्रोज यांची पत्रं ही सगळी एकमेकांना पोस्टाने पाठवलेली आहेत. आपल्या आयुष्याची 45 वर्ष अमृता आणि इम्रोज यांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं आणि जेव्हा जेव्हा त्यांना कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहावं लागलं तेव्हा त्यांनी या पत्रांच्या माध्यमातून प्रेमाचा दिवा तेवत ठेवला. आजच्या प्रेम करणाऱ्या आणि लग्नाआधी शरीर संबंधाचा अप्रूप वाटणाऱ्या पिढीनं तरी ही पत्रं वाचायलाच हवीत असं वाटतं. त्यांच्या सगळ्या पत्रव्यवहारातून केवळ त्यांची मैत्री, एकमेकांविषयी वाटणारी काळजीच प्रतिबिंबित होते हे आपल्याला

0: लक्षात येईल. आता एक पत्र पाहूयात. इमो, जे शहर तुझ्या हाताला काम देईल ते शहर तुला मुबारक असो. काल नागमणी संध्या होती, नारळ फोडला, गुळ वाटला आणि सगळ्यात पहिल्यांदा एक तुकडा तुझ्या आठवणीसाठी तोंडात टाकला. जवळजवळ 18 जण आले होते. सैलू अजून आला नाही. 15 दिवसापासून काही आवाज झाला की मी दसकून उठते. काल घाबरून त्याला तार केली, त्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही. त्याची मैत्रीण मिस टॅलीनही फोन करून त्याची चौकशी करत होती. मी तिला विचारलं, तुलाही पत्र आलेलं नाही? आमच्या दोघींच्या पिढीमध्ये एका पिढीचं अंतर आहे, पण स्त्री ही स्त्रीच आहे, मग ती आई असो किंवा प्रेयसी, तुझी जोरबी. त्यांची ही पत्र केवळ प्रेमपत्र नाहीत, तर तो दोन आत्म्यांचा संवाद होता. त्यामुळेच ती पत्र साहित्यिक आणि कलात्मक बनली आहेत.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला अमृता प्रीतम यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजतात. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया बाजरी चारा पिकाची लागवड.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाजरी या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी जमिनीत प्रति हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. प्रामुख्याने खरीप हंगामात हे पीक घेतात. ओलिताची व्यवस्था असेल तर वर्षभर हे पीक घेता येतं. पेरणी जुलै ते ऑगस्ट या दरम्यान करावी. प्रति हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणं पुरेसं आहे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. चिकटा रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून बियाणं 20% मिठाच्या द्रावणात बुडवून तळाशी शिल्लक राहिलेलं बियाणं पेरणीसाठी वापरावं. जायम बाजरा, राजकू, BJ 104, BK 560, 230, HB 3, श्रद्धा या सुधारित जाती आहेत. प्रति हेक्टरी 60 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खताच्या मात्रा शिफारस केलेल्या आहेत. अर्धनत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी तर उर्वरित अर्धनत्र पेरणीनंतर 1 महिन्याने द्यावं. रब्बी हंगामात घेतलेल्या पिकाकरिता 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं. 1-2 बेडण्या करून शेत तणविरहित ठेवावं. या पिकावर खोडकिडा, खोडमाशी, मावा, मीजमाशी आणि ब्लिस्टर बीटल या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर करावा. या पिकावर काणी म्हणजेच काजळी, पानावरील ठिपके, अरगट या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणाकरिता बुरशीनाशकांचा वापर करावा. पिकाची कापणी पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. सरासरी 35 ते 40 टन हेक्टरी हिरवा चारा मिळतो. याचा चारा चविष्ट असतो त्यामुळे जनावरं आवडीने खातात. हे इतर तृणधान्य चारा पिकात पौष्टिक आहे. यापासून मुरघास तयार करता येतो.
2: बाजरी चारा पिकाची लागवड या विषयी माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
4: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
5: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.

अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहे अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकू शकता. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते धीरज केदारी.
3: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण प्रीटम बाळाच्या दीर्घकालीन आरोग्य आणि विकास स्तनपानाची भूमिका याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यतः प्रेग्नन्सीच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटम किंवा प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात. अशा बाळांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच विशेष पोषणाची गरज असते. या गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित अन्न आहे. आईच्या दुधामध्ये प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती, एन्झाईम्स आणि वाढीस मदत करणारे अनेक जैवसक्रिय घटक असतात. हे घटक प्रीटम बाळाच्या गरजेनुसार नैसर्गिकरित्या पोषण देतात. स्तनपानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संसर्गापासून संरक्षण. अकाली जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना न्यूमोनिया, जुलाब आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आईच्या दुधातील प्रतिपिंडे आणि इतर संरक्षणात्मक घटक या धोक्याला कमी करतात. प्रीटम बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे. आईच्या दुधातील आवश्यक स्निग्ध आम्ले आणि इतर पोषक तत्वे मेंदू आणि न्यूरॉन्सच्या विकासाला चालना देतात. रिसर्चनुसार आईचे दूध पिणाऱ्या प्रीटम बाळांमध्ये शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकास अधिक चांगला आढळतो. याशिवाय स्तनपानामुळे पचनसंस्था अधिक सक्षम बनते. प्रीटम बेबीजमध्ये आतड्यांचा आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगले होते. दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि काही हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाहीत तर पुढील आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करतात. स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते. हा जिव्हाळ्याचा स्पर्श बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठीही तितकाच महत्वाचा असतो. जर प्रीटम बाळाला सुरुवातीला थेट स्तनपान करता येत नसेल तर आईने नियमितपणे दूध काढून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला द्यावी. बाळ सक्षम झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर थेट स्तनपानास सुरुवात करावी. आवश्यक असल्यास कांगारू मदर केअरचा अवलंब करावा. यामुळे स्तनपान अधिक प्रभावी होते आणि बाळाची वाढ चांगली होते. श्रोते हो, प्रीटम बाळासाठी आईचे दूध हे केवळ अन्न नसून जीवनाची मजबूत पायाभरणी आहे. निरोगी शरीर, सक्षम मेंदू, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि चांगल्या भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अनमोल आहे.

0: त्यामुळे प्रत्येक प्रीटम बाळाला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या काळ आईचे दूध मिळावे यासाठी कुटुंब, आरोग्य कर्मचारी आणि समाज या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग

0: मुलांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिके अंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. श्रोतेहो नमस्कार. या आपल्या माहिती मालिकेच्या आजच्या या शेवटच्या भागात या भ्रमंतीत जे महत्वाचे नियम पाळायचे असतात त्याविषयी जाणून घेऊया. हे नियम लक्षात ठेवले तर आपली पावसाळी भटकंती अधिक सुरक्षित अधिक आनंददायी आणि अधिक जबाबदार होईल. पहिला नियम म्हणजे अशा भटकंतीसाठी आपण एकटं बाहेर पडू नये. दुसरा नियम म्हणजे हवामानाचा अंदाज तपासल्याशिवाय अजिबात अशा भ्रमंतीचं नियोजन करायचं नाही. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण तिथे गेल्यावर स्थानिकांनी जर काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. चौथा नियम महत्वाचा म्हणजे उगाचच धोकादायक ठिकाणी जाऊन केवळ एखाद्या सेल्फीसाठी म्हणून अजिबात धोका पत्करायचा नाही. पाचवा नियम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर ही खबरदारी घ्यायचीच, पण पावसाळा नसताना सुद्धा कुठल्याही धबधब्याखाली किंवा वेगवान प्रवाहामध्ये उतरायचं नाही. सहावा महत्वाचा नियम म्हणजे दारू किंवा इतर कुठल्याही व्यसनांच्या प्रभावाखाली ही भटकंती करू नये. ही कळकळची विनंती सगळ्याच भटक्या लोकांसाठी. सातवा महत्वाचा नियम आणि स्वयंशिस्त म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर अजिबात आपण नेलेला कचरा तिथेच टाकून परत येऊ नये. आठवा नियम म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत पाळावा, तो म्हणजे आपली भटकंती योजना जर ठरली असेल तर घरच्यांना किंवा मित्रांना या आपल्या भटकंतीबद्दल संपूर्ण माहिती देऊन मगच भटकंतीसाठी निघावं. नववा नियम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. शक्य झालं तर आपलं स्थान कळवावं आणि सुरक्षित जागी थांबून राहावं. आणि दहावा महत्वाचा नियम म्हणजे असे भटकंती करणारे साहस करण्यासाठीच जातात, पण साहस आणि अतिसाहस यातली एक पुसटशी रेषा जी असते ती आपल्याला माहिती हवी. अजिबात अतिसाहस करायला जाऊ नये. सह्याद्री हजारो वर्षांपासून उभा आहे, तो उद्याही तिथेच असणार आहे. म्हणून एखादा धबधबा एखादी कठीण जागा आज जवळून पाहिली नाही तरी चालेल, एखाद्या कड्यावरचा फोटो आला नाही तरीही चालेल, पण पुढच्या अनेक भटकंतींसाठी आज सुरक्षितपणे घरी पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हाच आहे. प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकर सुरक्षित राहावा, निसर्गाचा आनंद घ्यावा

0: श्रोते हो, सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेला सुरुवातीला राग गवळीपंतू, त्यानंतर राग अभोगी आणि आत्ताच राग मालिका आपण ऐकलेत. यांना व्हायोलिनची साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी आणि मृदुंगम साथ होती एन एस कल्याण रमण यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकलं कर्नाटक शास्त्रीय संगीत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हा कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता.
1: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
2: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलेत समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
1: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही. असे बहरते गाणे

मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केले.

प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपण या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता श्रोते हो ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण। आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल। सहकारी बँक केवळ नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला। समृद्ध भारत घडवायचा असेल तर देशातले नागरिक स्वतः समृद्ध असणं आवश्यक आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ भांडवली बाजार पुरेसा ठरणार नाही तर त्यासोबत स्वयंरोजगाराची समांतर व्यवस्था विकसित करणंही गरजेचं आहे। यादृष्टीनं शहरी सहकारी बँकांची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं। IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले। IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे

निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. केंद्रीय गृह मंत्रालयानं नियंत्रण रेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरात सौर, पवन आणि हायब्रिड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सुरक्षा विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते, कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमारेषांच्या 50 किलोमीटर परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर परिसरातल्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असणार आहे. अर्जदारानं केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर अशा प्रकल्पांचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयानं 5 जून रोजी ही मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,00,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. राज्यातील नवजात बालकांना वेळेवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसंच SNCU अर्थात नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून देशभरात 42 प्रकरणात 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षाखालील जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या जान
हेड्रिक हेम्सन्सनं सुवर्णपदक पटकावलं तर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या

एडिसन जेम्सनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत याआधी भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्ण पदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 5 बाद 180 धावा केल्या होत्या. भारताच्या देवदत्त पडिक्कलनं जखमी निवृत्त होईपर्यंत 103 धावा केल्या. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया

0: इमारतीचं उद्घाटन, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता आमच्या दुसऱ्या सभेला आता सुरुवात करत आहोत. आमच्या दुसऱ्या सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी ठीक 5 वाजता.
1: नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज

0: मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात एनयूसी एफडीसी आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शाह यांच्या हस्ते झालं. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्यात 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. गायी आणि म्हशींच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्यातल्या प्रमुख खासगी सहकारी दूध संघांनी घेतला आहे. पुणे जिल्ह्यातल्या कात्रज डेअरी इथं झालेल्या दूध महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला असून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात तिनं रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात केली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप्सही 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत ऐकूया कर्नाटक शैलीतील संगीत. राजेश श्रीनिवास यांचं लयाविन्यास आपण ऐकणार आहोत. राग सिमेंद्र मध्यम हा मिश्र चापू तालात निबद्ध आहे. ऐकूया राजेश श्रीनिवास यांचं लयाविन्यासम.

राजेश श्रीनिवासन यांचं लय विन्यासम श्रोते हो आता आपण ऐकत होतात. खंजीरवर सात होती ईश्वर नेंद्रमन यांची आणि गायनामध्ये सात होती टी एन अशोक यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं भक्तिमय स्वागत. आपली मैत्रीण युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत हिच्यासोबत आपण युववाणी या कार्यक्रमामध्ये गप्पा मारत आहोत. आपल्या लक्षात असेलच, आषाढी वारीचं भक्तिमय वातावरण चालू असताना संत साहित्य

0: साहित्य नेमकं कसं समजून घेतलं पाहिजे, संत साहित्याचा अभ्यास आपल्यासाठी आजही किती महत्वाचा आहे, या आणि अशा अनेक विविध पैलूंवर आपण तिच्यासोबत गप्पा मारल्या. आजही आपण अशाच मस्त गप्पा मारणार आहोत. आणि आपल्याला माहितच आहे की कीर्तन आणि लावणी या माध्यमातून ती आपल्याला संत साहित्याविषयी माहिती देतीये, जागृती करतीये. तर रुचिकाचं पुन्हा एकदा स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात. रुचिका नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: ऐकूया संत साहित्याबद्दल ती काय सांगतीये.
2: एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो, आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक, तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात, पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय, तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे. कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाहीये आणि हे आम्ही बोलत राहू, हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा, मी उत्तर द्यायला समर्थ आहेच. कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कोणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या गेल्या काही वर्षांमध्ये, तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती, की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याच्या त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावनी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालंय
0: आणि मस्त दमदार लेखन झालंय ते. आणि मला म्हणायचं की त्यातली तुझी आवडती अशी कुठली व्यक्तिरेखा तुला जाणवली का, की हे सादर करताना मला खूप छान वाटतं कीर्तावनीमध्ये, मग ती संत कवयित्री असेल किंवा तुला भावलेलं एखादं वाक्य असेल जे मला तुझ्याकडून ऐकायचंय, की मला हे करायला खूप छान वाटतं किंवा हे करताना मला थोडंसं चॅलेंजिंग वाटलं मग मी ते तसं निभावून नेलं असं काहीतरी.
2: मला यातल्या बायका खूप आवडतात सगळ्या, म्हणजे असं बाई पुरुषाचा काही भेद नाही.
0: हा हा,
2: पण मला आश्चर्य वाटतं म्हणजे ह्या जनाबाई, सोयराबाई, आवली, ह्या सगळ्या इतक्या करारी बाणेदार बायका आहेत. खूप कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं, ऊर्जा मिळते यांच्याकडनं. माहीत नाही म्हणजे काय कमाल काम करून ठेवलंय त्या काळात, ज्या काळात लोक तुम्हाला जातीवरून बोलतायत, वागणूक देतायत, शिवाय तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही, माणूस म्हणूनच ग्राह्य धरलं जात नाही, तर बाई माणूस फरकच काय आला त्यात.
0: अगदी.
2: आणि त्या काळात तुम्ही एवढे थोर विचार लिहून ठेवणं, कुठलंही शिक्षण नसताना, कसलंही एक्सपोजर नसताना, आपल्या आपल्या जीवनानुभवांमधून जी जे शहाणपण येतं त्यातून समृद्ध होत आणि त्यातून आपला ठसा उमटवत केलेलं हे लिखाण आहे. साधी घरची कामं करत, शेतातली कामं करत केलेलं हे लिखाण आहे. ते कुठलाही क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स या बायका करायला गेल्या नाहीत, कुठल्याही विद्यापीठात कसलंही संशोधन करायला गेल्या नाहीत, पण जगण्यातून आलेल्या समजेतून आणि अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीतून कुणाची जर लेखणी इतकी थोर होत असेल तर खूप महत्वाचा विचार आहे. जसं मी म्हणाले की जनाबाई करायला मला का मजा येते जास्त, कारण नामदेवांच्या घरी दळणकांडण करणारीच बाई आहे साधी. लहानपणापासून मीही हे ऐकत आली आहे की विठ्ठल तिला मदत करायचा या सगळ्या कामांमध्ये. पण आत्ता येऊन मला कळलं या गेल्या काही वर्षात की विठ्ठल घरी येऊन तिला मदत करणं ही एक फक्त घटना नाहीये, ते एक स्टेटमेंट आहे. की एक देव ज्याचं एक

सगळ्यांनी अवडंबर करून ठेवलं, ज्याला देव्हाऱ्यात भोवती ज्यांनी कुंपण घालून ठेवली, त्या स्वतः देवाचं काहीही म्हणणं नाहीये, तो सगळ्यांचा आहे. आणि इतका समता सांगणारा देव अजून दुसरा कुठला नाहीये, ज्याच्या हातात शस्त्र नाहीये, काय नाही, काय फिलॉसॉफी आहे. आपल्या लोकांनी, जुन्या लोकांनी किती महत्वाचं म्हणून ठेवलंय, किती निरुपद्रवी देव आहे, त्याला कसले नवस नाही, त्याच्या भोवती काही सोनं नाणं नाही, काही काही नाहीये. आणि कुठल्याही भाषेत या बायका त्या देवाशी बोलू शकतात. देव नावाचं जे एक अवतरण चिन्ह आहे हे काढून फेकून दिले त्यांनी आणि त्यांच्या देवानी मिळून. जनाबाई म्हणते, ऐसा येळकोट झाला, जनी म्हणे इठू मेला, मी काही बोलू शकते.

आज आपण आजूबाजूला बघतोय की देवाच्या खांद्यावर बंदुका ठेवून किती बंदुका चालतात, किंवा अमुक एक सिनेमाचं नावच का आहे आणि मग ते ह्याच्याशी सिमिलर आहे आमच्या ह्या संताशी म्हणून आणि मग ते आम्ही चालूच देणार नाही. भलेही त्या सिनेमाचं नाव ठेवणाऱ्याचा हेतू तसा काही नसला तरी तुम्ही कसल्याही कचाट्यात पकडून फक्त देवाधिकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लोकांना त्रास द्यायला लागलाय. कारण आपले राजकीय हेतू साधायचे आहेत, आपल्या काहीतरी वेगळ्या अपेक्षा आणि हेतू आहेत, याच्यासाठी या सगळ्याचा बळी का? तर मुळात आपल्या संस्कृतीतच देवाशी इतकं फॅमिलियर नातं आहे की आपण काहीही करू शकतो. त्यातली जनाबाई म्हणते की माझा तुझा देव आहे त्याचा माझा पण देव आहे, मी त्याच्याशी कसं वागायचं हे आमचं नातं काय ह्याच्यावर ठरेल ते तू नको मला सांगू. तर ही मोकळी हे स्वातंत्र्य त्या काळात लोकांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते अजूनही आपल्या इथे का कळत नाही आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो.

0: असल्यामुळे, किंवा शोएराबाईची रचना किती घट्ट आहे हे मासिक पाळीसारख्या विषयावरती आज पण आपल्याला डोकेफोड करावी लागते. शहर काय आणि गावं काय असा भेदच राहत नाही या मुद्द्याच्या बाबतीत. तरी ती त्या काळात ती बाई अशी काहीतरी रचना करून ठेवते, आणि शिवाय काव्य म्हणून पण त्याला सौंदर्य आहे. तो छंद तिनं किती घट्ट बांधलेला आहे. कुठनं आलं हे व्याकरणाचं शिक्षण? ती कुठली व्याकरणाची पुस्तकं या बायका आधी वाचायला गेल्या नव्हत्या. आपसूक तयार झालं, आणि या साहित्यावरनच आपण त्याचं विश्लेषण करत करतच उलट व्याकरण तयार केले. त्यामुळे ह्या बायकांवर माझं खूप प्रेम आहे. आवलीसारखी बाई असेल, किती खमकेपणानं ती या सगळ्या पाठीशी उभी होती. मला ह्या बायका खूप आवडतात सगळ्या. त्या करताना पण मला फार फार सुदैवी वाटतं, मजा येते सगळ्याच गोष्टी.
1: आणि रंगभूमीवर तू इतका चपळतेने त्या भूमिका साकारत असतेस, म्हणजे लगेच पटकन तू तो पदर घेणं, परत तू विठ्ठलाच्या किंवा एखाद्या संताच्या भूमिकेत जाणं, आणि त्याच वेळेस तुझं गाणं, नृत्य, सगळा आविष्कार चालू असतो. हे म्हणजे असं ना, पापणी मिटायला सुद्धा तेवढाही वेळ मिळत नाही. म्हणजे अरे काय किती. तर तू मगाशी बांधारीचे बायकच्या वेळेस म्हणालीस ना की मी गात नाही, किंवा मला गाणं येत नाही, किंवा मी गायिका नाही, असं तू म्हणत होतीस. पण कीर्तावणी बघताना तुझ्यातली ती गायिका आणि ती लावणी इतक्या दमदार आवाजात ते व्यक्त होत आहे, तिथं कुठंच काही असं वाटत नाही की तू गायिका नाहीयेस. हे कसं काय?
0: खर तर माझं गाण्यावर अभिनयापेक्षा एक अर्धा पैसा जास्त प्रेम आहे. हा, पण अगेन म्हणजे आपल्याला आवडणं, आपल्याला जमणं यात फरक असतो. आणि मला तासन तास हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकायची सवय असल्यामुळं आणि आवड असल्यामुळं मला असं नेहमी वाटत असतं की नाही नाही नाही मला गाता येत नाही. पण एका पॉइंटला जाऊन मी हे स्वीकारलंय की नाटकाला पोषक असणारं गाणं मला बरं गाता येतं,
1: छान गाता येतं.
0: त्यामुळे हा आत्मविश्वास पण मला स्वतः गाण्यांनीच दिलाय, आणि आता मी आनंदाने गाते. पण मी म्हंटल तसं की गाण्यावर माझं जरा जास्त प्रेम आहे. म्हणजे मला जर अभिनयाच्या किंवा नाटकाच्या शिक्षकाआधी जर गाण्याचा शिक्षक माझ्यावर प्रेम करणारा मला मिळाला असता तर मी आयुष्यभर गाणं केलं असतं.
1: आणि तुझं जे सांगणं आहे, तुझं व्यक्त होणं जे आहे, त्याला त्या आवाजानं आणखी जास्त बळ येतं. खरंच. आणि मग हेच गरज आहे कीर्तावणीची, ती पूर्ण होते. म्हणजे तो तुझ्या आवाजाने खूप मोठा भाग तिथून ना तो निभावून नेलाय असं मला म्हणायचं आहे. आणि त्याच वेळेस लावणीचा नृत्याविष्कार तुझा बघायला ती एक मस्त सांगड आहे. ती कशी करतेस तू मग? गाणं पण चालू आहे, अभिनय पण चालू आहे, संभाषण चालू आहे, संवाद चालू आहे, लावणी आणि ती लावणी आहे हे सांग ना, हे ऐकायचं आहे.
0: खर तर मला नाचता येत नाही. म्हणजे मी जसं गाणं येत नाही म्हणते ना, तसं नाही आहे. मला खरंच नाचता येत नाही. मला सगळ्यात जास्त तालीम नाचाची करावी लागते.
1: बरोबर.
0: काय होतं, आपलं काम वर्षानुवर्ष काम करून करून आपली एक मसल मेमरी तयार झालेली असते. अभिनयाच्या बाबतीतला आता मला तू एक इम्प्रोव्हायझेशन करायला दिलंस की अमुक अमुक कर, तर मला फार अवघड जात नाही, कारण इतक्या वर्षांचा रियाज आहे काहीतरी. नट म्हणून, नटी म्हणून एक काहीतरी रियाज असतो आपला सेम गाण्याचं. आता काही गायला लावलं तर नवा जरी गाणं असलं तरी आपण पटकन कुणामागून तरी फॉलो करू शकतो, जसं हवंय तसं गाऊ शकतो. ती नाचाची तितकी मसल मेमरी माझी नाही आहे, कारण मी जितकं गायले आणि जितका अभिनय केला तितकी मी नाचले नाही आहे. तर मला जरा एक पैसा जड जातो नाचायला. काय नाही, तालीम जास्त करणे. सगळ्याचा एक अल्टिमेट उपाय असतो आपल्याकडे, तालीम करणे. जे येत नाही किंवा जे कमी येतं त्याची खूप तालीम करणे.
1: आणि मग म्हणूनच खूप कौतुक होत आहे, आणि कौतुक यासाठी पण होत आहे. म्हणजे एक कलाविष्कार तर खूप छान आहे, पण प्रत्येकाच्या मनात ज्या शंका आहेत ना, किंवा जे कन्फ्युजन आहे ना, आपण भक्ती करतोय, प्रत्येकाची कुठेतरी श्रद्धा आहे, देव आहे, संत आहे, पण त्यांनी सांगितलेलं सगळंच आपल्याला समजलेलं नाही आहे.
0: आणि ही सुरुवात आहे, असं आमचा दावाही नाहीये. कीर्तावणी तुम्हाला सगळं समजावून सांगेल जे आतापर्यंत आलं नाहीये. पण ही सुरुवात आहे. याच्या निमित्तानं जसं आम्ही चार पुस्तकं वाचली हे परफॉर्म करण्याच्या निमित्तानं, तसंच काही प्रयोगानंतर लोक येऊन आम्हाला हे विचारतात की ते तुम्ही काय काय वाचलं त्याची लिस्ट सांगा ना. तर तो सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो की पुस्तकांची नावं विचारली कोणीतरी. तर सुरुवात आहे ती. ट्रेलर पण नाही, हे पोस्टर आहे. हे पोस्टर बघून आपण याचा वेध घेतला पाहिजे सगळ्याचा.
1: आणि आता सगळ्यात अलीकडं, म्हणजे आता हे जे तू म्हणतेस की कीर्तावणीच्या माध्यमातून हे एक लोककल्याणाचंच काम आहे आपण म्हणू शकतो, म्हणजे अगदी सटल शांतपणे ते सुरू आहे, पण ते मनांमध्ये ना कायमस्वरूपी निरंतर राहणार.

0: अशी ती जादू आहे. आणि आता सगळ्यात अलीकडं, आता सगळ्यात अलीकडचं तुझे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत आणि पुढं तुला आणखी काय करायचं आहे, स्वतःवर किती वर्क करायचं आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल. तर रिक्वियम ऑफ थिएटर हा जो तुझा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल सांग.
1: हो, कुमरन वालवान नावाचे इंडो फ्रेंच डिरेक्टर आहेत, एक नाट्य दिग्दर्शक आहेत. ते इतकी वर्ष ह्या कंपनीला घेऊन काम करतायत आणि यांचं सगळं संगीताचं काम बघतात. त्यांचं नाव आहे अर्जुन चंद्रन. ही दोन महत्वाची माणसं, ही नाव आत्ता पुढे नेत आहेत. तर देशातल्या आणि विदेशातल्या 10 नट नट्यांबरोबर चालू असणारा आत्ताचा हा रिक्वियम ऑफ थिएटरचा प्रोजेक्ट आहे. पोंडिचेरीत तळ होता आधी ह्या सगळ्याचा, ह्या कंपनीचा, पण काही कारणांनी ती जागा हातून, कुमरनच्या हातून ती जागा गेली आणि यावर्षी त्यांनी ठरवलं की पुण्यात येऊन आपण नाटक करायचं का एखादं. पोंडिचेरीतून नुकताच पुण्यात हल्लेला आणि आता पुण्यात तळ असलेला हा प्रोजेक्ट आहे. शरीरावर, नटाच्या शरीरावर आणि आवाजावर खूप रिगरसली काम करून घेणारी ह्या नाटकाची प्रक्रिया आहे. साधारण फेलोशिप सारखाच हा एक प्रोग्राम आहे. एक वर्षाची कमिटमेंट असते यांची,
0: बर,
1: आणि वर्षभर एकाच प्रोडक्शनवर काम होतं, म्हणजे एकच नाटक बसवलं जातं एका वर्षात. तर पूर्ण दिवसभर याची तालीम होते. सकाळी 8 हे काम सुरू होतं आणि संध्याकाळी कधीतरी ते संपतं आणि शेवटच्या दिवसांमध्ये तर ते रात्री 10-11 असं पण चालतं.
0: बर,
1: तर याच्यात आवाजाच्याच तालमी साधारण दिवसाच्या 6-7 असतात. खूप रिगरसली फोकस्ड असं असणारं हे काम आहे. आणि ह्याचे प्रयोग प्रोसेसच्या मध्यवर्ती भागात येऊन ह्याचे काही प्रयोग होतात आणि नंतर पुन्हा सगळ्याचा पाठपुरावा करून प्रोसेस पुन्हा वाढवली जाते आणि पुन्हा प्रेक्षकांसमोर हे नाटक नेलं जातं. आणि त्याच्यानंतर हे भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा या नाटकाचे प्रयोग होणार आहे.
0: आणि आता रुचिका, वेगवेगळ्या कलाप्रकारांवर तू प्रयोग करतीस आहेस, बरीच मोठी लिस्ट असणार आहे, पण तुला लगेच आवर्जून करावासा वाटणारा असं काय आहे?
1: एक म्हणजे कीर्तवणीच्या सगळ्या अनुभवातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली, त्यानुसार मला हे तर चालू ठेवायचंच आहे की गावोगावी प्रयोग झाले पाहिजेत.
0: हा,
1: प्रोसेनियमची चौकट मोडून प्रयोग होत राहिले पाहिजेत. हे मी गोष्टरंगपासूनच डोक्यात पक्क करत आली की असे प्रयोग झाले पाहिजेत. त्यामुळं असं होणार नाही की फक्त शहरातल्याच एका विशिष्ट वर्गापुरता नाट्य अनुभव मर्यादित राहील असं होणार नाही. तो सगळीकडे पोहोचवला जाईल. म्हणजे गावात नाटक नाही आहे का असं नाही म्हणायचं मला. गावात नाटक होतच. गावात वासुदेव यायचा, पिंगळे यायचे, गावात सोंगी भजनं व्हायची. मी स्वतः शाहिरी धनगरी ओव्यांचे पहाटे पहाटेपर्यंतचे कार्यक्रम ऐकून मोठी झाली आहे. हे ह्या थिएटरिकलच गोष्टी आहेत, त्यामुळे तिथं नाही आहे असं मला म्हणायचं नाही आहे. त्या आपण काहीतरी नवीन करतोय तिथे पोहोचून आणि मोठं मोलाचं काम करतोय असं माझं म्हणणं नाही आहे. पण जिवंत राहिलं पाहिजे, घडत राहिलं पाहिजे, होत राहिलं पाहिजे, पोहोचत राहिलं पाहिजे आपण लोकांपर्यंत. आपण लोकांपर्यंत पोहोचणं ही लोकांची गरज नाही आहे फक्त, ती आपली पण भूक आहे. दोन्ही बाजूंनी हे भागत राहिलं पाहिजे आणि हा गाडा चालत राहिला पाहिजे पुढे कुठेतरी. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत की उदाहरणार्थ विठ्ठल हा सगळ्यात मोठा सेलिब्रिटी आहे महाराष्ट्रातला. हे माझ्या डोक्यात होतं आधी की तू विठ्ठलाला घेऊन कर, पण मग तेच विषय वापरू नको. काहीतरी तरी नवा दृष्टिकोन देणार असलीस तर काहीतरी कर. तर माझ्या डोक्यात अजून अशाच एका महाराष्ट्रातल्या मोठ्या सेलिब्रिटीला घेऊन काम करायचं आहे. तर संशोधन चालू आहे किंवा विचार चालू आहे माझा की काय करता येईल, काय नवं करता येईल का. की ह्या सगळ्या ऑडियन्ससाठी तर होतच राहिलं पाहिजे. आणि माझी एक प्रायोगिक नाटकाची भूक म्हणून अजून एक प्रकल्प डोक्यात आहे जो एका कादंबरीवर आधारित असणार आहे.
0: छान.
1: जी शामिनी नावाची कादंबरी आहे तारा वनारसींची.
0: बर बर बर.
1: तर त्याच्यावरचा एक प्रकल्प आहे. लहान मुलांबरोबरचं काम मला कंटिन्यू करायचंच आहे. तो एक माझ्या सगळ्या नाट्य प्रपंचाचा, मी जे ललित कला केंद्रात उपयोजित रंगभूमीचं शिक्षण घेतलं अप्लाइड थिएटरचं, त्याच्या माध्यमातून मला लहान मुलांबरोबरचं काम करत राहणं खूप महत्वाचं वाटतं.
0: अगदी. आणि तू सुरुवातीलाच म्हणालीस की ते आपल्याला करायला लावतात.
1: हो.
0: ते आपल्याकडून करून घेतात
1: आणि आपण म्हणजे इतके खडे फोडतो आज प्रेक्षकांच्या नावांनी की कळतच नाही, अभिरुचीचा भागच नाही.
0: हा.
1: आणि सगळं सोपंच हवंय, असंच हवंय. पण मग ह्याच्याबद्दलच्या तक्रारी करण्यापेक्षा आपण दूरवर का रिझल्ट देणार का होईना, आपण एक काहीतरी उपाय शोधला पाहिजे. ते म्हणजे लहान पोरं ताब्यात घेतली पाहिजेत. म्हणजे अभिरुची वाढत नाही म्हणजे आजूबाजूचं जग तितकं डोळसपणे आपण बघायलाच देत नाहीये ना काही. त्यांच्या बरोबर बसून आपण काही अनुभव घेतो का, जे शिकवा जाऊन.

0: असं माझं म्हणणंच नाहीये. त्यांच्याकडे असतंच, ते फक्त दृष्टी देण्याचं काम काहीतरी आपल्याला करावं लागतं ठाकठोक इकडून तिकडून.
1: हा
0: मग त्यांच्यासोबत आपण राहायला नको का? हे प्रेक्षक उद्या जाऊन हेच प्रेक्षक असणार आहेत आपल्या नाटकांना. मग भलेही मला जगातली सगळी लहान मुलं नाहीत जाऊन त्यांच्याबरोबर काम करतायत, पण छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये माझ्या गावात असतील, आजूबाजूला असेल, सोनाळ्यासारख्या गावातली मुलं असतील, चार तरी सकस डोक्याची माणसं आपल्या सर्कलमधली जरी आपण घडवू शकलो, आणू शकलो आपल्या सर्कलमध्ये अशा नाटक बघणाऱ्या करणाऱ्या, तर ते मोठं काम आहे आणि मोठं जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते करत राहिलं पाहिजे.
1: आता आपल्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी तुला असं काही छान सांगायचं आहे का? म्हणजे आपली मुलाखत छान रंगत आली आहे, आपण भैरवी तुझ्याकडून ऐकणारच आहोत, पण त्याच्या आधी तुला असं काही किंवा कलाकार म्हणून आपण तू एक प्रकट होतेसच, व्यक्त होतेस, पण असं काही श्रोत्यांसाठी तुला काही बोलायचं असेल तर जरूर सांग.
0: या जेवढ्या काही वर्षात मी काम करत आले आणि माझ्या हाताशी लागले त्या दोन गोष्टी मी शेअर करीन फक्त. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस माणूस संबंध महत्वाचा आहे आणि तो राखला पाहिजे. आपण सगळे भेद मोडून तो संबंध राखणं, शहर गाव हा एक वेगळाच संघर्ष वेगळ्याच टप्प्यावर आलेला येऊन पोहोचलेला आहे, हे चालूच राहणार आहे. सगळं आयुष्य धकाधकीचं झालेलं आहे, पण यात हा धागा जपणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग विरुद्ध माणूस असं जे काही आत्ता तयार होत आहे सारखं, त्याचा खूप विचार केला पाहिजे. आपल्या पदरच्या पूर्वजांनी कमावून ठेवलेल्या जागा कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी म्हणून, तात्पुरत्या पैशांच्या निकडीसाठी म्हणून विकून नाही टाकल्या पाहिजेत. आपली शेतं सांभाळली पाहिजेत. उद्याचा भविष्यकाळ जे आहे, जे सगळं ते भयानक आहे. आपली आपल्या आपल्या जमिनी राखून ठेवल्या पाहिजेत. आपल्या जमिनींवर, आपल्या माणसांवर प्रेम केलं पाहिजे. सगळं अनुभवलं पाहिजे आजूबाजूचं. एवढंच मला वाटतं, बाकी काहीही वाटत नाही.
1: रुचिका, कलाकार म्हणून जेवढी प्रगल्भ आहे त्यापेक्षाही जास्त माणूस म्हणून तू खूप जास्त प्रगल्भ आहेस आणि खूप कमी वयात हे सगळं साध्य केलंयस तू. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुला कौटुंबिक पार्श्वभूमी गावाकडची मिळाली आहे. गावाकडं खूप जास्त नात्यांना महत्व असतं, भावभावनांना प्रेम जिव्हाळा खूप जास्त असतो. ते तू आत्मसात केलंयसच, पण स्वतःला योग्य वयात ओळखून तू स्वतःवर खूप जास्त प्रयत्न पण केलेस, मेहनत घेतली आहेस, आणि त्यामुळे आम्हाला आजची रुचिका कीर्तवाणीच्या माध्यमातून जास्त भावते. बरोबर आहे, कारण तो नाट्यविष्कार तसा दमदार आहे, खिळवून ठेवणारा आहे, पण बाकी सुद्धा तू जे केलेले हे आपण आत्तापर्यंतचे सगळे आविष्कार जे ऐकले, मग लघुपट असेल, एकल प्रयोग असेल, आणि तुझं टॅलेंट हंट सारखा तो सहभाग असेल, यातून तू मस्त एक छान तयार झाली आहेस. आणि मला असं वाटतं की रसिक म्हणून आमची कायमची जी भूक आहे ती तू भागवत राहणार आमची ती भूक. आणि आम्हाला त्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे, आमच्या श्रोत्यांतर्फे.
0: खूप खूप धन्यवाद. ह्या सगळ्या शुभेच्छा, सगळे आशीर्वाद, सगळं कौतुक जबाबदारी म्हणून मी नेहमी माझ्या बरोबर ठेवीन आणि जबाबदारी ओळखून अजून काम करत राहीन. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.
1: धन्यवाद. आणि आपण मग अशी कमिटमेंट दिली त्याप्रमाणे आता आपण भैरवीनं आपल्या या मुलाखतीची, आपल्या खास या गप्पा गोष्टींची सांगता करणार आहे.

ह्याचा शेवट जिकनीचा शेवटही याच भैरवीने होतो आणि बांधारीचे बायकाचा शेवट पण याच भैरवीने होतो. आणि ही तारपात बसून लिहिलेली आहे मुलांसमोरच.

तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आपली मैत्रीण युवा कलाकार अभिनेत्री रुचिका खोत हिच्यासोबत मनमुराद गप्पा मारल्या. अशाच प्रकारच्या विविधांगी विविध पैलू असणाऱ्या तरुणाईशी गप्पा मारण्यासाठी जरूर ऐका युववाणी हा कार्यक्रम. आणि आजच्या युववाणीमध्ये मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आणि आता ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. SIR अंतर्गत राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्ज वाटप पूर्ण. मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश. सहकारी बँका जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा करणारी म्यूल बँक खाती उघडकीस, 2 जणांना अटक. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेशासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अश्मिता चालिहा अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयं

नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आज ही माहिती दिली. यामध्ये मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोलीसह जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहकारी बँका या नफा कमावण्यासाठी

0: 53 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहकारी बँका या नफा कमावण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक, पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला. तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्यूल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात आलेली वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ॲपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या. त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांचा देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. नवजात बालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध व्हावी तसंच नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी यावेळी दिले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारतानं एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेमध्ये देशानं 300 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सामाजिक माध्यमावरून ही माहिती दिली. गेल्या 12 वर्षात भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत 400% वाढ झालेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं नियंत्रण रेषा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरात सौर, पवन आणि हायब्रिड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. यानुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते, कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमारेषांच्या 50 किलोमीटर परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर परिसरातल्या प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असणार आहे. अर्जदारानं केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्य, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत श्री गुरु तेग

0: बहादूरजी यांच्या 350व्या हौतात्म्य दिनाच्या निमित्तानं सीबीडी बेलापूर इथं श्री गुरु तेग बहादूरजींचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. महाराष्ट्रात असलेल्या 65 सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात श्री गुरु तेग बहादूर अध्यासन स्थापन करण्याचं आवाहन राज्यपाल वर्मा यांनी यावेळी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि धाराशिव उपपरिसर इथल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुख्य परिसर तसंच धाराशिव उपपरिसर या ठिकाणी मिळून 4 विद्याशाखा अंतर्गत 136 पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम असून त्यात एकूण 2,936 जागांची प्रवेश क्षमता आहे. या जागांवर आजपर्यंत 1,719 जणांनी प्रवेश घेतल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागानं दिली आहे. धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव अभियानाचा दुसऱ्या टप्प्यात 10 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या 33 हेक्टर क्षेत्रात येत्या 14 ऑगस्ट रोजी अवघ्या 12 तासात 10 लाख वृक्षांची घनवन पद्धतीनं लागवड करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनानं केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील 67 शेतकरी आणि 2 समन्वयक अधिकारी आज आठवडाभराच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले. नैसर्गिक शेती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, कृषी संलग्न व्यवसाय तसंच दुग्ध उत्पादनात नवनवीन तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आत्मा कृषी विभागानं आयोजित केलेल्या सहलीला प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. नंदुरबार शहरात एका घराच्या छतावर लपवून ठेवलेल्या 7 धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटन पटू अश्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अस्मितानं भारताच्याच रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. उद्या अंतिम फेरीत अस्मिताची चीनच्या हान किशानशी हिच्याशी लढत होणार आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयाचं आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, आमदार विलास भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान जायकवाडी धरणातून 6,228 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे 4,328 घनफूट, उजव्या कालव्यातून 1,100 तर डाव्या कालव्यातून 800 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. SIR अंतर्गत राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्ज वाटप पूर्ण. मराठवाड्यातल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश. सहकारी बँका जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत असल्याचं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेशासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अश्मिता चालिहा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: संसद समाचार दिल्ली.
2: अंतरिक्ष, ड्रोन्स इत्यादिषु उदयोन्मुख क्षेत्रेषु स्वावलम्बनं विकसित भारतस्य सुदृढाधारस्य रूपेण कार्यं करिष्यति. प्रधानमन्त्रिणा IIT छात्राः स्वनिर्णयस्य केन्द्रस्थाने राष्ट्रियहितं स्थापयितुं प्रार्थितः. झारखण्ड सर्वकारः JPSC तथा JSSC परीक्षासु अभिकथितानां अनियमिततानां विषये छात्रैः सह द्वितीयचरणस्य वार्तालापम् अकरोत्. हिमाचल प्रदेशस्य चंबामंडले अद्य प्रातः बस दुर्घटनायां 7 जनाः मृताः, 11 जनाः व्रणिताः च अभवन्. IMD इत्यनेन अद्य राजस्थानस्य, ओडिशा राज्यस्य च उपरि अत्यधिक वृष्टेः नारंगवर्णीया संचेतना प्रदत्ता अस्ति. प्रतिकूल ऋतोः कारणात् जम्मूतः बाल्टालनगरं प्रति अमरनाथ यात्रा भी स्थगिता। अपि च पुरुषाणां

0: फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर .gov.in।

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे, नागपूर, मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखीन बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन, तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि

0: विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढ़ेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
1: कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेतल्या 99.78% कर्जाची व्याजासह परतफेड झाली आहे. यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते असं त्यांनी नमूद केलं. सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र गुजरात गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे NUCFDCचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे मुंबई.
0: IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
3: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एक आध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी, एक दो क्यों, ज्यादा होनी चाहिए थी. आज IIT दिल्ली में AI से जुड़े कुछ नए इनिशिएटिव्स भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते. भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशांपैकी एक म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ई समुद्र या डिजिटल सागरी प्रशासकीय मंचाचं अनावरण करण्यात आलं. देशभरातील सागरी उद्योग, दर्यावर्दी संघटना, भरती तसंच नियुक्ती संस्था, सागरी प्रशिक्षण संस्था आणि सागरी व्यावसायिकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. सर्वात कमी वाटप ठाणे जिल्ह्यात झालं आहे. नागपूरमध्ये 92.85%, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 93.1% अर्ज वितरण झालं आहे. अर्जांच्या संगणीकरणाचं सर्वात जास्त काम हिंगोली जिल्ह्यात 91% अधिक झालं आहे. बुलढाणा आणि रत्नागिरीत हे प्रमाण 90% अधिक आहे. अर्ज भरून देण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपाची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आहेत. मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलावर नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या. त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादनानुसार 10% वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर 11 ऑगस्ट पासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक कात्रज डेअरी इथं अध्यक्ष गोपाळ रॉमस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वाढता उत्पादन खर्च, वाहतूक, पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा आढावा घेण्यात आला. साखर कारखान्यांकडे शिल्की साठे कमी असले तरी वाढलेले साखरेचे दर आणि उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता आगामी गाळप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन 300 रुपये मिळावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची साखर आयुक्तालयात भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. भंडारा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं जोरदार धडक दिली. सातोना गावातल्या चौकात हा अपघात झाला असून त्या विद्यार्थिनीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्राधान्यक्रमाच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातून हिंगोली जिल्ह्याची आदर्श जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयांचे प्रमुख यांच्या विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. गेल्या 24 तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, देशात नुकता 16वा भारतीय अवयवदान दिन साजरा झाला। अवयवदान हे मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देणारं मानवतेचं सर्वोच्च उदाहरण असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। अवयवदानाबाबतची जनजागृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जुगजुग जिओ या वर्षभराच्या अभियानालाही सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर अवयवदानाचं महत्व आणि त्याबाबतचे गैरसमज जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमधून। श्रोते हो, अवयवदान म्हणजे नेमकं काय? तसंच जिवंत व्यक्ती आणि ब्रेनडेड व्यक्तीकडून होणारं अवयवदान यातला फरक काय आणि प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांचं जीवनमान याबद्दल जाणून घेऊया पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निनाद देशमुख यांच्याकडून।
1: अवयवदान म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातील निरोगी अवयव काढून ते दुसऱ्या गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया। यामुळे त्या रुग्णाला एक नवीन आयुष्य मिळते। यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीकडून होणारे अवयवदान। जेव्हा एखाद्या दुर्घटनेत व्यक्तीचा

0: मेंदू कायमचा मृत होतो किंवा ब्रेन डेड होतो, तेव्हा ती व्यक्ती हृदय, दोन मूत्रपिंडे, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडे, डोळे आणि त्वचा दान करू शकतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे 8 जणांना नवीन जीवन मिळू शकते. विचार करा, एका जाणाऱ्या जीवाने 8 नवीन जीवांना संजीवनी देण्यापेक्षा मोठे पुण्य या जगात कोणते असू शकते. दुसरा प्रकार म्हणजे जिवंत व्यक्तीकडून होणारे अवयवदान किंवा लिव्हिंग डोनेशन असं म्हणतो. यामध्ये कुटुंबातील एक निरोगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एखादा अवयव किंवा अवयवाचा काही भाग दान करू शकता. म्हणजे एक किडनी दान करता येते किंवा लिव्हरचा काही भाग दान करता येतो. कारण यकृत किंवा लिव्हरमध्ये रिजनरेशन होण्याची क्षमता असते. मेंदू निधन किंवा ब्रेनडेथ झाल्यानंतर अवयवदान करायला वयाची काही मर्यादा नसते. आता रुग्णांना काही आधीचे आजार असतील, जसे की डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर काही आजार असतील, तर तेही रुग्ण अवयवदान करू शकतात. त्या रुग्णांवरती काही चाचण्या केल्या जातात आणि त्या चाचण्यांचे रिझल्ट पाहून ते अवयव योग्यरित्या त्यांचं प्रत्यारोपण केलं जात. थोडक्यात म्हणजे सगळे नागरिक अवयवदान करू शकतात. आता मेडिकल टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्सेसमुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं यशाचं प्रमाण खूप हाय आहे. म्हणजे अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर हे रुग्ण एक नवीन आणि एक नॉर्मल जीवन जगू शकतात. दैनंदिन जीवनातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हे रुग्ण करू शकतात. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ प्रत्यारोपणाच्या आधी आणि प्रत्यारोपणाच्या नंतर याच्यामध्ये खूप फरक असतो. थोडक्यात ते एक कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात.
1: ब्रेन डेथ या संकल्पनेबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मृत होण्याची प्रक्रिया ही कशी निश्चित केली जाते आणि त्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया कशी पार पडते याबद्दल डॉक्टर निनाद देशमुख यांनी सांगितलं.
0: हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. समाजात ब्रेन डेथ आणि कोमा या दोन्ही गोष्टींमध्ये काही गैरसमजुती आहेत. कोमामध्ये गेलेली व्यक्ती ट्रीटमेंट नंतर शुद्धीवर येऊ शकते, पण ब्रेन डेथ कुठल्या दुर्घटनेमुळे किंवा काही मेंदूच्या विकारांमुळे झाल्यानंतर मेंदूच्या पेशी कायमस्वरूपी निकामी होता. अशा स्थितीत व्यक्तीचे हृदय आर्टिफिशियल सपोर्ट वरती धडधडत असते, पण ती व्यक्ती ब्रेन डेथ टेस्टिंग केल्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या मृत मानली जाते. ब्रेन डेथ निश्चित करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कठोर असते. ही चाचणी करण्यासाठी 4 तज्ज्ञ डॉक्टरांची कमिटी असते आणि ती एकदा नाही तर 6 तासांच्या अंतराने 2 केली जाते. या दोन्ही चाचण्यांमध्ये रुग्ण मेंदू मृत किंवा ब्रेन डेड असल्याचे सिद्ध झाल्यावरच नातेवाईकांना याची कल्पना दिली जाते. ब्रेन डेड झाल्यानंतर नातेवाईकांना अवयवदानाचे आवाहन केले जाते आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर अवयवदानाची शस्त्रक्रिया केली जाते आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केले जातात, जेणेकरून रुग्णांना नवीन आयुष्य मिळते.
1: श्रोते हो, अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची मोठी संख्या आणि अवयवदानाचं वैद्यकीय आणि सामाजिक महत्व याविषयी डॉक्टर निनाद देशमुख म्हणाले.
0: आज भारतामध्ये 1000 रुग्ण एंड स्टेज ऑर्गन फेल्युअर मुळे ग्रस्त आहेत आणि दुर्दैवाने ही संख्या वाढतच आहे. मागणी आणि उपलब्ध अवयव यांच्यात प्रचंड तफावत आहे. वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे दररोज 15 ते 20 रुग्ण मृत्यूमुखी पडतात. म्हणूनच अवयवदान ही काळाची गरज आहे. भारतामध्ये ऑर्गन डोनेशन रेट हा फक्त 0.6/10 लाख पॉप्युलेशनमध्ये आहे. पाश्चात्य देशांमध्ये हीच संख्या 40 ते 50 आहे. अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर किंवा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्ण एक कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात. असे म्हणा की त्यांना एक नवीन जीवनच मिळतं. म्हणूनच माझे सर्वांना आवाहन आहे की अवयवदानाबद्दल सकारात्मक विचार करा आणि याविषयी आपल्या कुटुंबाशी मोकळेपणाने

0: संवाद साधा.
1: श्रोते हो, देशात आणि राज्यात अनेक सामाजिक संस्था अवयवदान जनजागृती करत आहेत. अशा संस्थांकडून अवयवदान क्षेत्रात नेमकं काय काम केलं जातं याविषयी जाणून घेऊया मुंबईतल्या दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याकडून.
2: अवयवदान, प्रत्येकाचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूनंतर त्या देहाची राख किंवा माती करणं एवढंच आपल्याला माहिती आहे, परंतु त्या देहाचं आपण सोनं करू शकतो याची कल्पना आम्हाला नाही. वैज्ञानिक प्रगती झाली आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातले अवयव किंवा जिवंत व्यक्तीच्या सुद्धा शरीरातले अवयव आपण दुसऱ्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करून त्याचा जीव आपण वाचवू शकतो याची कल्पना बऱ्याच लोकांना नाही, आणि अवयवदानाने हे सगळं शक्य झालेलं आहे. मृत्यू दोन प्रकारचा असतो, एक नैसर्गिक मृत्यू आणि दुसरा हा ब्रेन डेथ मृत्यू. ब्रेन डेथ ही संकल्पना ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट 1994 भारतामध्ये जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून तो प्रचलित झाला आणि तेव्हापासून अवयवदानाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यामुळे अवयवदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे, परंतु नैसर्गिक मृत्यू झाला की हे सर्व अवयव बंद पडतात. मग त्यावेळेस आपण टिश्यू डोनेशन करू शकतो आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपण नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान, त्यामध्ये अनेक टिश्यूज आहेत म्हणजे इयर ड्रम्स आहेत, हार्ट वॉल्व्स आहेत, आपल्या हाडाचे जॉईंट्स आहेत, बोन्स आहेत, टेंडन्स आहेत, अशा अनेक प्रकारचे अवयव आपण दान करून दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो. आणि त्यासाठी अशा समाजसेवी संस्थांची आवश्यकता का आहे की लोकांना याची माहिती पुरवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करण्यापेक्षा नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि म्हणून अशा समाजसेवी संस्थांनी पुढे येऊन हे काम करावं म्हणून आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेची स्थापना केली.
1: अवयवदानाबाबत समाजात गैरसमज किंवा भीती असेलच तर ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याबद्दल सांगतायत पुरुषोत्तम पवार.
2: गैरसमज अवयवदानाबद्दलच आहेत असं नाही, प्रत्येक गोष्टीबाबत समाजामध्ये गैरसमज करणारी मंडळी आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीवर अभ्यास करून त्यातलं सत्य काय हे जाणून घ्यायचं नसतं, परंतु त्याबद्दल प्रश्न उगाचच उपस्थित करणं ही काही लोकांची टेंडन्सी असते. आपण म्हणतो की अवयवदान लोकांना माहिती नाही, परंतु आम्ही गेली 17 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझा अनुभव असा आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. लोकांना पुढे येऊन दान करायचं आहे आणि त्यांना ते दान करण्यासाठी मी काय करावं हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून आम्ही त्यांना अवयवदान करू इच्छिणाऱ्या लोकांनी काय करावं हे सांगत असतो. त्यांचे गैरसमज इतके चुकीचे असतात म्हणजे ज्यांना द्यायचं नाही ते प्रश्न इतके विचारतात, ज्यांना कोणाला धर्माची आड घ्यायची आहे, कोणाला कशाची आड घ्यायची आहे, कुठलीही आड घेऊन लोक असे अनेक प्रश्न शंका नुसत्या उपस्थित राहतात आणि शंका तेच लोक विचारतात ज्यांना कुठलीही गोष्ट द्यायची इच्छा नाही, समाजासाठी काही करायची इच्छा नाही, फक्त आपण काहीतरी आहोत आणि फक्त आपला झेंडा उंच करायचा किंवा मला फार समजतं हे दाखवायचं आहे, परंतु ज्यांना द्यायचं आहे ही मंडळी मात्र स्वतःहून याचा अभ्यास करून याचं महत्व जाणून घेतात, त्याची किती आवश्यकता आहे हे समजतात आणि आम्हाला विनंती करून सर आम्हाला प्लीज आता त्याच्यासाठी आम्हाला मदत करा आणि असं म्हणून आम्हाला आग्रह करत असतात.
1: श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला अवयवदानाचा संकल्प करायचा असेल नेमकी प्रक्रिया काय याबद्दल ऐकूया पुरुषोत्तम पवार यांच्याकडून.
2: संकल्प मला द्यायचा आहे याचा निर्धार करणं हेच त्या दानाचं सगळ्यात पहिलं गमक आहे. मला द्यायचं आहे याची तीव्र इच्छा तेथे मार्ग त्याच्यासाठी सर्व मिळतं. मग मला कुठला फोन नंबर आहे, कोणाला संपर्क करायचा आहे हे शोधत बसावं लागत नाही. मला जर द्यायचं असेल तर त्यासाठी मी सर्व मार्ग शोधतो आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो किंवा संबंधित हॉस्पिटल्सपर्यंत जाऊन त्यांची आम्ही मदत घेतो. एखाद्याला जर दान करायचं असेल म्हणजे आजपर्यंत कोणीही स्वतःचे नेत्रदान केले नाही, कारण जिवंतपणी नेत्रदान करता येत नाही. काही मंडळी आमच्याकडे येतात, सर माझं जीवन संपूर्ण जगून झालंय, मला एक डोळा दान करायचा आहे, परंतु जिवंतपणी एक डोळा सुद्धा दान करता येत नाही आणि दोन्ही डोळे सुद्धा दान करता येत नाही. मग मृत्यूनंतर जर दान करायचं आहे तर तो व्यक्ती त्या ठिकाणी नसतो. त्यांनी तो संकल्प करायला हवा, तो संकल्प त्यांनी केलेला असला तरी त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर देहाचा ताबा हा त्याच्या नातेवाईकांकडे जातो आणि नातेवाईकांचा निर्णय हा सर्वस्वी मान्य होतो. मी संकल्प पत्र भरलेलं आहे आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा नाही तरी सुद्धा देहदान होणार नाही. मी संकल्प पत्र भरलेलं नाही आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा आहे तरी सुद्धा देहदान होईल.
1: समाजातील प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प करण्याबाबत पुरुषोत्तम पवार यांनी आवाहन केलं.
2: दान का करावं? मी कोणाला तरी जिवंतपणी कामाला येतो, मी अनेक सेवाभावी उपक्रम राग

0: होतो, राबवतो आणि लोकांना उपयोगी पडतो. मृत्यूनंतर मी काही कामाचा नाही असं नाही, तर मृत्यूनंतर सुद्धा मी काही अत्यंत अधिक कामाचा आहे. मी जिवंतपणी जर कोणाचा जीव वाचवू शकलो नाही तर मृत्यूनंतर सुद्धा अनेक लोकांचे जीव मी वाचवू शकेन आणि मृत्यूनंतर सुद्धा मी कामाला येऊ शकेन, ही ज्याची भावना आहे त्या प्रत्येकाने देहदान करायला हवंच हवं. बघा, मी आज तंदुरुस्त आहे याच्याबद्दल मी देवाला किंवा परमेश्वराला ज्याला धन्यवाद द्यायचे त्याला मी धन्यवाद देत नाही, परंतु दुर्दैवाने जर माझा एखादा अवयव निकामी झाला आणि माझा जर जीव जाण्याची परिस्थिती आली तर मी शोधायला धावतो इकडे तिकडे की अरे कोणीतरी देणारा आहे का. मागणारे शेकडो आहेत, हजारो आहेत, लाखो आहेत, परंतु देणारे बोटावर मोजण्या इतके आहेत.
1: आपल्या आईच्या निधनानंतर अत्यंत दुःखद प्रसंगातही कुटुंबानं अवयवदानाचा निर्णय घेतला. सुजाता वर्तक यांनी आपल्या मृत्यूनंतर अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांची कन्या सौ किमया लिकिन पाटील वर्तक यांची प्रतिक्रिया अतिशय प्रेरणादायी आहे.
2: माझ्या आईने तिचेही अवयव दान करायची संधी मिळाली तर आमच्या कुटुंबाने खंबीरपणे निर्णय घ्यावा असे सांगितले होते. जन्मास आलेल्या प्रत्येक जीवास मृत्यू हा अटळ आहे, पण आपला मृत्यू आपण वाया का घालवावा. जर आपण मृत्यूनंतर काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर ते सर्वात मोठे श्रेष्ठ दान आहे, असा विचार माझ्या आईचा होता. आज जरी माझी आई शरीराने आमच्यात नसली तरी अवयवरूपी अवस्थेमध्ये ती चार व्यक्तींच्या शरीरामध्ये आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे. तसेच ती आमच्या आसपास असल्याचा आभास आम्हास कायम स्फूर्तीदायीच ठरतो. मरावे परी अवयवरूपी जगावे आणि कोणाच्या तरी उपयोगी यावे या निस्वार्थ भावनेने जर आपण विचार केला आणि कृती केली तर एरवी मातीमोल ठरणारे आपले शरीर आजच्या जगात अनेक जीवांना जीवनदान देऊ शकते, असे सर्वांनाच वाटणे गरजेचे आहे.
1: श्रोते हो, ऑर्गन प्लेज म्हणजेच अवयवदान प्रतिज्ञा आपण भारत सरकारच्या nottomohfw.gov.in वर नोंदणी करून घेऊ शकता. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा वझे.
3: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
1: कोई डर नहीं, अब भोले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
5: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कीटकनाशक आणि शेतीत वापरली जाणारी इतर रसायनं कशी हाताळावीत याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकूया।
6: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कीटकनाशक आणि रोगनाशक वापरावी लागतात, परंतु ती विषारी असल्याने त्यांचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे। या रसायनांचा पशुपक्षी आणि मानवी जीवनावर हानिकारक परिणाम होतो। कीटकनाशक विकत घेताना शिफारस केलेलेच कीटकनाशक विकत घ्यावं। प्रत्येक कीटकनाशकाच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचं रासायनिक नाव लिहिलेलं असतं, त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी। वाहतुकीसाठी कीटकनाशकांचे डबे किंवा पुडे व्यवस्थित खोक्यात बंद करावे। वाहतूक साधनात जड सामानाखाली ही खोकी ठेवू नयेत, अन्यथा कीटकनाशकांचे पुडे फुटून गळती होईल। वाहतूक करताना कीटकनाशकांचा डबा अथवा पुडा फुटला तर सांडलेल्या औषधावर माती किंवा भुसा टाकावा, म्हणजे ते औषध शोषलं जाईल। औषधाने माखलेला वाहनाचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा। कीटकनाशकं नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवावी। कीटकनाशकं साठवण्याची जागा शक्यतो स्वतंत्र असावी, अशा जागेला कुलूप लावावं। त्या ठिकाणी लहान मूल किंवा पाळीव प्राणी पोहोचू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी। कीटकनाशकं आणि खाद्यपदार्थ किंवा अन्नधान्य एकत्र साठवू नये। कीटकनाशकं नेहमी त्यांच्या मूळ डब्यात किंवा पुड्यातच साठवावीत, ती दुसऱ्या कोणत्याही बाटलीत किंवा डब्यात ओतून ठेवू नयेत। साठवलेल्या डब्याची अधूनमधून पाहणी करावी। कीटकनाशकं हाताळताना संरक्षण कपडे आणि रबरी हातमोजे इत्यादी साधनांचा वापर करावा। मिश्रण तयार करताना खोल भांड्यांचा वापर करावा। कीटकनाशक मिश्रण हातांनी ढवळू नये, त्यासाठी काठीचा उपयोग करावा। औषध मोजण्यासाठी योग्य साधनाचा वापर करावा। फवारणीच्या वेळी लागेल तेवढेच मिश्रण तयार करावे। मिश्रण फार काळ तसेच ठेवू नये। भुकटी किंवा दाणेदार कीटकनाशकं डब्यातून अथवा पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा। उघड्या हातांनी ही कीटकनाशकं काढू नयेत। दुरळणी यंत्राच्या टाकीत विशिष्ट खुणेपर्यंत भुकटी भरावी। फवारणीकरिता मिश्रण तयार करण्यासाठी वापरायचं पाणी स्वच्छ आणि गाळलेलं असावं, म्हणजे नोझल चोंदणार नाही। मिश्रण टाकीत भरताना जाळीचा उपयोग करावा। हे करत असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभं राहू नये आणि मिश्रण अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी। मिश्रणासाठी वापरलेली भांडी, औषध मोजण्याचं साधन इत्यादी गोष्टींचा इतर कोणत्याही कामासाठी वापर करू नये। ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावीत। वापरलेल्या औषधांच्या डब्यांची झाकणं व्यवस्थित लावून त्यामधून गळती होणार नाही याची काळजी घ्यावी। कीटकनाशकांचे डबे वापर झाल्यानंतर सुरक्षित जागी ठेवावे। औषध फवारणी, धुरळणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवा शांत असताना करावी। फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये, म्हणजे फवारणी करणाऱ्याच्या अंगावर औषध उडणार नाही। फवारणी करताना औषधाचा शरीराशी संपर्क येऊ देऊ नये, त्यासाठी हातमोज्यांचा आणि संरक्षण साधनांचा वापर करावा। लहान मुलांना कीटकनाशकांची फवारणी करण्यास देऊ नये। उंच झाडावर फवारणी करताना कीटकनाशकं अंगावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी। औषध फवारण्याच्या कामासाठी हातापायावर जखम असलेल्या माणसांची निवड करू नये। फुलं, फळं अथवा पालेभाज्यांची तोडणी अथवा खुडणी झाल्यावर फवारणी करावी। फवारणी अगर धुरळणी प्रशिक्षित अशा माणसाला किंवा मजुराला करायला लावावी।
5: आताच आपण कीटकनाशकं आणि शेतीत वापरली जाणारी इतर रसायनं कशी हाताळावीत याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकली। शेतकरी

0: बांधवांनो, आता आपण ऐकूया दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका रिजवाना सय्यद यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या दीर्घकालीन हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतीवर होणारा जो परिणाम आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. आपला असा विषय आहे की दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन. तर मंडळी, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सविस्तर अशी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र कोजबाड हिल डहाणू जिल्हा पालघर येथील कृषी हवामान तज्ज्ञ प्राध्यापिका रिजवाना सय्यद मॅडमना. मॅडम, आपलं स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, आता सुरुवातीलाच असं सांगा की दीर्घकालीन हवामान अंदाज म्हणजे नेमकं काय?
2: आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील शेती ही बहुतांशी हवामानावर अवलंबून आहे. तर शेतीचं कोणतंच काम पाऊस ऊन वारा या गोष्टीची माहिती न घेता करत नाही. आणि ही माहिती कोण देतं तर भारतीय हवामान विभाग. भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला 3 ते 4 प्रकारचे, जसे की अल्प मुदतीचा अंदाज 3 तासासाठी दिला जातो, लघु मुदतीचा अंदाज 12 ते 48 तासासाठी दिला जातो, त्यानंतर आहे मध्यम मुदतीचा अंदाज जो 3 ते 5 दिवसासाठी दिला जातो, आणि त्यानंतर येतो दीर्घकालीन अंदाज. हा जो आहे तो 1 महिन्यासाठी म्हणजे पुढच्या 4 आठवड्यासाठी दिला जातो. आणि हंगामी अंदाजाला सुद्धा दीर्घकालीन अंदाज म्हणतात. या अंदाज शेतकऱ्यांना पुढील कामाचं एक नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ठरतो.
1: नक्कीच. आता म्हणजे ऑगस्ट महिन्यासाठी हा जो दीर्घकालीन हवामान अंदाज आहे तर हा काय असणार आहे, काय सांगाल तुम्ही?
2: भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा दुसरा टप्पा म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर साठी दीर्घकालीन अंदाज प्रसिद्ध केला आहे 31 जुलै रोजी. तर या अंदाजामध्ये देशातील विविध भागामध्ये पावसाचं वितरण, कमाल आणि किमान तापमान ची शक्यता कशी असेल याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपल्या देशामध्ये दीर्घकालीन पावसाची शक्यता ही सरासरी 94% कमी पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यासोबतच कमाल आणि किमान तापमान ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. विशेषतः एलनिनोचा प्रभाव हा ऑगस्ट महिन्यामध्ये तीव्र स्वरूपाचा आणि कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. आता एलनिनोचा प्रभाव सक्रिय राहील आणि तो तीव्र स्वरूपात राहील म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम होतो की मोठा दुष्काळ पडेल किंवा पूर्ण महिनाभर पाऊसच पडणार नाही अशी बातमी किंवा मग अफवा पसरवली जाते. पण असं मुळेच होत नाही की पूर्ण महिनाभर पाऊस पडणार नाही, तर खरी अडचण ही आहे की असमानता असणार आहे पावसामध्ये. 8-10 दिवस पावसाचा खंड पडेल, 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस महाराष्ट्रातल्या एखाद्या विभागामध्ये हलका ते मध्यम पाऊस सुद्धा पडू शकतो. त्यानुसार एलनिनोचा प्रणाली सोडून हिंदी महासागरावर जी तापमानाची तफावत असते ज्याला आपण आयओडी म्हणतो, तो या महिन्यामध्ये तटस्थ राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागर याच्यामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं, चक्रीयवादळाची स्थिती निर्माण होते. तर या सुद्धा प्रणालीमुळे काहीसा आपल्याला या महिन्यात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते.
1: अच्छा. आता मॅडम, महाराष्ट्रामधली जी आता खरीप पिकं सध्या आहेत तर ही कुठल्या अवस्थेत आहेत, मग त्यावर पावसाचा काय परिणाम होऊ शकतो?
2: ऑगस्ट महिना हा खरीप पिकाच्या वाढीचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो मॅडम. या काळामध्ये ना पाण्याची उपलब्धता असणं खूप गरजेचं असतं पिकाच्या वाढीसाठी. तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये भात पीक आहे प्रमुख पीक, काही भागामध्ये जे कोरडवाहू पीक घेतात तिथे सोयाबीन तूर मका अशी पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या या पावसाचा अंदाज बघता जर पावसामध्ये खंड पडला तर या पिकांची वाढ मंदावू शकते, आणि जर थोडा पाऊस झाला काही भागामध्ये तर त्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे पिकाची मुळे कुजण्याची शक्यता निर्माण होते.
1: अच्छा. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी फक्त पावसाची माहिती मिळवणं महत्वाचं आहे की इतर सुद्धा आपण हवामान घटक जे आहेत की जे पिकांवर परिणाम करतात तर त्याबद्दल काय सांगाल?
2: सहसा शेतकऱ्यांना किंवा आपल्या सगळ्यांनाच वाटतं की पावसाची माहिती मिळवली किंवा पावसानुसार पिकाचं नियोजन केलं म्हणजे आपलं उत्पादन चांगलं होईल. पण पावसासोबतच इतर जे हवामान घटक असतात त्याचा सुद्धा पिकांच्या वाढीवर जास्त परिणाम होतो. जसे की आर्द्रता वाढली, ढगाळ वातावरण राहिलं किंवा तापमान जास्त राहिलं तर आर्द्रताचे प्रमाण वाढतं, तर याच्यामुळे सुद्धा अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होतो. आणि त्यासोबतच जर तापमान वाढला तर त्याच्यामध्ये रस शोषक किडीचा

0: प्रादुर्भाव जास्त वाढण्याची शक्यता असते. मग तापमान वाढला आणि पाऊस झाला असेल तर बाष्पीभवन वाढतं, त्यामुळे सुद्धा पिकांमध्ये ताण निर्माण होतो. म्हणून शेतकऱ्यांनी नियमितपणे इतर घटकांची सुद्धा माहिती ठेवणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आता मॅडम, कोकण विभागासाठी ऑगस्ट महिना कसा राहणार आहे, काय सांगाल?
0: मॅडम, आपण बघतो की कोकण विभाग हा जास्त पाऊस मिळवणारा विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण जसं आपण ऑगस्ट महिन्याचं दीर्घकालीन अंदाज बघत आहोत, तर ऑगस्ट महिन्याचा पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 1 ते 6 आणि 6 ते 13 ऑगस्ट या दरम्यान कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. किमान आणि कमाल तापमान म्हणजे सकाळचं आणि दुपारचं तापमान सुद्धा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे 13 ते 20 ऑगस्ट या दरम्यान कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण जसं आपण बघतोय की अल्निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे. तर ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 20 ते 30 ऑगस्ट या दरम्यान कोकणामध्ये सुद्धा पाऊस कमी पडण्याचा किंवा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. तर कोकण विभागामध्ये जसं की पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच विभागामध्ये भात आणि नाचणी हे प्रमुख पीक घेतलं जातं. तर हे पीक सध्या आता फुटवे आणि पोटरी अवस्थेत असतील ऑगस्ट महिन्यामध्ये. तर जर पाऊस कमी पडला तर याच्यामध्ये रोपांची वाढ मंदावू शकते, फुटवे कमी येऊ शकतात, नंतर जे भाताची पानं असतात ती फिकी पडू शकतात. आणि जेव्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान जेव्हा पाऊस सुरू होईल किंवा जास्त पाऊस होईल, तर या दरम्यान ढगाळ वातावरण किंवा अधूनमधून जो पाऊस असतो तर नागली आणि भातरोपावर बुरशीजन्य कर्करोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि यासोबतच खूप सारे जसं की खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे याचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो.
1: म्हणजे आता तुम्ही हे सगळं सांगितलं की किडींचा प्रादुर्भाव होतो किंवा रोगांचा, पण मग त्यासाठी आपण नियंत्रण कसं करायचं पाहिजे?
0: ज्या अर्थी आपण बघतोय की पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे, पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे, तर भाताला जास्त पाण्याची गरज असते. म्हणून शेतकऱ्यांनी जेवढा पाऊस प्राप्त होईल त्याच्यामध्येच जलसंवर्धन करून ठेवावं, शेतामधून जास्त पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, बांध मजबूत ठेवावे, गरजेनुसार जे काही उपलब्ध आपल्याकडे पाण्याचा साठा असतो त्याच्यामधून पाणी देण्याची व्यवस्था करावी शेतकऱ्यांनी. आणि दुसरं म्हणजे जे काही कीटकांचा प्रादुर्भाव वाढेल तर सुरुवातीपासूनच दैनंदिन निरीक्षण करत राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आणि खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे या कीटकांचं प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अगोदरपासूनच शेतकऱ्यांनी प्रति एकरी 7 ते 8 कामगंध सापळे लावून घ्यावेत. प्रति एकरी 1 प्रकाश सापळा सुद्धा जरी लावला तर कीटकांना आळा बसू शकतो.
1: म्हणजे या सगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी, नाही का
0: मॅडम?
1: आता मॅडम, हे झालं कोकणासाठी, पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत तिथे मग हवामानाची काय स्थिती असणार आहे?
0: पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तर आपण बघतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या विभागामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे, प्रमुख पीक तिथे ऊस आहे. तर अल्निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे आणि काहीशारित्या आता सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हणजे या ऑगस्टमध्ये तिथे हलका ते मध्यमच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यानुसार ऊस पिकाला पाणी कमी पडू शकतो, यामुळे ऊसामध्ये काढण्याची वाढ कमी होऊ शकते आणि गाठीचं अंतर सुद्धा कमी होऊन ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आणि जर तापमान वाढलं, तापमानाचा अंदाज हा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा दिलेला आहे, तर तापमान वाढलं तर ऊसामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन फवारणीचं वेळापत्रक बघून मग फवारणी करणं गरजेचं आहे.
1: आता मॅडम, मग अशी पण म्हणालात की अल निनोचा प्रभाव आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा कमी पाऊस असणाऱ्या भागावर होतो, तर मराठवाड्यामध्ये साधारण हवामान स्थिती कशी असणार आहे?
0: आपण बघतो की मराठवाडा हा आधीच कमी पावसाच्या साठी मानला जातो. सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभागामध्ये पडतो आणि मागच्या जून महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवू लागला आहे मराठवाड्यामध्ये. आणि जुलै महिन्याच्या शेवटी ज्या पावसाने याची भर पूर्ण केली त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये सध्या कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग ही पिके चांगली वाढीच्या अवस्थेत आहेत. पण ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाऊस कमी झाला आणि पावसाचा खंड पडला पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला गेलेला आहे,
1: बरं,
0: त्यानुसार मग सोयाबीन पीक जेव्हा फुलोरात येईल तर याचा फुलगळ वाढण्याची शक्यता येते. फुलगळ झाल्यामुळे मग नंतर शेंगा पण कमी लागतात आणि दाणे सुद्धा कमी आकाराचे भरतात. तर यासाठी शेतामध्ये ओलावा असणं गरजेचं.

0: जेवढा पाऊस पडेल तेवढं त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि सेकंड आठवड्यामध्ये म्हणजे 13 ते 20 या दरम्यान जर थोडा बहुत पाऊस झाला तर याच्यामध्ये जास्त आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे, फेरोमॅन ट्रॅप लावणं गरजेचं आहे. आणि कापूस हा एक प्रमुख पीक आहे मराठवाड्यातलं, तर याच्यावर सुद्धा जास्त परिणाम होईल. काही ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तर याचं सुद्धा व्यवस्थापन किंवा निरीक्षण अगोदरपासूनच शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
1: बरोबर, म्हणजे आपण मराठवाड्यासाठी हा हवामान परिस्थिती असू शकते असं म्हणू शकतो. मॅडम, आता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी नेमकी हवामानाची काय परिस्थिती असेल?
0: संपूर्ण महाराष्ट्रासोबतच विदर्भ आणि उत्तर कोकण यामध्ये पहिला आठवडा आणि शेवटचा आठवडा या दोन आठवड्यामध्ये काहीसं सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता या विभागामध्ये पाहिलं तर सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा ही प्रमुख पिकं असतात. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये केळी, कांदा ही प्रमुख पिकं असतात.
1: बरोबर,
0: विदर्भात पीक घेतलं जातं संत्रा. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. झाडाभोवती सेंद्रिय आच्छादन करणं गरजेचं आहे. नंतर पावसात खंड पडला तर त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची सुद्धा व्यवस्था करणं गरजेचं आहे.
1: बरोबर,
0: उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त तापमानामुळे केळीमध्ये पानाची जळजळ निर्माण होऊ शकते, फळांची वाढ कमी होऊ शकते. तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये मॅडम द्राक्ष उत्पादकासाठी ऑगस्टमध्ये बागेचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल तर त्या आठवड्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जसे की करपा, भुरी, केवडा या रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर यासाठी बागेत हवेशीरपणा व स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर, म्हणजे बागेचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे, नाही का? त्यासाठी आता मॅडम फळबागायतदार जे शेतकरी आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: ज्या प्रकारे इतर खरीप पिकांचं व्यवस्थापन करणं किंवा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, तर खरीप हंगामामध्ये आंबा आणि काजू, चिकू किंवा संत्रा फळबागा सुद्धा पालवी अवस्थेत असतात. तर जास्त उष्णता वाढली किंवा तापमान वाढलं तर या फळबागेमध्ये ताण पडण्याची शक्यता असते. म्हणून बागेतील ओलावा टिकवणं खूप गरजेचं आहे. केळी, आंबा या फळबागामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता वाढली तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. तर या शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मग बुरशीनाशकाची फवारणी करावी.
1: बरोबर,
0: नियमितपणे झाडांना संतुलित खत व्यवस्थापन करावं. रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर ती फळे व फांद्या काढून त्या नष्ट कराव्यात.
1: बरोबर, म्हणजे अशा प्रकारे ही काळजी घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आता मॅडम आपण खरीप हंगामात भाजीपाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेत असतो, तर मग त्यासाठी काय तुम्ही सांगाल शेतकऱ्यांना?
0: आपल्याला माहिती की भाजीपाला पिकं ही हवामानातील बदलाला सर्वात संवेदनशील असतात. तर आता खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी या प्रकारची फळभाज्या घेतल्या जातात. आणि जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये जसे की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारली, भोपळा, काकडी यासारखे सुद्धा फळभाज्या घेतल्या जातात. तर जेव्हा पाऊस होईल, आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहतो, सरासरीपेक्षा कमी पण सतत पाऊस चालूच असतो. तर या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोग वाढू शकतात. त्यासोबतच जर तापमान जास्त राहिला तर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या सुद्धा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावर जास्त प्रमाणात होतो. तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळे प्रति एकरी 25 ते 30 या प्रमाणात शेतकऱ्यांनी अगोदरच लावून घ्यावे, जेणेकरून प्रादुर्भाव कमी होईल. भाजीपाल्याची चांगली वाढ होण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा सुद्धा वापर करू शकतात. आणि तापमान जर जास्त असेल तर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस पाणी देणं योग्य राहील. जर जास्त पाऊस झाला तर भाजीपाला पिकाची मुळकूज होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जास्त पाणी साचू देऊ नये भाजीपाल्याच्या शेतामध्ये.
1: आता मॅडम आपण हे सगळं बघितलं की जे म्हणजे कृषी आधारित जो हवामान अंदाज आहे, पण आपल्याकडे जे पशुधन आहे तर या पशुधनासाठी सुद्धा हवामान आधारित व्यवस्था आणि काय उपाययोजना करायला हव्यात?
0: मॅडम महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये पिकासोबत पशुपालन सुद्धा जास्त प्रमाणात केलं जातं. आणि पिकांसोबतच पशूंना सुद्धा हवामानाचा फटका बसतो. जेव्हा खंड पडतो किंवा मग जास्त मुसळधार पाऊस होतो, या दोन्ही स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पशूंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर ऑगस्टच्या दीर्घकालीन हवामान अंदाज बघता आता पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे, तर शेतकऱ्यांनी आपल्या पशूसाठी पाण्या

0: ची व्यवस्था करणं गरजेचं आहे आपल्या शेतामध्ये घरामध्ये. त्यांना गरजेनुसार हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तापमान जास्त वाढणार आहे त्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी सावलीचं निवारा तयार करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. याची खबरदारी अगोदरपासूनच केली तर आपल्या पशूंना कोणत्याही आजार किंवा मग त्यांना हानी पोहोचणार नाही. आणि जर पाऊस झाला तर काही ठिकाणी मग त्यांना रोगाची सुद्धा लागण होऊ शकते. त्यामुळे त्यांना योग्य वेळी लसीकरण सुद्धा देण्याची व्यवस्था करावी.
1: नक्कीच. हवामान आधारित पीक व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना जर हवामान अंदाज मिळवायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधायला हवा, कसा मिळवायचा?
0: हो, आता आपण दररोज हवामान अंदाज बघतो. तर हा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दिला जातो. भारतीय हवामान विभागाचं एक संकेतस्थळ आहे.
1: बरं.
0: mausam.imd.gov.in या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर आपण संपूर्ण भारताचा जो हवामान अंदाज दिला जातो प्रतिदिवस तो तिथे पाहू शकतो. त्यासोबतच nwp.imd.gov.in या ठिकाणी पुढील 10 दिवसाचा आपल्या जिल्हानिहाय हवामान अंदाज आपण बघू शकतो. आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून दररोज दुपारी पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज देण्यात येतो. ज्याच्यामध्ये आपण पाहतो की जर कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असेल, येलो अलर्ट असेल, किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, किंवा मग मुसळधार पावसाची शक्यता असेल, तर या सगळ्या गोष्टीची माहिती दररोज अपडेट केली जाते प्रादेशिक हवामान विभागाकडून. तर ही दररोज माहिती मिळवणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. त्यासोबतच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून प्रत्येक आठवड्याच्या 2 दिवस मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाज आणि त्याच्यावर आधारित कृषी सल्ला दिला जातो. तर याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेऊन त्या कृषी सल्ल्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते शेताचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांचं स्थानिक तिथलं हवामान कसं आहे, तापमान जास्त आहे, ढगाळ वातावरण आहे की मग पाऊस जास्त झालेला आहे, शेतामध्ये ओलावा जास्त आहे की कमी आहे, यानुसार मग किडींचं रोगांचं निरीक्षण केलं तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकतो आणि त्याचं उत्पादन वाढवू शकतो आणि जो किडी नुकसान होणार आहे त्याला कमी करता येतं.
1: नक्कीच.
0: जास्त पाऊस आणि पावसातील खंड या दोन्ही वेळेस पावसाचा निचरा आणि जलसंधारण या दोन्ही गोष्टी बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मॅडम, असं आहे की दीर्घकालीन हवामान अंदाज हा काही 100% खरा नसतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुढच्या 3 दिवसाचा किंवा जो मध्यम मुदतीचा अंदाज आहे 5 दिवसाचा त्यानुसारच मग खत व्यवस्थापन किंवा फवारणीचं नियोजन केलं पाहिजे. हा दीर्घकालीन अंदाज हा प्राथमिक मार्गदर्शन म्हणून वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी.
1: बरोबर आहे. एकंदरीत मॅडम, आपण जी सगळी चर्चा केली की दीर्घकालीन हवामान अंदाज आहे आणि तुम्ही प्रत्येक विभागासाठी सांगितलं म्हणजे कोकण, मराठवाडा, विदर्भ, तसंच पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असणार आहे पावसाची, त्यानुसार तिथल्या हवामानानुसारचे अंदाज घेऊन आपल्या पिकाचं व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी केलं, नियोजन चांगलं केलं, तर नक्कीच उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल. फक्त सगळ्या अंदाजाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून मग पुढचं नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. मॅडम, आज आपण इथे आलात आणि अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका रिझवाना सय्यद यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: सृष्टीला

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वसामान्य नागरिकांना यूपीआय द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं IIT विद्यार्थ्यांना आवाहन। सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना। आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू। सर्वसामान्य नागरिकांना UPI द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला UPI द्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही। तसंच ग्राहकांनी कुठलीही खरेदी केल्यावर UPI द्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय। या व्यवहारांसाठी MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू झालं तर ते केवळ मर्यादित व्यापाऱ्यांना ठराविक रकमेच्या पलीकडे आणि मर्यादित प्रमाणात असेल असं ते म्हणाले। UPI ची यंत्रणा दीर्घकाळ शाश्वत राहावी, त्यात तांत्रिक सुधारणा होत राहावी आणि संभाव्य धोक्यांपासून ती सुरक्षित असावी यासाठी सरकारनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम कायदा आणल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। IIT च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता

0: असं ते म्हणाले.
1: जब बड़े गोल्स को अचीव करने के लिए प्रारंभ करते हैं तो एक बड़ा डिस्ट्रक्शन भी हमारे सामने आता है. ये डिस्ट्रक्शन होता है एक दूसरे से कंपैरिजन का. लेकिन याद रखिए, जिंदगी कोई लीडर बोर्ड नहीं है. आपकी असली दौड़ किसी और से नहीं, खुद अपने आप से है. हर दिन कल से बेहतर बनने की कोशिश करते रहिएगा.
0: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंग संगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
2: सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे NUCFDC मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
0: महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी 2029 सार्वत्रिक निवडणुकीत करण्याच्या दृष्टीनं मतदारसंघांची पुनर्रचना तातडीनं होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ताज्या जनगणनेवर आधारित ही पुनर्रचना करायची झाल्यास आणि जातीनिहाय जनगणना करायची झाल्यास या प्रक्रियेला वेळ लागेल आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायला विलंब होईल. 2034 निवडणुकीपर्यंत तरी ती होणार नाही असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या मजकुरावर रिजिजू यांनी ही टिप्पणी केली आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला शिरोमणी अकाली दलानं पाठिंबा जाहीर केला आहे. चंदीगड इथं आज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं 300 GW जीवाश्म इंधनविरहित ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याऐवजी न्यायव्यवस्थेनं नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलं. इंदूर इथं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्या नागरिकांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत विधी संस्थांनी पोहोचणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. कायदेविषयक जनजागृती करताना क्लिष्ट कायदेशीर शब्दांचा वापर न करता नागरिकांना परिचित असलेल्या सोप्या भाषेत माहिती दिली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी

आज झारखंड सरकारच्या 5 सदस्यीय समितीनं चर्चा केली. या समितीनं NSUI, ACS आणि JCM या संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या खऱ्या असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे त्या मांडू, असं मंत्री संजय प्रसाद यादव म्हणाले. झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी परीक्षा आणि ती घेणाऱ्या संस्थेनं घेतलेल्या इतर परीक्षा ताबडतोब रद्द कराव्यात, अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या परीक्षेतल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे.

संस्थेनं घेतलेल्या इतर परीक्षा ताबडतोब रद्द कराव्यात अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या परीक्षेतल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला बंगळुरू मैसूर द्रुतगती मार्गावर आज सकाळी अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले तर 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस चालक आणि वाहकाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयचे मुख्यमंत्री कॅनरॉड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. E20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि क्लोराईड आढळल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं. देशभरातल्या चाचणीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच पेट्रोलियम पदार्थांच्या टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचं आढळून आलं नसल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे. पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी वार्षिक अमरनाथ यात्रा उद्यापासून स्थगित करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे. छडी मुबारक पारंपरिक पहलगाम मार्गानं पुढं जाईल आणि 28 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या अमरनाथ यात्रेची सांगता होईल असं काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितलं. युगांडाच्या सीमारेषेजवळ असलेल्या काँगोच्या पूर्व भागातल्या एका गावावर इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वसामान्य नागरिकांना UPI द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं IIT विद्यार्थ्यांना आवाहन. सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आरोकडला मधल्या तळाला विचार पडला कुणाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काय केलं ते त्या ठिकाण्याला
1: मात्र तो लागले होते आनंदचा छळ तो करायला
0: सख्या म्हणी सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं आणि होऊन टाकलं होतं उकरून आला
0: लागे हे येचून आणले जे तुला अन पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही
0: नाही विला झाला नागवाचा पहिले असं तिवळाला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून आला जायला
0: शंकर पार्वतीला अंतरात कळालं
1: वाईट लागलं होतं वाटायला
0: काले मानवी बर का कुठल्या तरी शरीराला संकट पडलं
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला
0: विचार

0: कुठला पक्षी घ्याई
1: तुला वहिनी लागली होती तो काय
0: बोलायला रांडण भरून आणलं म्हणजे आता काम येईल कुठलं कसं लावायचं
1: वैगे आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असं करायचं शाल सराटा पाणी आणाय लावायचं सर्व बिरका
1: वैगे चांगला
0: अगे हे तीन काम लगेच करायची पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या
0: वेळेला करायचं बिरका
1: आणि
0: नागोबाने सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगते गला कधी गायला रगते

0: मागासारखे असत,
1: जस पोटाच्या पाटी मागायला लागून गेलो
0: कसलं माझ्या नशिबा,
1: आणि स्वतः माझं कुठं हुडको देवाला
0: म्हणून ते बोलायला तरी तिथे आम्हाला काळ सरत आलता, 7.5 वर्षाचे सणे संपले आपणाला नाही ठेवत काही।

0: नागिला पट्टी घ्यायला लागायचं गुराच्या पोरात संगे लावून द्यायचं
1: म्हणजे शान गोळा करायला
0: हा
1: तर स्वतः नागवा द्यावलेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साती वागा तर गालते तर म्हणजे ज्या तोंडाला
1: बाहेरला बाजूला तर येऊन तो उभा राहिला
0: इशे जो पारेला सात जण भाईने विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला आता
0: वळताना काय लागतं महाराज बोलायला
1: तर स्वतः द्यावलेला
0: माझी भन कुठाय तेवढ्या ध्यान
1: होय गे वानकिनीची एकूद एक माझी भन पहिली घेऊन मग मला आरती
0: होती महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: काय झालं या वेळेला
0: जातीला

0: हला
1: गरा गरा फिरुला भनिला पाला छत्ती गुडगा दिला
0: अन स्वतः मात्रा बगा
1: ए दादा हगा माझा ऐकून तर घे मला मारा घे झाला
0: तुझा ऐकून घे काय सा ठुलो नाही
1: म्हणून तलवार मारले कांडक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
0: जसं कांडक केलेला मात्रा तिचे मोठ बनवायला
1: मोठ बांधला गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
0: आणि जाऊन मात्रा त्या वेळेला
1: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
0: तर काय परकार नवर घडायला
1: शंकर पार्वती हवा खात होती त्या मानवीत बर का
0: आणि
1: तर त्या चालण्याची मोठ अशी पाण्या लाटून बजला जाऊन पडलेली दिसले
0: आणि स्वतः त्या वेळेला
1: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
0: आणि स्वतः मात्र तू बघा चालल्याने मोठ तू बघा
1: हतरला घुंगडी त्या वेळेला
0: आणि
1: सांगली या

लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावसू दादू कोल्हेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले.